0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा।
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
1: हॅलो नगरकर, मी अक्षय देशपांडे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण विषय जाणून घेणार आहोत पुरंदर सिंहगडाच्या परिसरात. मी आपला मित्र आर जे संजय. स्वराज्यातील दोन बलाढ्य दुर्ग पुरंदर आणि सिंहगड आपण पाहिले. ज्याप्रमाणे हे दुर्ग खूप प्राचीन, त्याचप्रमाणे त्यांचा इतिहासही खूप जुना. या गडांजवळचं मोठं शहर पुणे हेही फार प्राचीन. या गावानं आणि परिसरानं खूप इतिहास पाहिला, नवे अनुभवला. पूर्वी पुणे हे खेडं होतं. या खेड्यात दोन ब्राह्मणांची, काही कोळ्यांची आणि इतर काही अशी 15-20 घरं होती. पुढे ही वस्ती वाढत गेली. या प्रदेशावर चालुक्य आणि राष्ट्रकूट यांची सत्ता होती. कारण राष्ट्रकूटांच्या 8व्या शतकातील एका ताम्रपटात पुण्याचा पुणक विषय असा उल्लेख आहे. पुणक विषयाचं झालं पुनवडी आणि पुनवडीचं पुणे. एका ग्रीक इतिहासकार टॉलिमीने यानं पुण्याचा पुनत असा उल्लेख केला आहे. राष्ट्रकूटांनंतर यादव घराण्याची सत्ता सुरू झाली. लवकरच अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनं महाराष्ट्रावर आणि पुण्यावरही मुसलमानी राजवट सुरू केली. या वेळेपर्यंत पुण्याची वाढ खूप झालेली होती. कुंभारी, कासारी आणि पुणे या तीन खेड्यांचे मिळून पुणे हे एक मोठे मुसलमानी आमदानीत बनलं होतं. गावाभोवती तटाचीही उभारणी झाली होती. मुसलमानी सत्ता आली तरी कोळी लोकच नाईक जहागीरदार असत. खिलजी घराण्यानंतर तुघलक घराण्याची सत्ता सुरू झाली. यावेळी म्हणजे इसवी सन 1340 मध्ये महम्मद तुघलकाने कुंदियाना उर्फ सिंहगडास वेढा घालून तो कोळ्यांकडून घेतल्याचं आपण माग पाहिलं आहेच. बऱ्या अरब हा मुसलमान सरदार पुणे प्रदेशावर अधिकार गाजवत होता. त्याची राजधानी चाकण ही होती. हिंदूंनी येथील देव पुरंदर किल्ल्यावर नेऊन स्थापले. पुढे या प्रदेशावर बहामनी सत्ता आली. याही काळात या प्रदेशावर हिंदूच राज्य कारभार बघत. त्यांच्या राज्याचा चार तरफा म्हणजे विभाग असून त्यात महाराष्ट्र एक होता आणि त्यातही पुणे हे मुख्य ठाण होतं. यावेळी म्हणजे इसवी सन 1439 मध्ये मल्लिक उत्तुराज याचा अंमल पुण्यावर होता. हा मल्लिक चाकण येथे राहून दादू नरसू काळे याच्या मार्फत गावाच्या सुधारणा करी. मोहम्मद गावान हा सेनापती आणि मुलकी अधिकारी झाल्यावर त्यानं पुणे हे बीड परागण्यात समाविष्ट केलं. पुणे निजाम उल्मुक बहिरी याच्या जहागिरीत संपूर्ण पुणे होतं. बहामनी राज्याची चकले झाल्यावर निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांमध्ये भांडणं लागली आणि यामुळे मराठी सरदारांना अधिक महत्व प्राप्त झालं. याचाच भाग म्हणून शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना राजा हा किताब आणि पुणे सुपे या प्रदेशाची जहागिरी मिळाली. शहाजी राजांपर्यंत हा जहागिरीचा प्रदेश खूप वाढला. याच वेळी निजामशाही बुडाली आणि ती मोगल आणि आदिलशाहीत वाटली गेली. यावेळी पुणे प्रदेशावर आदिलशाहीचं स्वामित्व आलं. शहाजी राजे आदिलशहांकडे होते आणि पुणे प्रांतही त्यांच्याच जहागिरीत. त्यामुळं शहाजी राजांचे आणि त्यांच्या हाताखालच्या कारभारांचे वाडे पुण्यात होते. शहाजी राजांनी स्वतःचं राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला, पण हे कारस्थान आदिलशहास समजून त्याने आपला एक सरदार राया राव यास पुणे उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवलं. त्यानं घरांची राख रांगोळी केली, शहाजी राजांचा वाडा जळून खाक झाला, संपूर्ण पुणे बेचिराख केलं आणि पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला आणि तेथेच एक पहार ठोकून वाहन बांधली. याचा अर्थ असा की हा प्रदेश उजाड झालेला आहे, येथे कोणीही घर बांधू नये, गाव वसवू नये, नाहीतर त्याचीही अवस्था अशीच होईल. दिवशी कवतिक घडले. पुण्याच्या शिवरात घंटा घोंगरांचा आवाज येऊ लागला, घोड्यांच्या टापा दौडू लागल्या, पुण्यातील उरल्या सुरल्यांची काळीजे धडधडू लागली, भीतीनं कान टवकारले गेले. आश्चर्ययुक्त भीती दाटली. घोड्यांच्या टापा, राजेशाही कबिले, कोणाचे, कुठून, याचा नक्की विचार करा. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच घडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय.

मंडळी, इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव संतोष कनकमल बोरा. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: चला भटकंतीला रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम वरील चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची आपली भटकंती थोडी वेगळी आहे. आज आपण ना एखाद्या किल्ल्यावर जाणार आहोत ना एखाद्या मंदिरात. आज आपण जाणार आहोत निसर्गाच्या कुशीत, एका अशा ठिकाणी जिथे मोकळ्या गवताळ प्रदेशातून काळविटांचे कळप धावताना दिसतात. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे हे सुंदर ठिकाण रेहकुरी काळविटा अभयारण्य. कल्पना करा, आजूबाजूला शांत मोकळा परिसर, गवताळ कूर्ण झुडपं आणि त्यातून अचानक एखादा काळविटांचा कळप वेगानं धावताना दिसतोय. खरंच तो क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा डोळ्यांनी अनुभवण्यासारखा आहे. तर आजची आपली भटकंती आहे रेहकुरीच्या काळविटांच्या जगात. तिथे जाताना ऐकूया हे छानसं गाणं.

मंडई आता थोडा इतिहास जाणून घेऊया. रेहेकुरी काळवीट अभयारण्याची स्थापना 1980 मध्ये करण्यात आली. काळविटांच्या संरक्षणाची तयारी करण्यात आलेल्या या अभयारण्याचं क्षेत्रफळ सुमारे 2.17 चौरस किलोमीटर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात रेहेकुरी गावाजवळ हे अभयारण्य आहे. अहिल्यानगर शहरापासून हे ठिकाण साधारण 80 किलोमीटर अंतरावर आहे. क्षेत्रफळ फार मोठं नसतानाही या छोट्याशा परिसराचं महत्व खूप मोठं आहे, कारण इथे आपल्याला काळवीट त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी मिळते. म्हणजेच मंडई आता फक्त फिरायला जाण्याचे स्पॉट नाही, वन्यजीव आणि त्यांचा अधिवास जपण्याची गरज समजून घेण्यासाठीही हे ठिकाण महत्वाचं आहे. मंडई आपण या अभयारण्यात अशीच भटकंती करणार आहोत, मात्र त्याआधी ऐकूयात हे छानसं गाणं.

मंडळी, काळवीट हा अतिशय सुंदर आणि चपळ प्राणी आहे. त्याची ओळख पटवून देणारी खास गोष्ट म्हणजे नर काळवीटाची वेटोळ्यासारखी वळणदार शिंग. रेहेकुरीच्या मोकळ्या गवताळ प्रदेशात काळवीटांचे कळप फिरताना दिसतात. त्यांची धावण्याची पद्धत, अचानक घेतलेली उडी आणि एका क्षणात वेगाने पुढे जाण्याची त्यांची क्षमता पाहणं हा स्वतःमध्येच एक अनुभव आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार रेहेकुरीमध्ये सुमारे 400 काळवीट असल्याचा अंदाज आहे. याशिवाय चिंकारा, भारतीय लांडगा, कोल्हा, तरस आणि विविध पक्षी देखील या परिसंस्थेचा भाग आहेत. आणि म्हणूनच तुम्ही इथे गेलात तर फक्त काळवीट किती दिसले एवढंच न पाहता त्यांच्या आजूबाजूचा संपूर्ण निसर्गही अनुभवा.

रेहेकुरीचा परिसर म्हणजे उंच इमारती, गर्दी किंवा शहराचा गोंगाट नाहीये. इथे आहे मोकळं गवताळ क्षेत्र, शुष्क पानगळीची झुडपी वनरचना आणि शांत ग्रामीण वातावरण. इथल्या परिसरात नीम, शिसव, खैर, हिवर आणि बाभूळ यांसारख्या वनस्पती आढळतात. या वनस्पती आणि गवताळ भाग मिळून कायविटांसोबतच अनेक जीवांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करतात. आणि म्हणूनच इथे गेल्यावर शहरात रोज अनुभवायला मिळत नाही अशी शांतता जाणवते. सकाळची वेळ असेल, दूर कुठेतरी कायविटांचा कळप दिसेल आणि आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज. मला वाटतं अशा वेळी मोबाईल काही वेळ खिशात ठेवून फक्त निसर्गाकडे पाहायला हवं, कारण काही ठिकाणं फोटो काढण्यासाठी नसतात, ती मनात साठवण्यासाठी असतात.

रेहकुरीला गेल्यावर फक्त काळवीटच पाहायला मिळतात असं नाहीये. या परिसरामध्ये चिंकारा, भारतीय लांडगा, कोल्हा आणि तरस यांसारखे प्राणी देखील आढळतात. शिवाय विविध स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचंही अस्तित्व इथे. म्हणूनच ज्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवडते, पक्षी निरीक्षण आवडतं किंवा फक्त निसर्गात काही तास शांतपणे घालवायचे आहेत, त्यांच्यासाठी रेहकुरी वेगळा अनुभव देऊ शकतं. विशेषतः सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेला वन्यजीव अधिक सक्रिय असण्याची शक्यता असते, त्यामुळं त्या वेळेला निरीक्षण करणं अधिक आनंददायी ठरू शकतं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपण प्राणी पाहायला जातोय, त्यांना त्रास द्यायला नाही. मोठ्यानं आवाज करणं, प्राण्यांच्या जवळ जाणं किंवा त्यांना खाणं देणं टाळायचं, निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि निसर्ग तसाच सुंदर ठेवून परत यायचं. मंडई, आपण अशीच भटकंती करणार आहोत, त्याआधी ऐकूयात हे छानसं गाणं.

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रेहकुरीला जायचं कसं. अहिल्यानगर शहरापासून रेहकुरी साधारण 80 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते कर्जत तालुक्यात आहे. रेल्वेने जायचं असेल तर अहिल्यानगर हे जवळचं रेल्वे स्टेशन. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार अहिल्यानगर स्टेशन सुमारे 66 किलोमीटर आणि दौंड स्टेशन सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असल्याचं नमूद आहे. रस्त्यानं जायचं असेल तर स्वतःची गाडी किंवा बस हा सोयीचा पर्याय आहे. कर्जतच्या दिशेनं प्रवास करत रेहकुरी गावाकडे जाता येतं. अधिकृत माहितीनुसार एसटी बस सेवाही उपलब्ध आहे. आणि स्वतःच्या गाडीनं जात असाल तर प्रवासातलं ग्रामीण महाराष्ट्राचं दृश्यही नक्की एन्जॉय करा.

मंडई। रेहेकुरीला भेट देण्यासाठी ऑगस्ट ते जानेवारी हा काळ महाराष्ट्र पर्यटन विभागानं अनुकूल सांगितलाय। पावसाळ्यानंतर गवताळ परिसर हिरवागार होतो आणि हिवाळ्यात वातावरणही आल्हाददायक असतं। पण जाण्यापूर्वी स्थानिक वन विभागाकडून त्या दिवसाची प्रवेश व्यवस्था आणि वेळा तपासून घेणं चांगलंय। आणि हो, पाण्याची बाटली, आरामदायक कपडे, चालण्याची योग्य पादत्राणं आणि टोपी अशी तयारी ठेवा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लास्टिक किंवा कचरा तिथे सोडायचा नाहीये, कारण आपण पर्यटन करतोय पण त्याच वेळी त्या निसर्गाची जबाबदारीही।

तर मंडई आजची आपली भटकंती झालीये रेहेकुरी काळवीट अभयारण्याची. अहिल्यानगर जिल्ह्यात असूनही कदाचित आपल्या काही जणांनी अजून हे ठिकाण पाहिलं नसेल, पण आजच्या भटकंतीतून एक गोष्ट नक्की लक्षात आलीये. पर्यटन म्हणजे फक्त मोठमोठ्या ठिकाणी जाऊन फोटो काढणं नाहीये. कधी एखाद्या किल्ल्याचा इतिहास ऐकणं म्हणजे पर्यटन, कधी धबधब्याचा आवाज ऐकणं म्हणजे पर्यटन, आणि कधी मोकळ्या मैदानात काळविटांना स्वच्छंद धावताना पाहणं म्हणजेही पर्यटन. आणि आपल्या अहिल्यानगरच्या मातीत अशी कितीतरी सुंदर ठिकाणं दडलेली आहेत जी आपल्याला बघायची, जिथे आपल्याला भटकंती करायची आहे, आणि आपण तिथे भटकंती करणार आहोत. मंडई, भेटूयात पुढच्या रविवारी एका नवीन भटकंतीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. जवळच्या पर्यटन स्थळांना

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, नुकतंच आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. काही दिवस बाप्पा आपल्या घरी, आपल्या सोसायटीत, आपल्या परिसरात, आपल्या सर्वांच्या मनात आहेत. त्यांच्या आगमनाने आपल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि विसर्जनाच्या वेळी आपण बाप्पांना प्रेमाने निरोप दिला. पण बाप्पा आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवून गेले आहेत. चांगल्या गोष्टी आपल्या मनात कायम ठेवायच्या, अशी एका मुंगीची बोधकथा आपण ऐकणार आहोत. चला तर मग बालमित्रांना आपण ती ऐकूया. एक मुंगी रोज थोडं थोडं अन्न जमा करत होती. ते पाहून एक टोळी तिला म्हणाली, अगं मुंगी, एवढं काम कशाला करतेस? माझ्या सोबत खेळ, मज्जा कर. तेव्हा मुंगी हसून म्हणाली, आज मी थोडी मेहनत करेन, म्हणजे उद्या अडचण आली तर मला त्रास होणार नाही. काही दिवसांनी जोरदार पाऊस झाला. त्या टोळीकडे खायला काहीच नव्हतं, पण मुंगीने मेहनत करून साठवलेलं अन्न तिच्या उपयोगी पडलं. मुलांना बाप्पाच्या शिकवणीप्रमाणे आपणही मेहनत, शिस्त आणि चांगल्या सवयी आपल्या आयुष्यात जपल्या तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो. तर ही बोधकथा आपल्याला एक शिकवण देते, आजची छोटीशी मेहनत उद्याचा मोठा आधार बनते. तर बालमित्रांनो, आत्ताच आपण एका छोट्याशा मुंगीची बोधकथा ऐकली आहे. आपण यानंतरही छोट्याशा बोधकथा ऐकणार आहोत, त्यातून खूप काही नवनवीन शिकणार आहोत. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो, सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आताच आपण एका छोट्याशा मुंगीची बोध कथा ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत छोटस बी आणि मोठं स्वप्न. चला तर मग आपण ऐकूया. बालमित्रांनो, एकदा एका छोट्या मुलाला बागेत एक बी सापडलं. त्याने ते बी मातीमध्ये लावलं आणि रोज त्याला पाणी घालायला सुरुवात केली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, पण मातीमध्ये काहीच बदल दिसत नव्हता. त्या एका छोट्या मुलाला वाटलं कदाचित हे बी उगणारच नाही, पण त्याने प्रयत्न सोडला नाही. तो रोज त्या जागी जायचा, मातीला पाणी द्यायचा आणि त्या छोट्याशा बीजाची काळजी घ्यायचा. काही दिवसांनी मातीतून एक छोटस हिरवं रोपटं बाहेर आलं. ते पाहून मुलाच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. हळूहळू ते रोप मोठं झालं आणि पुढे त्याचं सुंदर झाड झालं. मुलांना आपल्या आयुष्यातही अशीच एक छोटीशी स्वप्न असतात. सुरुवातीला त्याचा परिणाम दिसत नाही, पण आपण सातत्याने प्रयत्न करत राहिलो तर एक दिवस त्या स्वप्नाचं सुंदर झाड नक्की उभं राहतं. तर या गोष्टीतून आपल्याला एक अशी शिकवण मिळते की चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो, म्हणून प्रयत्न कधीही सोडू नका. तर बालमित्रांनो, आत्ताच आपण छोटस बी आणि मोठं स्वप्न ही बोधकथा ऐकली आहे. त्यातून खूप छान शिकवण अशी आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
3: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.
4: नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आत्ताच आपण ऐकलं आहे एक छान अशी बोधकथा, छोटस बी आणि मोठं स्वप्न. तर बालमित्रांनो, आपण ऐकूया एक छोटासा पक्षी आणि एक अन्नाचा कण ही बोधकथा आपण ऐकूया. बालमित्रांनो, एका झाडावर एक छोटासा पक्षी आपल्या पिल्लांसोबत राहत होता. एक दिवस तो अन्न शोधण्यासाठी खूप दूर गेला. खूप शोधल्यानंतर त्याला फक्त एकच अन्नाचा कण मिळाला. तो एक अन्नाचा कण पाहून पक्ष्याला खूप आनंद झाला. पण त्याने तो एक अन्नाचा कण स्वतः खाल्ला नाही, तो आपल्या पिलांसाठी घेऊन आला. पिलांनी तो एक अन्नाचा कण पाहिला आणि सगळ्यांना तो खायचा होता, पण त्यांनी भांडण केलं नाही. सगळ्यांनी मिळून तो अन्नाचा एक कण वाटून खाल्ला. अन्नाचा कण हा छोटा होता, पण त्यातून मिळालेला आनंद मात्र खूप मोठा होता. मुलांना आपल्या जवळ एखादी गोष्ट कमी असली तरी ती प्रेमाने इतरांसोबत वाटली तर आनंद कमी होत नाही, उलटो तो आणखीन वाढतो. म्हणूनच घरात, शाळेत किंवा मित्रांसोबत आपल्या वस्तू, खेळणी आणि आनंद इतरांसोबत वाटायला शिका. यातून आपल्याला एकच बोध होतो, वाटून घेतल्याने वस्तू कमी होतात, पण प्रेम आणि आनंद आपल्या नेहमीच सोबत राहतं. तर बालमित्रांनो, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण आता एक खूप छान बोधकथा ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत झाडाची बोधकथा. चला तर मग आपण ऐकूया. बालमित्रांनो, एक मुलगा उन्हात खूप दूर चालत होता. चालता चालता त्याला खूप थकवा आला. त्याचं अंग घामाने भिजलं होतं. तेवढ्यात त्या मुलाला रस्त्याच्या कडेला एक मोठं झाड दिसलं. तो त्या झाडाखाली जाऊन बसला. झाडाच्या थंड सावलीमुळे त्याला आराम मिळाला. काही वेळाने त्याचा थकवा कमी झाला आणि तो पुन्हा आपल्या मार्गाने निघून गेला. काही दिवसांनी तो मुलगा पुन्हा त्याच रस्त्याने जात होता. त्यावेळी त्याच्या हातात पाण्याची बॉटल होती. त्याला ते झाड दिसलं आणि त्याने त्या झाडाला पाणी घातलं. तो मनात म्हणाला, ज्याने मला सावली दिली त्याची काळजी घेणं हे माझंही कर्तव्य आहे. मुलांना आपल्या आयुष्यातही अनेक जण आपल्याला मदत करतात. आई, बाबा, शिक्षक, आजी, आजोबा, मित्र, त्यांचं प्रेम आणि मदत आपण विसरू नये. उलट आपणही त्यांना प्रेम आदर आणि मदत द्यायला शिकायला हवं. आणि हो, झाडही आपल्याला सावली, हवा आणि निसर्गाची सुंदर साथ देतात. म्हणून झाडाची काळजी घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. तर बालमित्रांनो, यातून आपल्याला एकच बोध होतो, आपल्याला मिळालेली चांगली साथ कधीही विसरू नये. शक्य असेल तेव्हा इतरांसाठीही चांगलं काम करायला हवं. तर बालमित्रांनो, आपण आज आपल्या संडे स्पेशल डब्बा ऐस पाईस या शोमध्ये खूप छान अशा बोधकथा ऐकल्या आहेत. त्यातून आपण खूप सारं नवनवीन शिकलो आहोत. तर बालमित्रांनो, यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी संवादिनी संगीता हांडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा.

कचरा ठीक करा न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मूल शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार, गुड मॉर्निंग गाइज. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी आपला संडे स्पेशल फरमाइशे गानो की हा शो सुरू झालेला आहे आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. सकाळचे वाजले 10, आपला शो सुरू झालाय आणि आठवड्याभरामध्ये भरपूर अशा फरमाइशा आलेल्या आहेत. आणि मंडळी खरं सांगू का तुम्हाला, आजचा जो शो आहे तर तो खास आहे आपल्या जेनझीजसाठी. कारण मंडळी अनेक अशा गाण्यांची जी रिक्वेस्ट आली आहे ना आपल्याला, तर ते आपण तुम्ही ऐकणारच आहात. आता आपण ते तुम्हाला समजून जाईल की ती जी गाणी आहेत तर ती मोस्टली कोविड काळातली, टिकटॉकच्या काळातली गाणी आहेत. आणि काही जी गाणी आहेत तर ती आत्ता सुद्धा जी फेमस झालेली आहेत किंवा आत्ता सुद्धा जी ट्रेंडिंगला आलेली गाणी आहेत, तर त्या गाण्यांची रिक्वेस्ट आलेली. आज खूप आगळ्या वेगळ्या फरमाइशी आहेत मंडळी. आणि अनेक गाणी तुम्ही ऐकलेली सुद्धा असणार आहेत आणि अनेक गाणी तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकलेली नसणार सुद्धा आहे. तर मंडळी आपण फटाफट आपला शो सुरू करत आहोत वेळ वाया न घालवता. आणि मंडळी खरंच हा आपला शो एन्जॉय करा. आणि मंडळी आपण आता वळत आहोत आपल्या पहिल्या फरमाईशीकडे. मंडळी पहिली फरमाईश आपल्या श्रीरामपूर मधूनच, म्हणजे आपल्या अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मधून फरमाईश आलेली आहे ऋग्वेदी कुलकर्णी हिची. तर तिला आत्ता जी मंडळी तुम्हाला माहितच असेल, हनुमान अंश या चित्रपटातलं पार्वती हे गाणं फार फार फार फेमस झालेलं आहे आणि प्रत्येकच जणाने हे गाणं ऐकलेलं आहे. प्रत्येक जणाच्या घरामध्ये हे गाणं कुठेतरी वाजलेलं आहे, प्लेलिस्टमध्ये हे गाणं आता गेले आणि इतकं फेमस गाणं आहे जे की कधी ते एन्जॉयमेंट पासून ते मेडिटेशनपर्यंत ते गाणं कधी गेलं खरंच मंडळी आपल्याला कळलं नाही. आणि त्याचमुळे मंडळी हनुमान अंश या चित्रपटातलं पार्वती हे सॉंग आपण आत्ता ऐकत आहोत ऋग्वेदी कुलकर्णी हिच्या या फरमाईशीवरून. याचे सिंगर, कंपोजर आणि रायटर आहेत साधू तिवारी. तर मंडळी ऐकूयात हे सुंदरसं गाणं पार्वती.

0: बम भोले भोले बम भोले भोले बम भोले।
1: पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न, लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा करा पाण्याचे रक्षण, भविष्य

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सांड

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी वाफाळत्या चहा सोबत. मी आली मंडळी तुम्हाला भेटायला आपल्या संडे स्पेशल फरमाईशे गाणो की या शो मध्ये. मंडळी, आपण मगाशीच गाणं ऐकलं तर पार्वती हे आणि खूप फेमस झालेलं गाणं होतं. आणि मंडळी, हनुमान अंश याच चित्रपटातलं दुसरं फेमस गाणं आहे मैंने तेरे ही भरोसे. या गाण्याला मंडळी तुम्ही जेव्हा ऐकाल ना, तुमच्याच दुनियेमध्ये तुम्ही रमून जाल. इतकं सुंदर गाणं आहे आणि हे जे गाणं आहे ना ते येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी भजनांमध्ये सुद्धा यूज होईल असं मला वाटतंय. समर घोडके हे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि त्यांना हे गाणं फार आवडतं आणि त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट पाठवली आहे की हनुमान अंश या चित्रपटातलं मैंने तेरे ही भरोसे जे हे गाणं आहे, जे भजन आहे, तर ते तुम्ही प्लीज आपल्या रेडिओ नगरला प्ले करा. या गाण्याचे मंडळी सिंगर जे आहे तर ते सुनील लोढी हे सिंगर आहे. तर मंडळी, हे गाणं आपण मस्तपैकी एन्जॉय करूयात आणि मंडळी हे गाणं ऐकूयात मैंने तेरे ही भरोसे.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण आज प्ले करूयात आणि ही फरमाईश मंडळी आपण त्यांची कम्प्लीट करत आहोत. हे गाणं तुम्ही एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमाइशे गानो की यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा. मंडळी काही गाणी अशी असतात ना तर ती मनाच्या कोपऱ्यात इतकी रुतलेली गाणी असतात आणि आपण ती कितीही वेळा ऐकली तरी सुद्धा आपलं मन भरत नाही. आणि अशाच एका गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे नीरज साळवे जे की आपल्या नगरमधलेच आहेत केडगाव परिसरात राहणारे. तर त्यांनी सय्या हे जे कैलाश खेर यांनी गायलेलं गाणं आहे तर या गाण्याची रिक्वेस्ट त्यांनी पाठवली आहे आणि मंडळी ऐकूयात आपण हे सुंदर असं गाणं.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमायशे गाणो की या शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी यश देवतारे हे देखील आपल्या बुऱ्हाणनगर मधले आहेत, आपल्या नगर मधलेच आहेत आणि त्यांनी सुद्धा एका गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे. मंडळी हे गाणं जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्ही कुठेतरी तुमच्या भूतकाळामध्ये हरवून जाणार आहात, कारण हे जे गाणं आहे ते राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं आहे आणि कलियुग या मूवी मधलं हे गाणं आहे. बरेच वर्ष झाली मंडळी ही मूवी आलेली आहे आणि आपल्या लहानपणामध्ये आपण हे गाणं फार एन्जॉय केले आणि पुन्हा एकदा तुमचं बालपण आठवणार आहे तुम्हाला हे गाणं ऐकल्यानंतर. गाण्याचे बोल आहेत जिया धडक धडक. मंडळी हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: Hello, I'm Ishita Bora, and you are listening to Radio Nagar 90.4 FM, your voice.
1: सुप्रभात गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. वेलकम बॅक आपल्या शो मध्ये फरमाईशी गाणो की या शो मध्ये. मंडळी, आपण आज भरपूर साऱ्या फरमाईशी घेत आहोत आणि आपल्या ज्या आठवड्याभरामध्ये आपल्याला सॉंगच्या ज्या रिक्वेस्ट आल्या तर त्या आपण प्ले करत आहोत. असंच एक सुंदर असं गाण्याची आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे, जे की आत्ता सध्या सोशल मीडियावरती खूप ट्रेंडिंगला आहे. आपण इंस्टाग्राम ओपन करू, आपण यूट्यूब ओपन करू,

हे गाणं हमखास आपल्याला आपल्या फीडमध्ये येताना दिसणारच आहे. मंडळी, काली काली जुल्फो के फंदे न डालो हे गाणं तुम्ही ऐकलंच असणार आहे, कारण एकही व्यक्ती तुम्हाला अशी सापडणार नाही की हे गाणं त्यांनी ऐकलेलं नाही आहे. आणि हे जुनं गाणं असलं तरी मंडळी, कुठेतरी आत्ता ते पुन्हा नव्यानं आपल्या समोर येतंय. आणि दामिनी पुराणिक हे देवरे या गावातून, या तालुक्यातून आपल्याला त्यांची रिक्वेस्ट आली आहे गाण्याची, तर नक्कीच आपण त्यांची ही रिक्वेस्ट पूर्ण करत आहोत आणि आपण सुद्धा हे गाणं फार एन्जॉय करत आहोत. मंडळी एन्जॉय करा हे गाणं, आपण भेटूया अगदीच थोड्या वेळात या म्युझिकल ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी शालिनी भोईर बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. फरमाईश गाणो की या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, कलेला कोणत्याही देशाच्या सीमारेषा नसतात हे आपण जाणतो. मंडळी, पाकिस्तानमधील एक सिंगर ज्यांनी आपली भारतीय गाणीसुद्धा गायली आहेत आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रचंड लेव्हलला त्यांची ही गाणी फेमस आहेत, तेच मंडळी आतिफ असलम. त्यांच्यासोबतच जोडीने हे गाणं गायलेलं आहे प्रीतम चक्रवर्ती यांनी. तर अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटातील गाणं आहे तू जाने ना. आणि मंडळी, हे गाणं सुद्धा आपण आपल्या लहानपणी खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे. आपल्याला जेव्हा सकाळी गाणी लावायची आपली आई असेल किंवा रेडिओवरती सुद्धा हे जेव्हा गाणं लागायचं तेव्हा खरं ते खूप फ्रेश वाटायचं. आणि कुठेतरी ते आपलं पहिलं प्रेम असेल किंवा आपल्या कॉलेजचे जे दिवस असतील त्यातलं जे पहिलं प्रेम असेल, तर या आठवणी ज्या आहेत तर त्या जाग्या व्हायच्या. आणि आता सुद्धा मंडळी तुमच्या सुंदर सुंदर आठवणींना उजाळा द्या. मंडळी, या गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला सांगलीहून आलेली आहेत. महेश निमसे यांनी ही रिक्वेस्ट पाठवली. सो मंडळी, आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गाणू की या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी फिलहाल टू या मूवी मधलं एक बात बताओ तुम हे जे गाणं आहे तर त्या गाण्याची आपल्याला आता रिक्वेस्ट आलेली आहे, फरमाईश आलेली आहे. रुक्मिणी चोरमारे यांनी आपल्या नगर शहरातूनच ही रिक्वेस्ट पाठवली आहे. आणि मंडळी या गाण्याचे जे लेखक संगीतकार आहेत तर ते जानी आहेत आणि सिंगर आणि म्युझिक डिरेक्टर आहेत बी प्राक. सो गाईज आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि एकत्र राहूयात. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

वेलकम बॅक मंडळी. फरमायशी गाणो की या शोच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. पण मंडळी, एक असं गाणं मी तुमच्या सोबत घेऊन आली, तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. या गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा थोरात संभाजीनगर येथून. आणि मंडळी, हे गाणं जर तुम्ही आता ऐकलं तर तुम्ही नक्कीच एक कोविडच्या आधीच्या काळामध्ये तुम्ही निघून जाल. कारण कसं आहे की हे जे गाणं आहे तर ते 2017-18 साली फार आपण एन्जॉय केलेले आणि त्या काळामध्ये हे गाणं फार आपल्या सोशल मीडियावरती आणि आपल्या सर्वांच्या ओठांवरती धुमाकूळ घालत होतं. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी हे गाणं गायलेलं आहे. आणि मंडळी, कुठेतरी जेन्झीला हे गाणं, म्हणजे जेन्झी या गाण्याच्या आहारी गेली होती. आणि प्रत्येक वेळा न जाणे आपण कितीतरी वेळा दिवसातून हे गाणं ऐकत होतो. या गाण्याचे बोल आहेत, मिले हो तुम हमको. मंडळी, खरंच हे गाणं माझं सुद्धा त्या काळातलं आवडतीचं गाणं आहे. आता कुठेतरी माझी चॉईस बदलली आहे, पण मी सुद्धा त्या काळामध्ये एक लहान होते, मी सुद्धा हे गाणं फार ऐकलेलं आहे. सो मंडळी, आपण पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा देऊयात आणि ऐकूयात हे गाणं मिले हो तुम हमको. आणि गायज हो, आता आपण थेट भेटणार आहोत पुढच्या रविवारी नवनवीनच्या फरमाईशींसोबत. मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या फरमाईशी आहे तर त्या आपल्या 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती नक्की पाठवून द्या. आणि मंडळी, तुमच्या फरमाईशी आपण पुढच्या रविवारी नक्कीच आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकवणार आहोत. सो मंडळी, हे गाणं एन्जॉय करा, स्वतःची काळजी घ्या आणि मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, आषाढी एकादशीनिमित्त आपण जी अभंगमाला सादर करत आहोत त्याच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण सगळ्यांना हे माहिती असेलच की ह्या अभंगमालेतले जे अभंग आपण सादर करतो ते सगळे धनंजय खरवंडीकर यांनी स्वरबद्ध केलेले आहेत. ह्या सगळ्या ओरिजिनल कंपोजिशन्स आहेत. आणि त्या अभंगांबद्दल बोलायला आज आपल्याबरोबर केतन कुलकर्णी आहे. आणि आपल्या सगळ्यांना त्याची ओळख झालेली आहेच आधीच्या काही एपिसोड्समधनं. तो आपल्या हार्मनी ग्रुपचा भागच आहे. सो आपण सुरुवात करूयात केतन. पहिल्या अभंगाकडे येताना सरस्वतीचा गणाधीश आहे आपण ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ह्याच्याबद्दल बोलूया आपण. तर मला असं वाटतं की वरवर त्याच्यातले शब्द समजतात पण त्यातला अर्थ मात्र लागत नाही असं होतं की खूप गूढ अर्थ आहे असं वाटतं. तर ते थोडं उकलून सांगूया का आपण?
3: बरोबर श्रुती, खरंच म्हणजे तुझं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींचे असे अनेक अभंग आहेत की जे गूढ आहेत, काही खूप सोपे आहेत आणि काही खूप गूढ आहेत. हा त्यातला एक गूढ असा अभंग आहे. सरस्वतीचा गणाधीश, सरस्वतीचा गणाधीश. पहिली हे एकूण सहा ओळी आहेत फक्त अभंगामध्ये, आणि पहिली ओळ फक्त पाच शब्दांची आहे. आणि त्या पाच शब्दांमध्ये ज्ञानेश्वरांनी शिक्षणाचं पूर्ण तीनही पायऱ्या एक्सप्लेन केल्या. सरस्वतीचा गणाधीश, प्रत्येक शब्द चपकलाय, आपण नीट पाहायला हवं. सरस्वती आपल्याला माहिती आहे विद्येची देवता आहे. 14 विद्या आहेत, 4 वेद, 6 वेदांग, मीमांसा, धर्म वगैरे. त्या विद्यांचा गण अधीश,
2: बर,
3: त्यांचा ईश, 14 विद्यांना ज्यांना अंकित करून घेतलंय असा गणाधीश. हा सरस्वतीच्या गणाधीशा नाही,
2: फरक आहे.
3: गणेश सरस्वतीला अंकित नाही झालेला, सरस्वतीच्या विद्या गणेशाने अंकित केल्या. पहिला भाग, पहिली पायरी जी आहे ती विद्या ग्रहण करणं, ही विद्या ग्रहण करणं ही माहिती आहे पहिली पायरी. सरस्वती ही त्याची देवता आहे. गणाधीश, मी जर फक्त विद्या घेतली तर सर्वात पहिल्यांदा येतो तो अहंकार. आणि मला जर त्या विद्या वापरायच्या कशात हे ठाऊक नसेल तर त्या विद्यांचा काही फायदाच नाही. त्यामुळे त्या विद्या वापरण्याची कला हे ज्ञान आहे. आणि गणेश हा ज्ञानाचा, ज्ञानाची देवता आहे. ही दुसरी पायरी, मी विद्या आत्मसात केली, त्यानंतर मी माझा अहंकार सोडला. नाहीतर हल्ली असं होऊ शकतं की माहिती सगळे चारही वेद पाठ आहेत पण आधार कार्ड कुठून काढायचं माहिती नाही. हे ज्ञान मला आलं आणि अहंकार माझा दूर झाला. याच्यानंतरची तिसरी जी पायरी आहे ती आहे सारासार विवेक बुद्धी, ज्यानं आपल्याला मती येते. ही पुढची आणि शेवटची पायरी आहे, ज्ञानामधली ही शेवटची पायरी आहे की ज्यानं मला मती किंवा महामती किंवा सुमती येते. ज्ञानेश्वर म्हणतात की सरस्वतीचा गणधीशा किंवा गणाधीशा, आणि त्यानंतर ते म्हणतात महामतीचा पूर्ण प्रकाश. ही महामती मला आली, मला सुमती आली की त्यानंतर निर्माण होतो तो पूर्ण प्रकाश आहे. हा प्रकाश असा आहे, न तद्भास आहे ते सूर्य नश्य शांको न पावक. त्याला सूर्य किंवा चंद्रानं प्रकाशित नाही केलेलं, त्याला अग्निनं प्रदीप्त नाही केलेलं, तो स्वयंप्रकाशित असा महामतीचा प्रकाश निर्माण होतो हे ज्ञानेश्वरांनी सर्वात पहिल्यांदा सांगितलं. शिक्षण एक विद्यार्थी म्हणून घेताना या तीन पायऱ्या या सर्वात महत्वाच्या. तर ही सुरुवात ज्ञानेश्वरांनी इथे केली.
2: आणि त्याच्यात नागेश वेढा असा एक उल्लेख आहे, तर तो नक्की काय आहे? म्हणजे नक्की आपण कुणाला पूजतोय हेच कळत नाही.
3: खरंय, सुरुवातीला जर फक्त हा अभंग वाचला तर असं वाटतं की याच्यात गणेशाचं पूजन आहे, त्यांच्या गुरुचं निवृत्तीनाथांचं पूजन आहे, रिद्धीचं आणि सिद्धीचं देखील पूजन आहे. पण जर आपण खोलवर जाऊन बघितलं नागेश वेढा चक्राकारा असं ज्ञानेश्वर म्हणतात. फक्त शब्दार्थ जर घेतला तर नाग हा एक संपत्तीचं, धनाचं, संपन्नतेचं प्रतीक आहे आणि नाग हा अविनाशी या संकल्पनेचं देखील प्रतीक आहे. कारण नाग जेव्हा वृद्ध होतो, सर्प जेव्हा वृद्ध होतो तेव्हा आपली कात टाकतो आणि पुन्हा एकदा तरुण होतो. त्यामुळे हा अविनाशी असं स्वरूप आहे. तो सुंदर आहे, तो सुपीकतेचं देखील प्रतीक आहे. तर कदाचित एवढंच वाटू शकतं की तो एक सुंदर आहे म्हणून त्याची मेखला गणेशानं आपल्या कमरेभोवती त्याला बांधून ठेवला. शब्दार्थ बघितला तर एवढाच. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात ते म्हणतात की तया व्यासांची या मती वेढाकार असती. म्हणजे व्यासांची मती जिथे आहे तिथे हा गणे, तिथे हा सर्प आहे.
2: बर,
3: असा का असेल? तर नाग हे प्रतीक आहे ते सुपीकते बरोबरच ज्ञानाचं देखील आहे आणि तो आपल्या संपत्तीचं रक्षण करणार आहे. हा देखील त्याच्यात एक भाग. आणि अजून जर आपण खोलात गेलो तर असं जाणवतं की आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा जे मूल आधार जो आहे ते मूलाधार चक्र आहे. आपल्या शरीरामध्ये सात चक्र, षटचक्र आणि सहस्रदल कमल चक्र. ह्या चक्रांचा सर्वात जो आधार आहे, मूळ जे आहे, तो मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्राची देवता आहे गणेश. लाल रंगाचं ते चक्र आहे, चार पाकळ्या आहेत, पृथ्वी हे त्याचं तत्व आहे आणि एक देवता आहे गणेश. ह्या गणेशानं मूलाधारापाशी जे स्वतःचं अस्तित्व ठेवलंय तिथेच आपली कुंडलिनी निद्रिस्त अवस्थेत असते. आणि असं आपण सगळे म्हणतो की कुंडलिनी ही एका सर्पाच्या रूपानं साडेतीन वेटोळ्यांमध्ये तिथे निद्रिस्त. जेव्हा आपण तिला जाग करतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, ज्ञान चक्र आणि शेवटी सहस्रदल कमल चक्राकडे तो सर्प वरती चढत जातो.
2: बर,
3: कुंडलिनी जागृत करून म्हणजे सगळी ज्ञानांची सगळी कवाडं स्वतः उघडून गणेशानं त्या सर्पाला आपल्या
2: फारच
3: मेखला म्हणून बांधलं.
2: वेगळाच अर्थ आहे,
3: अतिशय वेगळा अर्थ आहे. आणि त्यामुळे जाणवतं की ज्ञानेश्वरांची किमान एक तरी ओवी अनुभवावी, जगावी जे म्हणतो ना आपण, हा एकमेव अभंग असा आहे की तो जर पूर्ण जगला तर आपण अक्षरशः पूर्णपणे सक्सेसफुल होऊ शकतो.
2: क्या बात. या अभंगात दुसऱ्या कडव्यात एक असा क्लिष्ट शब्द येतो, कृंतक दंता. तर कृंतक दंता म्हणजे नक्की काय?
3: मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांनी या सहा ओळींमध्ये ना जीवशास्त्र, योगशास्त्र, समाजशास्त्र, आत्मबोध हे सगळं घेतलेलं आहे. कृंतक दंत याचा अर्थ रॉडेंट टीथ त्याला म्हणतात. की काही प्राण्यांना परमेश्वरानं किंवा निसर्गानं समोरचे जे दात दिलेत ते दात सतत वाढत राहतात. रॉडेंट टीथ त्यांचं कन्सेप्टच असं आहे की ते सतत वाढत राहतात आणि त्यांना जर वापरला नाही, त्या दातांचा वापर जर केला नाही तर ते आयुष्यभर वाढत राहून ते ज्या प्राण्याला ते आहेत त्यांची स्वतःची ते कवटी देखील फोडू शकतील, इतके ते शार्प असतात. कारण ते आयर्न रिच एनिमल आहे. त्याच्यावरती हे दात, असे दात दोन प्राण्यांना नक्की आहेत. एक आहे उंदीर किंवा मूषक आणि दुसरी खार. त्यामुळे आपण नेहमी बघतो की खार किंवा मूषक हे सतत काहीतरी कुरकडत राहतात. तसाच खरं तर असे दात हत्तीनं देखील असतात. फक्त फरक असा आहे, ते देखील रॉडेंटच आहेत पण फरक असा आहे की हत्ती ते चावण्यासाठी वापरत नाही, फक्त सेल्फ डिफेन्ससाठी आणि वस्तू उचलण्यासाठी करतो. हत्तीचे दातही तसेच आहेत आणि मूषकाचेही तसेच आहेत. पण सतत काहीतरी कुरतडत राहणं ही जी एक गोष्ट आहे ना, त्याला आपण म्हणतो काळ. काळ सतत आपलं आयुष्य कुरतडत असतो, काळ थांबत नाही आणि आपलं आयुष्य असं कुरतडून कुरतडून संपून जातं. त्या काळावरती गणेशानं स्वार केलाय स्वतःला. म्हणून म्हणून त्याचं वाहन जे आहे ते मूषक आहे की जो काळ मला कुरतडत राहणार आहे किंवा जो अहंकार मला खात राहणार आहे त्याच्यावरती मी स्वार झालो. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की कृंतक दंता. अजून एक गोष्ट आहे, हत्तीला देखील स्वतःला तसाच दात आहे. तो स्वतःचा त्याचा जो गणेशाचा जो दात आहे तो त्यानं एका हातानं धरलाय, त्यानं चारही हातांमध्ये अस्त्र धरली आहे. तर त्याच्या एका हातामध्ये हा दात त्यानं धरलेला आहे जो स्वभावात हा खंडित आहे. त्यामुळे तो त्याला दूषण देणारा नाही तर तो त्याचा एक अस्त्र म्हणून त्यानं वापरलाय. तर अशा एक दंतानं मूषकावरती स्वार होऊन काळावरती देखील विजय मिळवला असं ज्ञानेश्वरांनी इथे सांगितलंय. मला असं वाटतं की प्रत्येक शब्द यातला रिद्धी असो सिद्धी असो विनायक असो त्यांनी अतिशय चपकल त्याने वापरले आणि आपल्याला ही सगळी सफर घडवून आणली.
2: अगदी. तर ऐकूयात सरस्वतीचा गणाधीश.

0: तर आपण सगळे बघतोच आहोत की अभंगातला प्रत्येक शब्द हा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याचा खूपच खोल असा अर्थ आहे. तर आपल्याला अजून जाणून घ्यायचं असेल तर केतननीच शब्दबद्ध केलेलं रसग्रहण आहे या अभंगाचं, ते आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, जरूर वाचा.
1: आणि त्याही नंतर काही शंका असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर विचारा, आम्ही त्याचं उत्तर नक्की देऊ. मला एक उल्लेख नक्की करावा असा वाटतो, हा अभंग मी अनेकांशी बोललो, खूप ठिकाणी अनेक पुस्तकांमधून वाचून प्रयत्न केला समजून घेण्याचा, पण योगगुरु श्री किरण पांडे सरांनी देखील मला बरंच गायडन्स दिलं, त्यांचा उल्लेख करणं मस्त. आणि श्रुती, मला एक खरंच खूप आनंद आहे की हार्मनी द परफेक्ट ट्यूनमध्ये आपण असे अनवट अभंग घेतो की जे सगळ्यांपर्यंत पोहोचतील, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे रसग्रहण करताना, याचा अभ्यास करताना खूप खूप छान वाटलं.
0: आता पुढच्या अभंगाकडे वळूया. हा जो अभंग आता आपण घेणार आहोत तो तुलनेने पहिल्या अभंगापेक्षा नक्कीच सोपा वाटतो समजण्याच्या दृष्टीने. तर तो लगेच गुणगुणावासाही वाटतो आणि अर्थही लगेच कनेक्ट करता येतो, आपलासा वाटतो. तर नक्की काय म्हणायचं असेल माऊलींना ह्याच्यात?
1: अगदी खरंय, मला असं वाटतं सुरुवातीला पहिल्या एक दोन ओळी फक्त आपण प्रेक्षकांसाठी की हरि आला रे हरि आला, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे, हरि येथे रे हरि तेथे रे, सगळीकडे चराचरात व्यापून राहिलेला हा हरि आहे. श्रुती जसं म्हणाली तसं पहिल्या अभंगापेक्षा हा अगदी सोपा आहे. ज्ञानेश्वरांची एक खूप मोठी खासियत जी आहे ना, की काही त्यांनी खूप गूढ अभंग लिहिलेत, काही अभंग परमेश्वराचं वर्णन करताना किंवा त्याचं पूजन करताना त्यांनी मधुरा भक्ती वापरली, काही ठिकाणी त्यांनी विराणी वापरली. अवस्था लावोनी गेला अजून का नये, दिनू तैसे रजनी गे झाले गे माये. हे मायेला म्हणतायत की तू अवस्था लावून गेलायस, अजून येत का नाहीयेस, ही विराणी आहे. कधी कधी त्यांनी एक लहान बाळाच्या अतिशय लढिवाळपणाने अभंग लिहिले, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, काय सुंदर शब्द आहेत, किती लढिवाळ शब्द आहेत. हा जो अभंग आहे ना श्रुती, हा मला असं वाटतं की हा फक्त एक आनंद कल्लोळ आहे. त्यांना हरी सगळीकडे दिसलाय. मुळात हरी हे विष्णूचं किंवा श्रीकृष्णाचं एक लढिवाळ नाव आहे. रू या संस्कृत धातूपासून हरी हा शब्द आला. हरीचा अर्थ हरण करणार किंवा दूर नेणार. माझा अहंकार, माझ्यातल्या वासना, माझ्यातले सारे विकार, माझा अहंकार दूर नेणारा तो हरी. आता इथे हरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी माझ्या मते हा केवळ एका परमेश्वरासाठी फक्त वापरलेला नाहीये, तर त्या सर्व व्यापी, सर्व साक्षी, नित्य सिद्ध, निराकार, निरंतर अशा परमेश्वरासाठी तो वापरलाय, की त्यांना जिथे पहावं तिथे फक्त हरी दिसतोय. ही एकरूपता जी आहे ना, की माझ्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे आणि तोच तुझ्यामध्ये देखील आहे, तो सगळ्यात चराचरात भारून राहिलेला आहे, हा मला आत्ता भेटलाय. जेव्हा आपण साधनेसाठी भक्त बसतो आणि पूर्ण विश्व हे परमेश्वराचाच आकार होऊन आपल्या डोळ्यांसमोर येतात, तेव्हा जो आनंद झालाय ना, तो त्यांनी इतक्या साध्या सरळ सोप्या शब्दात, झपूर्जा घे झपूर्जा असं म्हणतो ना आपण, तसा तो की त्यांचं मी पण गळून गेलेला आहे आणि आता मी अक्षरशः म्हणजे परमेश्वराला कवेत घेणार आणि परमेश्वरानं मला कवेत घेतलंय, मी एक छोटस बाळ होऊन त्याच्या कवेत गेलोय आणि मी आता त्याच्या बरोबर त्याच्या हातात हात घालून नाचायला लागलो, इतका सुंदर असा तो, इतक्या अशा सुरेख भावना ज्ञानेश्वरांनी इथे व्यक्त केलाय असं मला वाटतं. हरी आला रे हरी आला, ब्रह्मानंद झालेला आहे, यापेक्षा पुढचा आनंद नाहीये. सुख नाहीये, हा आनंद आहे. सुख निर्माण होतो ते दुःखातून, पण इथे केवळ आनंद आहे आणि तो ही ब्रह्मानंद आहे. म्हणजे हा निरंतर टिकणारा असा आनंद आहे, त्याचं वर्णन, त्या आनंदाचं वर्णन ज्ञानेश्वरांनी इथे केलं. त्यामुळे तू म्हणालीस तसा हा अतिशय सोपा आणि लगेचच गुणगुणावा असा आपला अभंग आहे.
0: ऐकूया हरी आला रे.

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बहिणीनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आनंदयोगी पुलं हे पुस्तक ऐकणार आहोत। या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर। या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी। ऐकूया आनंदयोगी पुल।
2: अभिवाचन आनंदयोगी पुल भाग 11, लेखक ना धो महानोर, अभिवाचक स्वर अनिल सोमणी। आनंदयोगी पुल। सुनीता, संगमनेरच्या कॉलेजसाठी ते फारच चांगलं करतायत म्हणून आपण काही द्यायचं आहे, तोही चेक कवीकडे द्यायचा का? नाहीतर उद्या आपण श्रीरामपूरला जातोच आहोत, तिकडेच काय ते ठरवू। तो चेक 13 लाख रुपयांचा होता। शिक्षणाशिवाय ते महाविद्यालय पाणी, पाणलोट, बीडी कामगार, स्त्रिया यांच्यासाठी खूप चांगलं काम करतं। दुसऱ्या दिवशी आम्ही श्रीमती शरदिनी डहाणूकरांच्या आग्रहामुळे त्यांच्या टिळकनगर साखर कारखान्याला आणि तिथल्या काही मित्रांच्या भेटीला निघालो। सोबत शरदिनीबाई होत्याच। बाई म्हणाले, उद्या आपण फक्त 5-7 मित्रांना, रावसाहेब शिंद्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीरामपूरच्या सार्वजनिक लायब्ररीचे ग्रंथपाल हरिभाऊ कुलकर्णी यांना भेटणार आहोत। असा ग्रंथपाल माझ्या पाहण्यात नाही, कुठलंही पुस्तक त्याचा नंबर सांगून एका क्षणात काढून देणारा। विशेष म्हणजे सगळी पुस्तकं त्यांनी वाचलेली असतात, इतका टापटिपीचा ग्रंथवेडा तल्लक ग्रंथपाल। त्याला भेटण्यातही फार मजा आहे। त्यानंतर रात्री 10-20 मित्रांमध्ये गप्पा गोष्टी करत इकडचं काय ते आपण ऐकून घ्यायचं, त्यांना बोलतं करायचं। त्याप्रमाणे 2 दिवस टिळकनगर श्रीरामपूरमध्ये चेष्टा मस्करी, विनोद, कविता, गाणं, हरिभाऊंचं पुस्तकांचं गुपित यात गेले। अरुण व शरदिनी डहाणूकर फारच खुश झाले होते। सगळे निघून गेल्यावर उत्तर रात्री शांत अशा वातावरणात शब्दांशिवायच्या अरुण डहाणूकर यांच्या व्हायोलिनच्या शब्दांनी व स्वरसंगीतानं रात्र आणखीनच बहरून गेली। यात एक दिवस रिकामा मिळाला। पळसखेडचं रद्द करून तो दिवस आम्ही अन्वी या माझ्या जवळच्या प्रगत अशी शेती करणाऱ्या व चांगलं वाचन वगैरे असणाऱ्या कुमार अन्वीकर आणि कुटुंबियांमध्ये शेतीसाठी घालविला। देशातले व राज्यातले शेतीतज्ञ अन्वीकरांकडे केंद्रातले, राज्यातले मंत्री, मुख्यमंत्री व असे सारे अनेकदा त्यांच्या 1964 पासूनच्या हरित क्रांतीच्या धडक योजनेत मार्गदर्शन घ्यायला व नवा निर्णय करायला येऊन गेले होते। अन्वीकरांच्या प्रचंड मोठ्या विहिरी, शेती, विशेषतः हायब्रिड बीज संशोधनातले प्रयोग असं सारं 2-3 मैलांचा फेरा घेऊन पाहिलं। बहिणी व सुनीताबाईंनी अनेक प्रश्न विचारून ते सगळं समजावून घेतलं। इतकं नवं व देशाला आणि शेतकऱ्यांना पुढं नेणारं तंत्रशास्त्र, शेतीशास्त्र। बाई म्हणाले, तुम्ही याच खेड्यात राहता, शहराचं आकर्षण नाही? बाईंना त्या गोष्टीचंही कौतुक वाटलं। शेतीतली इतकी निष्ठावंत मंडळी। अन्वीला जायच्या आधी सकाळी आम्ही पैठणला जायकवाडी नाथसागराच्या दर्शनाला गेलो होतो। कित्येक मैल नजर ठरे ना इतक्या दूर गोदावरीचं सुंदर निर्मळ निळ भोर पाणी। जायकवाडीचं प्रचंड बांधकाम, दूरवर उडून जाणारे पाण्याचे शुभ्र फवारे, पांढरे शुभ्र। बहिणीच्या ओठी बालकवींच्या कवितेची गुणगुण सुरू झाली। सुनीताबाई प्रसन्न मुद्रेनं, शांतपणानं जायकवाडीच्या काठावर बसल्या होत्या, एकाग्र। थोड्या वेळातच तिथले अभियंता विलास पत्की तिथे पोहोचले। त्यांना घेऊन या मोसमात येणाऱ्या दूरदूरच्या पक्ष्यांची माहिती घ्यायची, त्यांना जवळून बघायचं असं भाईंच्या मनात होतं. तशी योजना आम्ही केलेली होती. खूप दिवसांचं भाईंच्या मनात हे होतं. दोन मोठ्या दुर्बिणी घेऊन पत्की आम्हाला खूप दूर जायकवाडीच्या एका किनाऱ्यावर घेऊन गेले. दुर्बिणी लावल्या. खूप विविध रंगांचे पक्षी सभोवती होते. त्यापेक्षा कितीतरी विविध देशातून आलेले पक्षी दुर्बिणीमुळे अगदीच जवळ दिसायचे. त्यांनी नावं, पंख, आकार, चोची सगळ्यांची माहिती पत्कींनी सविस्तर करून दिली. एका अनोळखी विश्वात पत्की भाईंना घेऊन गेले. पक्ष्यांचे फिरस्तीचे मोसम, प्रदेश, जाती हे सगळं ऐकताना विस्मयचकित व्हावं असं सगळं भाईंनी ऐकलं. खरं म्हणजे डोळे भरवून दुर्बिणीतून पाहिलं. सलीम अलींचं गुणगान गाताना भाई संपूर्ण पक्षीमय झाले होते. त्याचवेळी सलीम अली, मारुती चित्तमपल्ली अशा ग्रेट लोकांना नमस्कारच केला पाहिजे असं भाई भरभरून बोलले. भाईंसोबत अर्थातच सुनीताबाईंनी व मी ते वेगळे आनंदाचे क्षण पाहिले, जे डोळ्यातून कधीच उडून जाणार नाहीत. जे रम्य ते बघून या मज वेड लागे, हे भाईंच्या आयुष्यातले ब्रीद होतं. लहान मुलांच्या कुतूहलानं भाई ते समजून घ्यायचे. असं चित्र, शिल्प, रंग, रेखा निहाळताना मी भाईंना पाहिलं. संगीता इतकंच याही कलांवर निस्सीम प्रेम करणारा हा कलावंत महाराष्ट्राचा भाई. औरंगाबादच्या परिसरात फिरताना भाईमध्येच खिन्न व्हायचे, अस्वस्थ व्हायचे. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, ठराव होऊनही ते होऊ शकलं नाही हे सातत्यानं त्यांच्या मनाला बोचत होतं. कुठल्या लोकशाहीत आपण जगतोय असं ते म्हणायचे. गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव या व अशा काही मराठवाड्यातल्या माणसांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी खूप आदरभाव होता. त्यांची मराठवाड्याची अस्मिता वगैरे सगळं भाईंना कळत होतं. स्वातंत्र्यलढा, त्यातलं वाहिलेलं रक्त असं भाईंनी खूप ऐकलं. तरीही नामांतर झालंच पाहिजे अशा ठाम विचारांचे भाई होते. त्याविषयी बोलताना कधी कधी त्यांना संताप यायचा. भाईंचे व सुनीताबाईंचे श्री शरदराव पवारांशी अतिशय चांगले संबंध. शरदरावांच्या अनेक चांगल्या कार्यांबद्दल, योजनांबद्दल भाईंना प्रेम व कौतुक होतं. शरदरावांचं काही चुकीचं चाललेलं असलं तर अधिकाऱ्यांना कधी रागावणंही होत होतं. आता इतके दिवस झाले तरीही पुन्हा 1990-92 मुख्यमंत्री झाल्यावर शरदरावांनी काहीही किंमत देऊन नामांतर करावं असं भाईंनी सांगितलं. नामांतर झालं. भाईंनी शरदरावांना धन्यवाद दिले, मराठवाड्यातल्या जनतेला सुद्धा. न्यूजर्सी म्हणजे अमेरिका इथे बृहन महाराष्ट्र साहित्य संमेलन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया असं एकत्र 1987 झालं. पु ल देशपांडे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाच्या अगदी 5 दिवस आधी शरद पवारांनी मला फोनवर सांगितलं की मी त्या संमेलनात प्रमुख पाहुणा म्हणून जायचं. मुलाखत व काव्यवाचन असा कार्यक्रम तिथे 4 जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी बांधलेला आहे. मला धडकी भरली. ओ, पासपोर्ट, व्हिसा, तिकीट, आपलं मोडकं तोडकं इंग्रजी, देश माहीत नाही, कसं करणार? सगळं शरदराव यांनी 2 दिवसात केलं व माझ्यासोबत आले. अमेरिकेत 4 जुलैला सभागृहात 4,000 लोक व बाहेर हिरवळीवर जवळपास तेवढेच. तिथे गेल्यावर भाईंना कळलं की मलाही बोलवलेलं आहे म्हणून. मला पाहताच भाई व सुनीताबाई आणखीनच खुलले. ध्वजवंदन, राष्ट्रगीत, स्वागत अतिशय शिस्तशीर, आखीव रेखीव थाटात झालं. भाईंचं अमेरिकेतही हलकेच हसवणारं पण तितकंच गंभीर भाषण झालं. लहान मोठ्या अनुभवांनी जमलेल्या गाठोड्यालाच आपण संस्कृती म्हणतो. शेवटी सर्व मानवी संस्कृतीच्या मुळाशी असलेली तत्व तीच आहेत. हे जीवन सुंदर व्हावं, आनंददायक व्हावं हाच हेतू सगळ्या संस्कृतीच्या मुळाशी असतो. पण मनावर घडणारे संस्कार ज्या निरनिराळ्या प्रकारांनी घडतात त्यातून संस्कृतीतली भिन्नता निर्माण होते. ही भिन्नता म्हणजे मतभेद किंवा वैर नव्हे. गुलाबाचं फूल आणि मोगऱ्याचं फूल ही दोन्ही फुलं भिन्न आहेत. म्हणजे त्या फुलांचे वैर आहे असे नव्हे, त्यातलं फूल पण एकच आहे. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा असं चोखोबांनी म्हटलंय. ऊस वाकडा पण रस वाकडा नसतो, गाय काळी म्हणून दूध काळं नसतं. तसं हे फुलातलं फूल पण खरं, तिथे पुष्पसृष्टीचेच कायदे लागू पडतात. प्रत्येक माणसाला ती कुठलाही असला तरी जीवसृष्टीचेच कायदे लागू पडतात. एकात्मतेत विविधता आणि विविधतेत एकात्मता, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतात ती हीच. एकात्मता हे जसं सत्य आहे त्याचप्रमाणे विविधता हेही सत्य आहे. या विविधतेचाच लहानपणापासून आपल्यावर संस्कार होत असतो, त्याची सवय होते. सवयीमुळे ते संस्कार आवश्यक वाटायला लागतात आणि सार्वजनिक प्रमाणात ही आवश्यकता स्वीकारली गेली की तिलाच आपण त्या त्या समूहाची किंवा समाजाची संस्कृती असं म्हणतो. डॉक्टर न. ग. कालेलकरांसारख्या भाषाशास्त्रज्ञानं तर सर्वांना मान्य अशा जीवनातल्या सवयी म्हणजे संस्कृती असं म्हटलेलं आहे. मात्र एखाद्या आचाराला सार्वजनिक मान्यता का मिळते आणि एखाद्या संस्कृतीचं ते विशेष लक्षण का मानलं जातं हे सांगणं अवघड आहे. या मेळाव्यात माझघरातल्या मंद दिव्याच्या वातीचं स्मरण न होणारं असं कुणी असेल असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर आले त्या भाषेची नाळ नुसती कानांशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबविणं अशक्य असतं. भारतीय शास्त्रीय संगीत इथल्या भारतीयाला बोरिंग वाटत असेल व त्याला पाश्चात्य संगीत आवडत असेल तर त्या संगीतातल्या उत्तमोत्तम कलाकृतींकडे त्याचं लक्ष कसं जाईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्याला कदाचित कुमार गंधर्व कळला नाही तर हरकत नाही, पण बाख आणि बेथोवन कळत असेल तर त्याच्या त्या मोठ्या संगीताच्या राज्यात त्याला धुंद होऊ द्या. जागतिक संस्कृती आणि अशी तयार होत असते. उद्या जर अमेरिकन ज्ञान, कला, विद्या यांच्या उपासनेच्या उत्तम वातावरणात वाढलेला एखादा देशमुख किंवा देशपांडे न्यूयॉर्कचा गव्हर्नर झाला तर तो महाराष्ट्राचा गौरव आहे असं मी म्हणेन. भाग 11 समाप्त.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
3: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजेनु तुमच्या सोबत आहे लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आता आपल्या सोबत कवी देवीदास भानुदास थोरात आहेत, जे मुक्काम पोस्ट मूळचे रांजणी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगरचे आहेत। सध्या ते सिन्नर नाशिकमध्ये असतात आणि आज आपण लेखक अपुल्या भेटीला या एका विशेष कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
2: धन्यवाद मॅम।
1: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर लहानपणीचा किंवा बालपणीचा काळ हा खूप सुखाचा आहे असं म्हटलं जातं, किंवा आपण वयानं किती मोठे झालो तरी आपण बालपणीचा काळ कधीच विसरू शकत नाही। तुमचं बालपण कसं आणि कुठे केलं?
2: माझं बालपण म्हणजे मी पहिली ते आपण बालवाडी ते तिसरीपर्यंत मामाच्या गावी झालं, म्हणजे माझे प्रॉपर आम्ही तिथंच राहिले आहेत। आणि त्याच्यानंतर मग वडील इकडं राहत्याला आले होते कामानिमित्त, तर मग पुढचं शिक्षण मला तिथंच झालं। म्हणजे गावाकडचं तसं पाहिलं गेले 8 तासं माझ्या घराच्या म्हणजे माझ्या शाळेची भिंत आणि माझं घर असं एकत्र म्हणलं तरी चालेल। कारण कोणी जर शाळा जरी चालू झाली किंवा शिक्षक जरी आले तरी मला माझ्या घरावरूनच दिसतं की कोण येतंय कोण नाही। म्हणजे शाळेची बेल वाजवण्यापर्यंत मी घरातून निघत नव्हतो, तर मग इतकं जवळ आहे। आणि त्याच्यामुळे मग शाळेची तशी आठवण गावाकडची एवढीच आहेत की त्याच्यानंतर मग राहत्याला जो आलो आमचं म्हणजे चौथीला तिथं पण झेडपीमध्ये शिकलो मी। आणि अनेक मित्र वगैरे नवीन नवीन ठिकाणी आल्यामुळं मिळत गेले। आणि बाकीच्या काय एवढं काय असं आठवणी तर आणि लोक काय नाही बालपणातले ते छोट्यातलं। आणि मग ज्यावेळेस माध्यमिक शिक्षा आपण म्हणतो 5वी ते 10वीच्या दरम्यान, तर मग असे भरपूर किस्से आहेत की ते आयुष्यामध्ये माणूस विसरत नाहीत। म्हणजे असंच की आम्हाला ज्यावेळेस कधी कधी आमचे मित्र 4 झाले की आम्ही इंग्लिशचा पेपर अवघड इंग्लिशचा विषय आम्हाला हार्ड असायचा, म्हणून कधी कधी आम्ही मधल्या सुट्टीतच पळून जायचो। आणि मग आमचे 4-5 मित्र असे पळून गेले की एका मंदिरात जाऊन बसायचो, पण तिथं मग ते एका पुजाऱ्याने आम्हाला धरलं आणि पकडून घरी घेऊन गेलं। म्हणजे विचारलं की वडिलांचं वगैरे नाव आणि आम्हाला घरी नेल्यानंतर।
1: नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा असतो। आजही तुमच्या शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का किंवा आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत का?
2: हो हो, माझ्या चिखले सर नावाचे सर होते, मला अत्यंत कडक होते। म्हणजे प्रमाणेपेक्षा की 5 जरी शाळेत लेट झालो तर ते खूप मारायचे। आणि त्यांनी मला म्हणजे सुरुवातीला इतकं मारलंय की त्याला माप नाही। आणि त्याच्यानंतर मग मी वैतकलो की म्हणजे मला शाळा शिकायचीच नाही। मग त्याच्यामुळे मग मी 15 घरी राहिलो होतो आणि ते सर स्वतः घरी आले आणि त्यांनी समजून सांगितल्यानंतर मी परत शाळेत गेलो। पण नंतर काय मार खाल्ला नाही, पण मग त्यांच्यामुळेच आतापर्यंत जे काही आहे किंवा जे यश मिळवलंय मी माझ्या आयुष्यामध्ये तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे।
1: 10वी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो। 10वीपर्यंत शाळा सुरू असते आणि त्यानंतर मग कॉलेजचं शिक्षण सुरू होणार असतं, तर 10वीनंतर पुढे कुठल्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घ्यायचा किंवा कुठे प्रवेश घ्यायचा हे कसं ठरवलं?
2: 10वीनंतर मग कसं मॅडम मी शिक्षण म्हणजे अभ्यासामध्ये ना लय हे नव्हतो हुशार नव्हतो, तर घरची परिस्थितीच दोष देत नाही, पण मग त्यावेळेस मी हुशार नसल्यामुळे मी 10वी केली। 10वीनंतर आर्टला कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि 11वी 12वी क्लिअर केली। आणि 11वी 12वी केल्यानंतर मग घरची परिस्थिती नसल्यामुळे म्हणलं आपण शिक्षण थांबूया आणि आपलं काम करूया। पण तरी FOL मी बाहेरून FOL ऍडमिशन घेतलं आपल्या विखेला। तर मग तिथं शिकत असताना ह्या पुस्तकाची आवड होतीच मला वाचण्याची याची त्याची, मग मी असे छोटे मोठे चारोळे बनवित होतो। आणि कॉलेजला गेल्यामुळे काय झालं कॉलेजला गेल्यानंतर मग मी मला तिथं म्हणलं मान म्हणून मी कॉलेज सोडून दिलं। आणि आमचं पिढीचा जे धंदा आहे आमचं कार्पेंटरचा तर तो व्यवसाय मी चालू केला। आणि तो मला येतच होता कारण वडिलांना मदतीला जात होतो त्याच्यामुळे जमत होता. मग मी ते करत होतो आणि त्याच्यानंतर मग मी ज्या ठिकाणी काम करायचो त्या ठिकाणी माझे काही मित्र आय टी आयला जात होते प्रशिक्षण घ्या शिर्डे साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये आणि ते मध्यभागी होतं म्हणजे राहता ते शिर्डी याच्यामध्ये मग मध्यभागी ते दुकान होतं आणि तिथं मग मी काम करत असताना ते यायचे आणि ते त्यावेळेस थांबायचे आणि मग त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं अरे हे जॉब हे करताय शिकताय तर आपण शिकायला पाहिजे आपण शिकायला पाहिजे. मग वडिलांना वडील म्हणजे वडील म्हणले ठीक आहे तू कर कशाला करतो मग आय टी आय तर करायचंय 2 वर्षात नोकरी तर मग त्याच्यानंतर मग मी आय टी आयला ऍडमिशन घेतलं आणि आय टी आय कम्प्लीट केला 3 वर्षाचा टूल अँड डायमेकर म्हणून आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो आणि कंपनी जॉईन झालो आणि त्याच्यानंतर मग आतापर्यंत एकाच कंपनीत काम केले.
3: नक्कीच. त्यानंतर तुम्ही नोकरीला लागलात कंपनीमध्ये लागलात कंपनीचे सुरुवातीचे दिवस किंवा कंपनीचं कामकाज कसं असायचं?
2: मुळात मी कधी ना घर सोडलं नव्हतं. घर न सोडल्यामुळं बाहेर जाण्याचा तर प्रश्नच नव्हता म्हणजे मी आई वडिलांना सोडून कुठंच राहिलेलो नाही आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस मी जॉबला जॉईन होणार होतो त्यावेळेस विचारच करत होतो की आता कसं होईल पण मग तयारी केली सगळी बॅग भरली आणि आईनं मला सांगितलं की बा फक्त काळजी आईचं प्रेमच असतं की बोलले की बा काळजी घे कोणासंग भांडू नको आणि तिने शेवटी सांगितलं होतं की स्वतःला लाज वाटेल असं फक्त बाहेर ठिकाणी वागू नको आणि त्याच्यानंतर मग मी गेलो ज्या ठिकाणी गेलो तिथं माझे रूम म्हणजे माझ्या कॉलेजचेच काही मित्र होते त्याच्यामुळे रूम मला मिळायला सोपं गेलं आणि त्यांच्यात राहिल्यानंतर सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी काय वाटलं नाही कारण गेलो आणि त्यांच्यात रमलो पण दुसऱ्या दिवशी घरची म्हणजे 2-3 दिवस झाले तसं तसं घरची खूप आठवण यायला लागली आणि मग एकटाच कधी कधी असं एकटाच भरून यायचं की बघ घरच्यांची खूप आठवायची आणि अशा पद्धतीने मग सुरुवातीला मग 15 दिवसांनी घरी येणं हे व्हायचं आणि मग हळूहळू त्यांच्यात रमत गेलो नवीन ओळखी वाढल्या आणि मन रमत गेलं तिथं.
3: नक्कीच. जसं मी विचारलं की जॉबचं जे ठिकाण होतं ते सिन्नर होतं आणि तुम्ही त्याच ठिकाणी आहात पहिल्यापासून तर तुमचं काम नेमकी कंपनीमध्ये कसं असायचं किंवा कंपनीचं कामकाज कसं सुरू आहे?
2: कंपनीचं 3 शिफ्टमध्ये काम असतं आणि मी तिथं टेक्निशियन म्हणून काम करतो. तर मी अप्रेंटिसला तिथं जॉईन झालो अप्रेंटिस कम्प्लीट झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला प्रोफेशन दिलं आणि कन्व्हेन्शन दिलं आणि त्याच्यामुळं माझं काम पाहूनच कंपनीनं मला तिथं कन्फर्म केलं आणि आतापर्यंत व्यवस्थित चाललंय तिथं.
3: नक्की. या सगळ्यामध्ये साहित्य प्रवास किंवा लिखाण तुमचं सुरू होतं का?
2: हो ते साहित्यामुळे म्हणजे मी कधी थांबवलंच नाही. मी ज्यावेळेस ज्यावेळेस माणसाचं माझं मन भरून यायचं कधी असं दुःख व्हायचं तर ते मी 4 म्हणजे सुरुवातीला सांगितलं ना तुम्हाला की मी 4 वेळी वगैरे लिहायचो तर ते कसं आणि सुरुवातीला याच्यामुळं मला खूप काय व्हायचं मी तुम्हाला किस्सा सांगतो. मी कॉलेजला असताना मी ना मुलांना आता लेटर लिहून द्यायचो लव्ह लेटर आपण म्हणतो ते आणि त्याच्यामध्ये माझ्या 4 ओळ्या टाकायचो तर त्याच्यामुळे ते 4 ओळ्यामुळे इम्प्रेशन पडायचं आणि काही गोष्टी घडून यायच्या आणि त्याच्यामुळे मग मी त्यांना ते त्याच्या बदल्यात वडे मा किंवा चहा मा म्हणजे माझं ते करायचो आणि सारोमत पेपरला माझ्या वृत्तपत्रामध्ये त्यावेळेस कविता छापून यायच्या आणि मग त्याच्यामुळे मला ती पहिल्यांदा जी कविता छापून आली त्याच्यानंतर मी ती जी कविता आहे छापून आल्यानंतर मी सगळीकडे दाखवत बसलो तू वृत्तपत्र घेऊन याला त्याला की माझी कविता आली आणि ती एक प्रेरणा होती माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर मग श्रीरामपूरचे बाबूराव बद्दे म्हणून प्राध्यापक इथं तर त्यांनी मला एका कवी संमेलनात अटेंड केलं होतं ऍडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या 75वा वाढदिवसानिमित्त श्रीरामपूरमध्ये आगोश हॉलला त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि मग मी म्हणजे त्यावेळेस मी 12वीलाच होतो तर त्या कवी संमेलनात गेल्यानंतर मी जी कविता सादर केली होती सुरुवातीला त्याच्यानंतर त्यांनी ती दाद मिळाली आणि अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांनी माझा उल्लेख केला की अभी तक तू बच्चा आहे बेटा, तू आगे जाके बहुत अच्छा लिखेगा. आणि हे जे प्रेमाचे शब्द होते तर ते आणखी बल देणारे होते आणि ते मी सातत्य ठेवलं आणि लिहित राहिलो.
3: नक्कीच, अनेक वेगवेगळ्या लिखाणासाठी तुम्हाला अनेक पुरस्कार महत्त्वाचे मिळालेले आहेत. साहित्यासाठी तुमच्या अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत आणि पुरस्कार नेहमी एनर्जी देतात, ऊर्जा देतात, प्रेरणा देतात पुढे जाण्यासाठी किंवा एक जबाबदारी देतात. तर तुमच्यासाठी हे पुरस्कार किती महत्त्वाचे होते?
2: खूप महत्त्वाचे वाटतात. ज्यावेळेस आपण काहीतरी लिहितो आणि त्याचं आपण त्याची नोंद घेतली जाते त्यावेळेस खूप छान वाटतं. नाशिकमध्ये गिरणा गौरव गिरणा प्रतिष्ठान यांनी एक कवी संमेलन घेतलं होतं, त्याच्यामध्ये 75 कवी इन्व्हाइट होते आणि त्याच्यामध्ये आपली कवितेला कविता 2 नंबरला आली होती त्यावेळेस आय थिंक, आणि त्या बदल्यात आपल्याला पुरस्कार मिळाला होता. तर मग आपल्याला ती ऊर्जा मिळते की आपण ह्या इतक्या नामवंत कवीमध्ये आपल्या लिखाणात, म्हणजे आपण म्हणतो ना आपलं पारदर्शकपणा आपल्या कवितेचं घेतलं जातं, तर म्हणजे काहीतरी लिहितोय आपण याचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि छान वाटतं ज्या असे ज्यावेळेस पुरस्कार मिळतात किंवा आपली नोंद घेतली जाते.
3: नक्कीच, आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ या माध्यमात आला आहात. या माध्यमात तुम्ही लिहिलेल्या ज्या काही कविता आहेत त्याचं सादरीकरण कराल का?
2: हो नक्की. माझी एक कविता उद्धार नावाची एक कविता आहे, जी कविता कवितेमुळे मला तो पुरस्कार मिळाले. तर कविता आहे, कविता मांडतोय मी तुमच्या पुढे. कवितेचं नाव आहे उद्धार. पोटाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून माय जात होती वीटभट्टीवर विठ्ठलाला स्मरून. पोटाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून माय जात होती वीटभट्टीवर विठ्ठलाला स्मरून. फाटलेल्या साडीसारखे आयुष्य होते फाटलेले आणि लेकराच्या उद्यासाठी ऊन होती माती सोसलेले. वासनाधुंद लोकांच्या नजरातही मातीसारखी चाळायची. वासनाधुंद लोकांच्या नजरातही मातीसारखी चाळायची आणि आतल्या कल्हळाने अवघी माती भिजायची. भिजलेल्या मातीत माखलेलं लेकरू तिला बेलगायचं. भिजलेल्या मातीत माखलेलं लेकरू तिला बेलगायचं आणि काय झालं गाई म्हणून विचारायचं. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नसायचं. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नसायचं आणि त्याला पाहून मात्र तिला जगू जगू वाटायचं. जगायचं कसं आणि जगवायचं कसं प्रश्न गंभीर होता. जगायचं कसं आणि जगवायचं कसं प्रश्न गंभीर होता आणि एक एक वीट थापताना मायला प्रश्न सतवत होता. वीटभट्टीला आग लावताना मायाच्या हातात कागद आला. वीटभट्टीला आग लावताना मायाच्या हातात कागद आला आणि माया लेकराला शिकवायचं म्हणून निर्धार तिचा झाला. धावत पळत माय शाळेत गेली. धावत पळत माय शाळेत गेली. माया लेकराला शिकवा म्हणून नाव घालून आली. लेकरू शिकत गेलं माय थकत गेली. लेकरू शिकत गेलं माय थकत गेली. थकलेल्या हातानं माय पोसत आली. लेकरू कलेक्टर झालं बातमी गावात आली. लेकरू कलेक्टर झालं बातमी गावात आली. अंधारातली माय आता उजाडात आली. नियुक्तीचं पत्र घेऊन पोस्टमास्टर दारात आला. नियुक्तीचं पत्र घेऊन पोस्टमास्टर दारात आला. माय म्हणाले लेकराला बघ माझा विठ्ठल आला. लेकरू म्हणालं मायेला अगं राहू दे त्याला दारात उभा. आधी कदू करू दे तुझी सेवा. तुझ्यामुळेच माझा उद्धार झाला. तुझ्यामुळेच माझा उद्धार झाला.
3: नक्कीच नक्कीच, खूप छान. अशा अजून कुठल्या कविता आहेत की ज्या नक्कीच श्रोत्यांना तुम्ही ऐकवाल का?
2: हो हो, माझ्याकडं कविता भरपूर आहेत. एक चूल नावाची रचना आहे माझ्याकडं जी पिढ्यान पिढ्या आपल्याला सगळ्यांना संभाळते चूल. तर अशीच एक रचना मांडतोय. माय

ताकदी चूल काजळी होते सखी रुस ताकदी चूल काजळी होते काजळ म्हणजे धूर होत सखी रुस ताकदी।

0: ते पाहून यांच्या आगमना चूल तव्याला हसवते, पाहून यांच्या आगमना चूल तव्याला हसवते। बहीण भोळी फाबडी माझी बासावलीला धावते, बासावलीला धावते। पिढ्यान पिढ्या माझ्या चूल पोसत आली, पिढ्यान पिढ्या माझ्या चूल पोसत आली। हरवला गोतवळा गोकुळे कुठे गेली, गोकुळे कुठे गेली। नको रक्ता रक्तात वाद चूल विखरत गेली, नको रक्ता रक्तात वाद चूल विखरत, नको रक्ता रक्तात वाद चूल विखरत गेली। दोन घरात राबून गोडवा भरत आली, गोडवा भरत आली। नको अहंकार मनी चूल सुखाच सांगते, नको अहंकार मनी चूल सुखाच सांगते। जगाव मनासारखं शेवटी राख रे उरते, शेवटी राख रे उरते।
1: सामाजिक वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा तुमचं लिखाण आहे का, किंवा तुम्ही अशा काही कविता केल्या आहेत का?
0: सामाजिक विषयामध्ये माझं लिखाण आहे तर असं काही नाही, तर मी आई आणि सामान्य विषय म्हणलं तर मी एक तुम्हाला एक माझी एक दुसरी रचना ऐकून दाखवतो। सामाजिक विषयावर म्हणलं मला असं आपण म्हणतो ना की बा कधी कधी राग येतो माणसाला, तर मग मी हीच एक कविता म्हणतोय आता, येतो मला राग म्हणून कविता आहे। तर ती कविता अशी होती, येतो मला राग सफेद कापड घालून चाई दिशा हिंडणाऱ्या सफिरू माणसांचा येतो मला राग, येतो मला राग सफेद कापड घालून चाई दिशा हिंडणाऱ्या सफिरू माणसांचा येतो मला राग, येतो मला राग बहुत असून बळ डोळ्यात असून बुबळ काठी घेऊन भीक मागणाऱ्या भिकाऱ्याचा येतो मला राग। होय होय येतो मला राग पकाराशी मनात ठेवणाऱ्या टेबला खालून दुप्पट पैसा खेचणाऱ्या सुशिक्षित माणसांचा येतो मला राग। होय होय येतो मला राग भविष्याचा विचार न करता व्यसनात दंग होऊन जवानी वाया घालवणाऱ्या सळसळत्या तरुणांचा येतो मला राग। होय होय येतो मला राग माझा मलाच हे पाहून गप बसणाऱ्या माझ्या मनाचा येतो मला। आपण म्हणतो की मी पाखर असतात काही माझ्याकडे जखमी झालेले पाखर आहे घरी माझ्या, तर जे माझ्या समोर पडले होते तर काय झालं त्यांचे पंख वगैरे खराब झालते म्हणजे काहीतरी झालं त्या अटक, तर त्या पाखरांना मी आणलं त्याला त्यांचं निदान केलं दवाखान्यातून आणलं आणि त्यांच्यासाठी एक पिंजरा ठेव घेतला। आता मला काही जणांनी सांगितलं की ते पिंजरांना पिंजरात कुठं पक्षी ठेवतो तू, तर म्हणजे मला पक्ष्यांची आवड आहे, मग ते म्हणे तू पक्षी त्यांना पिंजरात काय ठेवलं, तर त्यांच्यासाठी एक असं म्हणलं होतं की गाव असलेल्या पाखरांनी गाव नसलेल्या पाखरांना जगू दिले नाही, गाव असलेल्या पाखरांनी गाव नसलेल्या पाखरांना जगू दिले नाही, माझ्या पिंजऱ्याने दिले जीवदान त्याला आबाळ्यापेक्षा कमी धरू नये। तसा कोण मी त्यांचा नातलक पण, तसा कोण मी त्यांचा नातलक पण जीव लावून त्यांना मरू दिले नाही। तुझे बरोबर आहे चूक काहीच नाही पण भुकेसाठी त्यांना रडू दिले नाही। जीव तसा माझाही तुटतो पण जीव जाईल म्हणून त्यांना सोडून दिले नाही। अशी एक रचना आहे होती। आणखी घेतोय चारच कडू घेतोय। खेड्याला स्वावलंबाचा बहर आला, खेड्याला स्वावलंबाचा बहर आला धावून आधुनिकतेचा शहर आला। आपण म्हणतो खेड सुधरते खेड्यात जायला पाहिजे तसे, खेड्याला स्वावलंबाचा बहर आला धावून आधुनिकतेचा शहर आला। तोडून झाडे सारी खुले आभाळे केले, तोडून झाडे सारी खुले आभाळे केले। गावात तेव्हा उष्णतेचा कहर आला, सांडपाण्याने नद्या गडूळ केल्या, सांडपाण्याने नद्या गडूळ केल्या। प्रदूषणाने गावात तेव्हा जहर केला आणि शेवटी उन्हाच्या वाटेवर दुःख भोगल्यावर, उन्हाच्या वाटेवर दुःख भोगल्यावर तेव्हा कुठे सुखाचा पहर आला, तेव्हा कुठे सुखाचा पहर आला।
1: नक्कीच आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि आज जे नवोदित लेखक आहेत किंवा जे लिहू पाहतायत, व्यक्त होऊ पाहतात, त्यांना एक खूप मोठं व्यासपीठ किंवा एक प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे सोशल मीडिया. आज आपण फेसबुकवर पोस्ट करू शकतो, इन्स्टावर आपण पोस्ट करू शकतो, किंवा आपण राईट समथिंग म्हणजे आपण लिहूही शकतो. तर जे नवोदित लेखक आहेत, लिहू पाहणारे आहेत, व्यक्त होऊ पाहणारे आहेत, त्यांना हे प्लॅटफॉर्म कसं वाटतं?
0: कसं माहिती का, प्रत्येकाला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला लाईक आणि कमेंट्स खूप आल्या पाहिजेत. आणि त्यावेळेस मग प्रत्येक टाकत असतो आपण आपल्या कविता चारोळ्या वगैरे जे असेल ते. आणि त्यावेळेस त्या कमेंट्स वगैरे किंवा लाईक कमी आल्या किंवा कधी कधी वाचन झालं, वाचतात लोक असं नाही, वाचनाचं आपण म्हणतो वाचन संस्कृती संपत आली, पण तसं नाहीये. वाचन खूप लोक वाचतात, म्हणजे पुस्तकं वाचतात, फेसबुक इन्स्टा यांच्यावर आपल्याकडे वाचण्याजोगं खूप प्लॅटफॉर्म आहेत. आणि त्यावेळेस मग न माझ्यासारखे तरुण ज्यावेळेस म्हणतात मुलं ज्यावेळेस आपण व्यक्त होतो कविता वगैरे टाकतो, त्यावेळेस म्हणजे कमेंट्स लाईकची अपेक्षा न करता माणसाने लिहित राहिलं, सगळ्यात महत्वाचं लिहित राहिलं पाहिजे आणि ते कंटिन्यू लिहित राहिलं पाहिजे. कोणी आपल्या अरे अरे मागच्या काही मागच्या कवितेला 1 मिलियन आले ते किंवा एवढे आहेत त्यांना, आता 5 लाईक आले 10 लाईक आले, मग याच्यामुळं ते थांबू नका. आणि माणसाला त्या म्हणजे तुमच्या लिखाणात तुम्ही सातत्य ठेवलं तर तितकं ग्रोथ करताल. नवीन नवीन पुस्तकं वाचाने नवीन नवीन पुस्तकं वाचली पाहिजे, नवीन नवीन काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, नवीन नवीन विषय हाताळले पाहिजे आणि त्यामुळं मग माणसाला आनंद मिळतो. तुम्हाला ज्या गोष्टीत म्हणजे ज्या लिखाणात तुम्हाला आनंद मिळतो ते हे फेसबुक आणि इन्स्टा हे तुमचा आनंद हिरवून घेऊ शकत नाही असं मला नेहमी वाटतं.
1: नक्कीच. भविष्यामध्ये कुठल्या पुस्तक प्रकाशनाचा जे काही पुढचा प्लॅन तुमचा आहे का, किंवा भविष्यामध्ये कुठलं पुस्तक प्रकाशित होऊ शकतं का?
0: हो, माझं मी रूम पार्टनरवरच माझे जे मित्रमंडळी होते मी जेव्हा ज्यांच्या बरोबर 5-6 वर्ष राहिलोय बॅचलर असताना त्याच्यावर मी लेखन चालू आहे. माझं रूम पार्टनर म्हणूनच माझी पुढची पुस्तक प्रकाशित होईल. आणि काव्यसंग्रह माझा हा 8 नावाचा काव्यसंग्रह आहे. आणि मी ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस 8 नावाचाच चारोळी संग्रह प्रकाशित केला होता. आणि त्याला धरूनच मी 8 नावाचाच कविताचं संग्रह पुढे येणाऱ्या काळामध्ये प्रकाशित करणार आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, रेडिओ या प्लॅटफॉर्ममध्ये आला आहात, कसं वाटतंय?
0: खूप छान वाटलंय. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी असं मुलाखत वगैरे ह्या गोष्टी पहिल्यांदा अनुभवतोय आणि मला इतकं भारी वाटलंय इथं आणि छान वाटलंय. याच्यामुळं म्हणजे माझ्या कविता तुमच्या मार्फत अनेक ठिकाणी पोहोचले जातील याचा आनंद आहे आणि छान वाटतं मला. बाकी
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही आयुष्यामध्ये कधी रेडिओ ऐकला आहे का?
0: हो, रेडिओ म्हणजे कसं माहितीये का, मुळात माझं बालपण गेलं ज्यावेळेस माझ्या घरी टीव्ही नव्हताच आमच्या घरी. आणि टीव्ही नव्हता त्यावेळेस मग ते आमच्या एका शेजारखा ते रेडिओ होता. आणि त्या रेडिओवर मग असे ते मॅच म्हणा किंवा ते मॅच ऐकण्यासाठी आम्ही त्यांना हातापाय पडायचो, काका लावा लावा. नंतर मग तो कधी कधी तो मला गावात जायचं वगैरे असं किंवा शेतीत जायचं, तरी पण आम्ही त्याच म्हणजे आम्ही त्यांच्या मागे त्या वावरत त्यांच्या मागे जायचो ते ऐकायला मॅच साठी. आणि ते मग ते काका लावून ठेवायचे, ते सेल वगैरे राहायचे, सेलचे पैसे सुद्धा आम्ही गोळा करून 4-5-10 मित्र आम्ही द्यायचो आणि ते ऐकायचो.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रात आला आहात, तुमच्या खूप जवळ जाणी आवडीचं कोणतं गीत गाणं इथे ऐक असं वाटेल?
0: मला डावकर सरांचं आनंद या जीवनाचा हे गीत खूप आवडतं मला.
1: नक्कीच. हे तुमचं खूप आवडीचं गीत आणि तुमच्या खूप जवळचं गीत मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत अनेक वाचकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: आज आपल्यासोबत लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये होते कवी आणि लेखक देविदास थोरात सर. आज आपण लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. श्रोते हो, पुढच्या रविवारी भेटूयात लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125290 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113552000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हर दिल जो प्यार करेगा वो गाना.

0: नमस्कार, मी श्रेया पासलकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वो आ गया, देखो देखो वो आ गया.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि म्हणणं आपला संडे स्पेशल संवाद सखींशी हा शो सुरू झालाय. आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडई दर रविवारी आपल्यासोबत वेगवेगळ्या सखी असतात बरं का. आणि प्रत्येक सखीची कथा वेगळी असते. त्यामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात, पण सखींना अतिशय हुशारीनं त्यावर मात केलेली असते. आणि त्यांचं प्रोफेशन असो, त्यांचा बिझनेस असो, त्यांचं घरचं म्हणजे कौटुंबिक असो, सगळं एकदम व्यवस्थित सांभाळतात. म्हणजे त्या सखींबद्दल मला कधी कधी खूप जास्त कौतुक वाटतं बरं का. म्हणजे मी एक मुलगी आहे, पण तरीही याच महिलेबद्दल मुलींबद्दल मला खूप कौतुक वाटतं. कारण महिला मुली हे सगळं कसं सांभाळतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकच दिवस जर घरात महिला नसेल तर घराचे काय हाल होतात. सगळी उधळाउधळ झालेली असते, घरात जेवण व्यवस्थित नसतं का, एखादी वस्तू ठेवल्या ठिकाणी नसते, असं तर घराचा हाल होतात. पण ही सखी हे सगळं सांभाळून घेत असते. त्याचमुळे या सखींच्या कथा ऐकायला, सखींचा लाईफ ऐकायला खूप मजा येते. आणि आज देखील अशाच एका सखी आपल्यासोबत आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब फिरोदिया, हायस्कूलच्या विज्ञान आणि गणिताच्या शिक्षिका, तसंच त्यांनी मानसशास्त्र यावर देखील अभ्यास केलेले आहेत. तर अशा शुभांगी जोशी आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार कोमल.
0: मॅडम, सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत.
1: थँक्यू.
0: खरं म्हणजे मॅडम, एक सखी असणं, त्याचबरोबर ती सखी बाहेरही काम करते, घरातही काम करते, म्हणजे भागादौड तर आहेच. तर सगळ्यात आधी तर सांगा, तुम्ही कशा आहात?
1: मी खूप मस्त, मजेत.
0: सगळं करून तुम्ही मजेत आहात?
1: एकदम मजेत
0: आहात. मॅडम, खरं म्हणजे बालपण हे खूप महत्वाचं असतं एका स्त्रीसाठी. तर तुमचं बालपण कसं होतं?
1: मला ना कोमल, सर्वप्रथम तू मला आज मुलाखतीकरिता आमंत्रित केले, माझ्यावर विश्वास दाखवला आणि इथे आमंत्रित केल्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आता बालपण हा खूपच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका या गावामध्ये माझे बालपण गेले. आता या गावामध्येच माझे प्राथमिक, माध्यमिक, त्यानंतर उच्च माध्यमिक, त्याचबरोबर डिग्री एज्युकेशनपर्यंत मी या श्रीरामपूर शहरातच होते. त्यानंतर मी माझी पी जी लेवल म्हणजे एम एस सीचे शिक्षण मात्र लोणीमध्ये केले, पी व्ही पी कॉलेजला. मालेगावला बी एड केले. त्यानंतर मला असं जाणवलं की बी एड केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनाशी सतत आपला संबंध येत राहणार आहे. मग आपण सायकोलॉजी विषयामध्ये सुद्धा मास्टर डिग्री करणं फार मला गरजेचं वाटलं. म्हणून मी अहमदनगर कॉलेजमध्ये मानसशास्त्र या विषयाची पदवी घेतली. आता हे सर्व शिक्षण घेत असताना सर्वात जमेची बाजू म्हणजे काय, माझ्या घरच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. माझं एकत्र कुटुंब, या एकत्र कुटुंबामध्ये घरात सदस्य भरपूर, म्हणजे माणसांची रेलचेल खूपच घरामध्ये, येणं जाणं खूप. आणि एकत्र कुटुंबामध्ये काका, काकू, काकांची मुलं, आम्ही भावंड सगळे एकत्र राहत होतो. आणि एकत्र राहिल्याचे फायदे खूप असतात. या कुटुंबातूनच मला सहकार्य, त्यानंतर परस्परांचा आदर कसा करायचा, जबाबदारीची जाणीव, त्यानंतर सामंजस्य, माणुसकीची मूल्य, या सर्व कुटुंबातूनच मला शिकायला मिळाली. आणि मला यामुळेच मी कदाचित आज इथपर्यंत पोहोचले आहे असं मला वाटतं. आणि शिक्षक व समुपदेशक हे दोन्हीही विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने बोलताना मला ह्या कुटुंबातील सर्व संवादांचा याचा निश्चितच उपयोग होतो. आणि मला हे समजून, म्हणजे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यामध्ये माझ्या अनुभवाचाही त्याच्यामध्ये फायदा होतो. आणि अजून एक मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की जसे प्रेमळ, संस्कारक्षम आणि एकोप्याचे वातावरण मला माझ्या माहेरी मिळाले, तसेच जिव्हाळ्याचे, प्रोत्साहन देणारे, साथ देणारे वातावरण मला लग्नानंतर माझ्या सासरीही मिळाले. या दोन्हीही कुटुंबांकडून मिळालेले संस्कार, पाठबळ आणि प्रोत्साहन हेच माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाचा मजबूत पाया ठरलेला आहे कोमल.
0: नक्कीच. आणि मॅडम, तो काळ आता आपण पाहतो, मुली सरास शिकतात किंवा मुलींच्या शिक्षणाला आता प्रतिबंध लावला जात नाही, पण तेव्हा होतं. तर अशा काही अडचणी आल्या का एक मुलगी म्हणून शिक्षणाच्या बाबतीत?
1: मुलगी म्हणून शिक्षणाच्या बाबतीत अडचणी जरी आल्या तरी सुद्धा त्या अडचणी मी कधी मानल्या नाही. त्या अडचणी ही संधी म्हणूनच पुढे मी वाटचाल करत राहिले. त्याच्यामुळं कदाचित आज मी हे सर्व दोन्ही दगडीवरची जी कामं आहेत ती करू शकते.
0: आणि मॅडम कसं असतं ना, आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा काहीतरी मनात स्वप्न असतं की मला ह्याच व्यक्तीसारखं व्हायचं आहे किंवा मला असंच आता करायचं आहे, तर लहानपणीचं काय स्वप्न होतं करिअर बाबत?
1: हा खूपच माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कोमल. लहानपणी ना माझे असे स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं.
0: अरे
1: मोठं झाल्यानंतर मी डॉक्टर होण्याचं माझं खूप मोठं स्वप्न होतं की समाजातील लोकांची सेवा करावी, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणावेत ही माझी खूप मनापासून इच्छा होती. मात्र वडिलांच्या अकाली निधनानंतर मला काही माझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलली आणि या परिस्थितीमुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न माझे पूर्ण होऊ शकले नाही. पण मी त्या प्रसंगाला अपयश म्हणून कधीच पाहिले नाही हे पण लक्षात घे. आयुष्याने मला एक वेगळी दिशा दिली आणि ही जी शिक्षण क्षेत्राशी निवड केलेली दिशा आहे ना, ही दिशा मला आज शिक्षक आणि समुपदेशक बनवून ठेवलेलं आहे या दिशेनेच. आणि आज मला असे वाटते की डॉक्टर जसं शरीरावर उपचार करतो ना, तसेच शिक्षक देखील विद्यार्थ्याच्या मनाला, विचारांना, त्याच्या भविष्याला योग्य दिशा देण्याचं काम करतात. त्यामुळे माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न जरी पूर्ण झाले नाही तरी समाजसेवा करण्याची माझी भावना शिक्षक आणि समुपदेशक या भूमिकेतून आजही तितक्याच समाधानाने मी पूर्ण करत आहे याचा मला खूप आनंद आहे.
0: नक्कीच नक्कीच. आणि मॅडम खरं म्हणजे जरी तुम्ही डॉक्टर हो, तुम्हाला होता आलं नाही काही कारणांमुळे, पण तुमच्यामुळे आज अनेक डॉक्टर घडत असतील, तुमचे विद्यार्थी अनेक डॉक्टर होत असतील, ही सगळ्यात मोठी पावती आहे एका शिक्षिकेसाठी.
1: हो नक्कीच.
0: मॅडम खरं म्हणजे तुम्ही शिक्षिका आधी झालात, मग काउन्सिलर तुम्ही आहात, समुपदेशन तुम्ही करता, मग कोणता क्षण होता कधी असं वाटलं की शिक्षिका म्हणून काम करता करता काउन्सिलर होणं गरजेचं आहे, समुपदेशन देणं गरजेचं आहे?
1: माझ्या समोर की नाही दररोज ह्युमन प्रोडक्ट आहेत हे लक्षात घेतो. म्हणजे मी दररोज वर्गात जाताना 50-60 विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले असतात आणि एवढी बायोडायव्हर्सिटी असताना प्रत्येकाची भावभावना वेगवेगळे. मग हे समजून घेण्यासाठी मला असं वाटलं की नाही आपण सायकोलॉजी विषय जर घेतला, तो समजून घेतला, तो अभ्यासला, तर आपल्याला विद्यार्थ्यांची मने अधिक चांगल्या प्रकारे कळतील. याकरता मी खरं या विषयामध्ये खूप इंटरेस्ट डेव्हलप केला आणि म्हणजे पूर्णही केलं ते एज्युकेशन.
0: मॅडम खरं म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही शिक्षिका आहात, मग काउन्सिलर आहात असं म्हणायला हरकत नाही, पण सगळ्यात पहिले तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्रीचं मन आधीच खूप प्रेमळ असतं, ती कधी कोणाला ओरडू शकत नाही, ती सगळ्यांना सांभाळून घेते. आणि शिक्षिका ही काहीशी तशीच असते की विद्यार्थ्यांना सांभाळून घेणं, समजावून सांगणं हे ती करत असते. तर एक शिक्षिका म्हणून आत्तापर्यंत, म्हणजे जेव्हापासून तुम्ही शिक्षिका ही पदवी घेतली, तर आत्तापर्यंत कसा प्रवास झाला, कुठे कुठे नोकरी केलीत?
1: आत्ता मी 2007 पासून भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्या अगोदर मी भरपूर नॉन ग्रँट स्कूलमध्ये, त्यानंतर नॉन ग्रँट कॉलेजमध्ये सर्व्हिस केलेली आहे, त्यानंतर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये सर्व्हिस केलेली आहे. पण हा जो काही कालावधी आहे 2007 पासून तर आजतागायत, हा खूप मोठा सेवेचा कालावधी आहे की तो अहमदनगर एज्युकेशन सोसायटीतील भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये मी कार्यरत आहे. आणि आज शिक्षक म्हणून माझ्या प्रवासाकडे मी केवळ एक नोकरी म्हणून बघत नाही आहे कोमल, लक्षात घे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची एक सुंदर संधी म्हणून मी याकडे बघते. कारण ही मला एक निसर्गाने दिलेली एक सुंदर संधी आहे की त्यामुळे मी या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांकडे नेहमीच बघते. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळी क्षमता असते असा माझा तर ठाम विश्वास आहे. मला शिक्षक म्हणून माझे काम केवळ विषय शिकवणे नसून त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कसा वाढेल, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये असे कोणते मूल्य रुजवू शकते, त्याचा सर्वांगीण विकास माझ्याकडून कसा होईल, हा प्रयत्न माझा नेहमीच या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतो. कारण अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय की शिक्षक या प्रवासात मला अनेक व्यक्तींकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. आता विशेषतः सांगायचं तर अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय श्रीमती छायाताई फिरोदिया मॅडम या माझ्यासाठीच नव्हे तर आम्हा सर्व शिक्षकांसाठी खूपच प्रेरणास्थान आहेत हे लक्षात घे. विद्यार्थ्यांप्रती त्यांची जी संवेदनशीलता आहे, शिक्षणाविषयीची त्यांची जी तळमळ आहे, त्यानंतर मूल्याधिष्ठित नेतृत्व जे आहे त्यांचं आणि समाजाप्रती असलेली त्यांची जी काही बांधिलकी आहे, हे गुण जे आहेत ना मॅडममध्ये, हे गुण मला सातत्याने खूप काही नवीन नवीन शिकण्याची प्रेरणा देतात, हे लक्षात घे. त्यामुळे विद्यालयात आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि त्याच वर्गामध्ये तो विद्यार्थी कसा केंद्रस्थानी राहील, सकारात्मकतेने वागेल, असं वातावरण नेहमी वर्गामध्ये आमच्या असतं. आणि जेव्हा हे विद्यार्थी खूप मोठे होतात, आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसतात, तेव्हा या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे ना, ही खरी आमच्या प्रयत्नांची काय आहे, पावती आहे. आणि हे समाधान आम्हाला खूप, म्हणजे खूप, अगदी ते तुम्ही मोजू शकणार नाही ते समाधान, इतकं मोठं असतं. आणि त्यामुळे मी शिक्षक म्हणून करत असलेला प्रवास माझ्यासाठी सतत शिकण्याचा, स्वतःला समृद्ध करण्याचा आणि विद्यार्थ्यांसोबत वाढत राहण्याचा आनंददायी प्रवास आहे असे मला वाटते.
0: आणि अजून एक असं की शिक्षक जो असतो तो देखील नेहमी एक विद्यार्थी असतो, कारण नवीन बदल शिक्षण क्षेत्रात होत असतात, त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात शिक्षकांना. त्यामुळे तो देखील लाईफ टाईम साठी एक विद्यार्थी होऊन राहत असतो. आणि मॅडम, खरं म्हणजे पूर्वीचं शिक्षण पद्धती किंवा आत्ताची शिक्षण पद्धती यामध्ये खूप बदल होत गेलेले आहेत, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: आता बदल काळानुसार होतातच, जनरेशननुसार बदल होतात, वर्षोनी वर्ष बदल होतात. आत्ताचा सगळं काही युग जे आहे ते डिजिटल युग आहे आणि ह्या डिजिटल युगामध्ये शिक्षक म्हणून आम्हाला अडचणी असं म्हणता येणार नाही, पण शिक्षक म्हणून काम करताना अनेक आव्हाने नक्कीच असतात आमच्यासमोर. आता प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वेगळी आहे, लक्षात घे, क्षमता वेगळी आहे आणि त्याच्या घरची पार्श्वभूमी देखील वेगळी असते आणि यामुळे प्रत्येकापर्यंत तेवढ्याच प्रभावीपणे पोहोचणे हे खूप कठीण आव्हान आहे आमच्यासाठी. कारण हे सगळं बॅकग्राऊंड, त्याच्या क्षमता, ह्या सगळं काही वेगळं असल्यामुळे प्रत्येकापर्यंत आम्ही 100% जाऊन पोहोचू शकेलच, पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न करतो, पण हे खूप मोठं चॅलेंज आहे आमच्यासाठी. त्याच्यानंतर आज विद्यार्थ्यांवर अभ्यासाबरोबरच ताण आहे, स्ट्रेस लेवल खूप आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, स्पर्धा परीक्षा पण खूप आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलसारख्या डिजिटल माध्यमांचा प्रभाव खूप वाढलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात कमी, पण म्हणजे याचा अर्थ सगळ्यात पहिले त्यांचं लक्ष केंद्रित करावं लागतं अभ्यासावर आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरावा लागतो, त्यांची पॉझिटिव्हिटी वाढवावी लागते. आणि पॉझिटिव्हिटी नुसती वाढवून नाही तर त्या पॉझिटिव्हिटीचा त्यांना सराव करावा लागतो, सवय करून द्यावी लागते आणि ही गुंतवणूकच त्यांच्यासाठी चांगला रिझल्ट मिळवून देते किंवा यशापर्यंत नेऊन पोहोचवते. हे पण खूप मोठं आव्हान आहे आजच्या काळामध्ये. त्यानंतर पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक प्रॉपर कम्युनिकेशनची लेवल असली पाहिजे. ती जर प्रॉपर असेल, बॅलन्स असेल, तर तो विद्यार्थी म्हणजे सगळ्या बाजूनी काय होतो, बहरतो. विद्यार्थी म्हणून शिक्षकांकडूनही, त्या पालकांचा तो पाल्य आहे त्यामुळे त्यांच्याकडूनही बहरतो, म्हणजे सर्व बाजूने त्याला एक आधार वाटतो, सपोर्ट वाटतो, म्हणजे हे पण खूप मोठं चॅलेंज आहे. हे जरी सगळे आव्हान असले तरी प्रत्येक आव्हान हे शिकायला आणि अधिक अधिक आम्हाला शिकण्यासाठी सुद्धा काय आहे, आम्हाला सक्षम शिक्षक म्हणून आमच्या स्किल्स डेव्हलप होण्यासाठी हे सगळे आव्हान आम्हाला खूप शिकायला मदत करतात. म्हणजे जरी सगळा बदल असला ना तरी आम्ही याच्याकडे एक चॅलेंज म्हणूनच बघतो.
0: मॅडम, खरं म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही सांगितलं की काय अडचणी किंवा काय आव्हानं येतात, पण एक स्त्री म्हणून काय अडचणी येतात? कारण स्त्री एक अशी असते जिला घर हँडल करायचं असतं, बाहेरचे कामं असतात आणि त्यात तुम्ही तर असे वेगवेगळे पैलू घेऊन चालता आहात समाजामध्ये. त्याच्यात इकडची फॅमिली आली, इकडची फॅमिली आली, दोन्ही फॅमिल्या सांभाळायच्या, मुलं असतील आणि बाकीचेही कामं असतील, तर हे सगळं कसं मॅनेज करतात, काय अडचणी येतात?
1: आता स्त्री म्हटलं की स्त्रीला आयुष्यात सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात, बरोबर आहे की नाही? आता ह्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना आता सकाळी उठल्यापासून, कोणतीही स्त्री असू द्या, ही स्त्री वेगवेगळ्या रोलमधून दिवसभरातून भूमिका प्ले करत असते, बरोबर आहे? सकाळी ती आई असेल, शाळेत गेल्यावर शिक्षिका असेल, ऑफिसमध्ये बसल्यावर ती काउन्सिलर असेल, त्याच्यानंतर पत्नी असेल ती, सून पण असेल, लक्षात येत आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या सगळ्या भूमिका ज्या आहेत ना, ह्या सगळ्या भूमिका ती निभावत असताना, म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला की नाही मल्टी टास्किंग स्पेशालिस्ट अशी पदवीच आपण द्यायला हवी, कारण सगळ्या दगडीवर ती हात ठेवते. हो की नाही? आई पणही निभावायचंय, सून पणही निभावायचंय, शिक्षक म्हणूनही जायचंय तिला. म्हणजे सर्वच लेवलवर तिला काय करायचं आहे, तिच्या भूमिका दररोज दर्शवायच्या आहेत. आणि मग पण हे करत असताना अडचणी म्हणून जर तुम्ही बघितलं तर ते काही होऊ शकणार नाही. अडचणी म्हणून त्याच्याकडे बघायचंच नाही. तर ही भूमिका पार पाडत असताना तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असायला हवी. तुमच्या कुटुंबाचं सहकार्य तर निश्चित असणार तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही हे सगळीकडे हात ठेवू शकत नाही. आणि पॉझिटिव्ह अप्रोच असेल ना तर तुम्ही यावर निश्चित मात करू शकता.
0: नक्कीच. आणि मॅडम, आता मी येते तुमच्या काउन्सलर, ही जी तुमची पदवी आहे किंवा काउन्सलर म्हणून तुम्ही जे काम करता, अजून एक तुमचं प्रोफेशन म्हणूयात आपण, तर काउन्सलर हा जो असतो तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं, की कोणत्या गोष्टी काउन्सलरना समजून घ्यायला हव्यात?
1: ॲक्च्युली काउन्सलर हा एम्पथेटिक असणं फार गरजेचं आहे. एम्पथेटिक म्हणजे त्याच्याकडे, आता समोर माझ्याकडे एखादी केस आली आहे, त्याचे प्रॉब्लेम्स तो मला डिफाईन करतोय, सांगतोय सगळे, तर थोडा वेळ का होईना तो माझ्यासमोर बसलाय तोपर्यंत मी त्याच्या जागेवर जाऊन मला विचार करता आला पाहिजे. मी त्याच्या फेसमध्ये क्षणभर का होईना मला जाता आलं पाहिजे. तर मला त्याच्या जाणीवा ज्या आहेत, त्याच्या भावना ज्या आहेत, त्या खूप चांगल्या प्रकारे कळतील. आणि तरच मी त्याच्यावर काय करू शकेल, काम करू शकेल.
0: बरोबर. आणि मॅडम, खरं म्हणजे काउन्सिलिंग घ्यायला अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक येतात. कधी लहान मुलं असतात, कारण लहान मुलांना पण आत्ता आपण पाहिलं तर त्यांना ही सायकोलॉजीची किंवा काउन्सिलिंगची गरज असते कधी कधी. जसं तुम्ही सांगितलं की शिक्षक म्हणून मला कुठेतरी असं वाटलं की मुलांचे मन समजून घेणं गरजेचं आहे. किंवा कधी कधी खूप वयोवृद्ध असतात, कधी कधी युवक तर विचारूच नका, आत्ता सध्या खूप जास्त डिप्रेशनमध्ये असतात. तर हे सगळे डिप्रेशनमध्ये असण्याचे किंवा यांना काउन्सिलिंगची गरज पडते, तर याची कारणं काय असतात त्यांच्या डिप्रेशन?
1: आता कारण नंबर ऑफ रिझन्स आहे त्याला. म्हणजे तुम्ही एक कारण आहे असं नाही सांगू शकत. कौटुंबिक वातावरण सुद्धा असू शकेल, त्याच्यानंतर त्याचा पियर ग्रुप कसा आहे हे पण कारण असू शकेल, तो कोणत्या इन्सिडन्सला त्याला हा त्रास सुरू झालेला आहे, म्हणजे त्याचं त्यावेळेसची इमोशन काय होती, त्याला काय वाटतं, हे फार महत्त्वाचं आहे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कधी कधी मार्क खूप पडले तरी त्रास होतो, खूप कमी पडले तरी त्रास होतो. म्हणजे ह्या इमोशन्स ज्या आहेत ना, ह्या समजून घेण्याकरिता प्रत्येक मुलाला, प्रत्येक व्यक्तीला वाटतं मला ऐकून घेणारं कोणीतरी पाहिजे, की जेणेकरून माझं बरोबर चाललंय, मी चुकलोय, मला हे सांगणारं माझ्या जवळचं कोणीतरी पाहिजे. आणि मग अशा वेळेस मग विद्यार्थी असतील, छोटे किंवा पालकही मुलांना घेऊन येतात, विद्यार्थी पण स्वतःहून ॲप्रोच होतात की त्यांना वाटतं मला बोलायचं आहे, मला माझे जे प्रश्न आहे ते घरी ऐकून घेतले जात नाही तर मला जाऊन सांगायचे, मला त्याच्यावर लवकरात लवकर रिलीफ मिळाला पाहिजे. याकरता मुलं हल्ली खूप अगदी स्वतःच्या मानसिकतेबद्दल सजग झालेले. आणि हे असणं पण गरजेचं आहे, तेवढी जागृती निर्माण होणं पण गरजेचं आहे. की आपल्याला, आपण फिजिकली फिट राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो, पण आपण मेंटली पण तेवढीच फिट असणं गरजेचं आहे. त्यामुळं हल्लीची तरुण वर्ग जो आहे हा खरोखर, मला या बाबतीत त्यांचं कौतुक वाटतं की घरी कोणी ऐकून नाही घेतलं तर ते सायकोलॉजिस्टला भेटतात, ते येऊन चर्चा करतात, त्यांना चर्चा करावीशी वाटते, कुठेतरी ते प्रश्नाला जागा निर्माण करून देतात.
0: हे खूप महत्त्वाचं,
1: खूप महत्त्वाचं आहे.
0: कारण आजकाल काय झालं, आई वडील दोघे हे जॉबला आहेत,
1: बरोबर,
0: घरात कोणी नाहीये, सहारा एक आहे तो मोबाईल, आणि त्यामुळे जास्त प्रश्न निर्माण होत आहेत. तर ते तुमच्या सारख्यांकडे येतात आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता, हेच खूप महत्त्वाचं आहे. मॅडम, जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी आला तर प्रोसेस कशी असते ही सगळी?
1: ॲक्च्युली प्रोसेस म्हणजे तो फोन करून येणं तर गरजेचंच आहे. माझा एक फॉर्म असतो, तो फॉर्म तो भरून देतो. म्हणजे त्याचे काय सिम्पटम्स आहेत, किती महिन्यापासून आहे, त्या पद्धतीने तो एक साधारणत एक हिस्ट्री त्याची जी आहे ती हिस्ट्री अगोदर आपल्याला सेंड करतो. त्यानंतर मग अपॉइंटमेंट घेईल की मॅडम केव्हा येऊ. मग आल्यानंतर साधारणतः क्लायंटने पण जे प्रॉब्लेम आहे ते तो 100% ओपन होईलच असं नसतं. तेवढं रिलायबल लगेचच त्याला तो सायकोलॉजिस्ट वाटत नाही. तो क्लायंट वेळ घेतो, मग एक तास घेईल, दोन तास घेईल, पण जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही की समोरचा आपण ज्यांच्याकडे बोलायला आलो आहे ते तेवढे रिलायबल आहे आपल्यासाठी, तोपर्यंत तो तेवढा वेळ घेईल. त्यानंतर मग तो हळूहळू ओपन होईल, त्यानंतर तो एक एक त्याचे प्रश्न मांडत राहील. आणि मग काही त्याला थेरपीची गरज असेल तर मग थेरपी सुचवली जाईल, काही टेस्टची गरज असेल तर मग टेस्ट सुचवल्या जातील, नाहीतर मेडिकेशनची गरज असेल तर मी पुढे सायकॅट्रिस्टकडे मग त्यांना फॉरवर्ड करते.
0: मॅडम, साधारण किती व्हिजिटनंतर आपला जो पेशंट असतो तो बरा होऊ शकतो?
1: किती व्हिजिटनंतर आपला पेशंट बरा होऊ शकतो असं म्हणण्यापेक्षा त्याला गरज कसली आहे, म्हणजे थेरपीची गरज आहे, त्याला मेडिसिनची गरज आहे का, काही टेस्ट करण्याची गरज आहे, हे डायग्नोसिस होणं पहिले गरजेचं आहे. हे झाल्याशिवाय आपण त्याला म्हणजे लगेच बरा होईल असं नाही सांगू शकत.
0: मॅडम, खरं म्हणजे तुम्ही जास्त काम विद्यार्थ्यांसोबत करता, कारण तुम्ही 8 तास शाळेत शिकवत असता आणि जर त्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंगची गरज असते ती काउन्सिलिंग पण तुम्ही करता, तर आजचा जो विद्यार्थी आहे त्याच्या मनावर कोणकोणत्या गोष्टी परिणाम करतात?
1: विद्यार्थ्याच्या मनावर परिणाम करणारे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मोबाईल आहे. मोबाईल हा पालकांपासून पण त्या विद्यार्थ्याला दूर करतोय, शिक्षणापासून तर दूर करतोच आहे पण पालकांपासून पण दूर करतोय. म्हणजे सोशल मीडियाचा वापर किती करायचा, आपण त्या टी व्हीचाही वापर किती करायचा, मोबाईलचाही वापर किती करायचा, त्याच्यावर काही नियम केले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने नियम केले पाहिजे, पालकांनी नियम केले पाहिजे. मी असं म्हणत नाही की मोबाईल वापरूच नका, त्याचा वापर केला नाही तर तो म्हणजे तेवढा तो त्याला नॉलेज नाही असं पण म्हणतील की त्याला काहीच येत नाही, पण तो गरजेचा पण आहे, आजच्या काळाची गरज आहे. पण त्याला किती हातात घेतलं पाहिजे, जितका वेळ हातात घेतलं त्याच्या दुप्पट वेळ तो हातात पुस्तक घेतो का, हे पालकांनी चेक केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण सगळ्यात जास्त मुलं त्या मोबाईलमध्ये असणारे शॉर्ट्स रील्स याला खूप म्हणजे इतके त्याचा इम्पॅक्ट आहे त्यांच्यावर, खूप इन्फ्लुएन्स आहे त्यांच्यावर, त्याच्यामुळे मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे.
0: म्हणजे मोबाईल चांगलाही आहे वाईटही आहे, आपण घेतो काय किंवा आपण कशा प्रकारे युज करतो हे महत्वाचं आहे. आणि मॅडम, सध्या ना पॅरेंट्स जे आहेत ना त्यांचा खूप काही वेगळाच अट्टाहास असतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना 100%, 98% पाडावेतच. आणि बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थी हा वेगवेगळ्या क्षेत्रात हुशार असतो, सगळेच विद्यार्थी डॉक्टर होणार नाहीत, सगळेच विद्यार्थी शिक्षक होणार नाहीत, तर हा पालकांचा अट्टहास योग्य आहे का?
1: आता कसं माहिती का, तुम्ही मुलाला स्कोर ओरिएंटेड बनवता का, या समाजात त्याने कसं वागावं बोलावं तसं बनवता, दोन्ही पण हे पॅरेंटचे विषय आहेत. म्हणजे पालकांनी ते ठरवलं पाहिजे की स्कोर ओरिएंटेड जरी असला तो तरी तो समाजातही चांगला वावरू शकतो, त्याला बॅलन्स जमतंय, दोन्ही जमतंय, हे पण लक्षात घ्या. पण काही विद्यार्थी फक्त अभ्यासातच हुशार असतात, मग समाजातही कसं वागायचं तेही कळत नाही, किंवा काही इतके अगदी फ्री बर्ड असतात की अभ्यासात इंटरेस्टच घेत नाही. थोडा बॅलन्स ठेवला पाहिजे दोन्हीकडे, त्यांनी म्हणजे इकडे पण त्यांना समाजात वावरत असताना काही अडचणी यायला नको ही काळजी पालकांनी घेतली पाहिजे. आणि मार्कांचा अट्टहास नको, ते खूप मोठं बर्डन आहे मुलांना. जे पडले ओके ठीक आहे, यापेक्षा अजून तुझी क्षमता आहे, तू पाडू शकतो, असं तुम्ही बोला, त्याला एक प्रकारे मॉरल सपोर्ट द्या, मोटिवेट करा. आणि हे पडले, हे आवडले आम्हाला मार्क तुझे, आता यानंतर तुझ्या क्षमता जास्त आहे ना, तू अजून पाडू शकतो, तू प्रयत्न कर फक्त, असा संवाद होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर अगोदरच बर्डन दिलं तो वाकून जातो मुलगा, विद्यार्थी आहे ना तो वाकून जातो. म्हणजे त्याला पालकांना त्याच्या भावनांशी काही घेणं नाही, फक्त मार्कांशी घेणे, असं होतो अर्थ त्याचा.
0: आणि मॅडम, पेरेंट्स कम्पॅरिझन पण खूप करतात विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांमध्ये, आणि त्यामुळे पेरेंट्सची म्हणजे मुलांपेक्षा पेरेंट्सच चाललेलं असतं की माझा मुलगा पुढे की तुझा मुलगा पुढे, तर हे देखील अयोग्यच आहे समाजासाठी आणि विद्यार्थ्यासाठी, कारण मग विद्यार्थी हे शिकायला लागतो. तर याबद्दल काय बोलाल?
1: काय होतं माहितीये का, कम्पॅरिझन पालकांना असं वाटतं की कम्पॅरिझन केलं की मग त्याला कळेल की कॉम्पिटिशनमध्ये हे पण मुलं आहेत, त्यांना जर एवढे पडू शकतात तर मग तुला पण पडले पाहिजे. हे असं तुलना ही या करता करता की त्यांना कॉम्पिटिशन कळावी. पण सगळ्याच मुलांना तुलना कळते असं नाहीये ना. काही ते निगेटिव्हली घेतात आणि त्याच्यातून ते स्वतःला हार्म करून ठेवतात, नुकसान करून ठेवतात. जे येतं ते पण येत नाही त्यांना. आई मला समजूनच घेत नाही, सारखीच काय करते, तुलना करते, याला जास्त पडले, तुझ्या मित्राचं असं आहे, तुझ्या मित्राचं तसं आहे, असं न करता आपल्या मुलाच्या क्षमता ओळखा पहिले. त्याला कोणत्या गोष्टीमध्ये अधिक इंटरेस्ट आहे. ज्याला मार्क चांगले पडतात त्याचा इंटरेस्ट तिथे असेल, याचा इंटरेस्ट वेगळा असेल.
0: बरोबर,
1: हो की नाही? मग तुम्ही त्याच्या त्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याला प्रोत्साहन द्या तुम्ही. त्याची ती जमेची बाजू आहे, त्याला ते आवडतंय, तिथे अधिक प्रोत्साहन द्या. त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये किंवा त्या आवडीमध्ये त्याला टॉप लेव्हलला न्या. असं होऊ शकतं ना.
0: म्हणजे आपण विचार करणं गरजेचं आहे, मुलाकडे लक्ष देणं त्यातले त्यात जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कळेल की तो कशामध्ये काय करू शकतो आणि त्याची कॅपेबिलिटी आपण ओळखणं खूप
1: ओळखणं गरजेचं आहे. आणि कसं माहिती का कोमल, हल्ली पालक म्हणजे खूप कमी वेळ अवेलेबल आहे ग मुलांना. म्हणजे ते मुलं वाढताय ना, ते सोशल मीडियाच्या आधारावरच वाढताय. म्हणजे आई बाबा आम्ही येतो जॉबलाच जाऊन, तू घरी टीव्ही बघत बस, तू हे करत बस. अरे कुणाच्या भरोश्यावर ठेवताय?
0: सहवास कमी
1: झालाय. मग ते त्या लेकराला तरी काय कळतंय, तो टीव्ही बघतोय, टीव्ही बघतोय, हलणारे डोलणारे चित्र बघतोय तो, आणि स्वतःची करमणूक करून घेतोय.
0: अयोग्य काय आणि योग्य काय हे सांगायलाच कोणी नाहीये.
1: आणि ही निवड करण्याचं त्याचं वय पण नाहीये ना. त्याचं वय नाहीये, त्याच्या अगोदरच त्याच्यावर काय हे सोशल मीडियाचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे पालकांनी खूप जाणीवपूर्वक ह्या गोष्टींकडे लक्ष घालावं की आपण बाहेर नोकरीसाठी पडतोय हे बरोबर आहे, आज काळाची गरज पण आहे, पैसा पण कमवणं गरजेचंच आहे, पण मुलगा कुठे आहे, कुणाच्या संपर्कात आहे, किती वेळ आहे, तो टीव्ही किती वेळ बघणार आहे, नंतर तो काय करणार आहे, त्याला शेअरिंगला आहे का घरात कोणी, त्याला बोलावंसं वाटलं, तो कुठे बोलणार, कुठे सांगणार, ह्या गोष्टींचाही विचार करणं गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि मॅडम, बऱ्यापैकी मुलं जे आहेत ना शिक्षकांवर अवलंबून आहेत असं मला वाटायला लागलंय, कारण 8 तास ते शिक्षकांच्या सहवासात राहतात आणि बऱ्यापैकी शिक्षक त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. आणि मॅडम, खरं म्हणजे मी पुन्हा तुमच्या विषयांकडे येते, तुमचा विज्ञान आणि गणित हा विषय आहे आणि याची सगळ्यात जास्त भीती मुलांना वाटते, तर मग कसं तुम्ही शिकवता आणि कसं त्यांना काही मजेशीर शिकवता जेणेकरून ते घेतात?
1: आता आम्हाला बीएड करतानाच अशा काही पद्धती शिकवलेल्या आहे की सोप्याकडून अवघडाकडे जा. त्यामुळे गणितासारखी जी काही जो काही विषय आहे तो पहिले सोपे घेतले की नंतर मुलं ॲटोमॅटिकली अवघड उदाहरणं सोडवायला तयार होतात. विज्ञानसारखा विषय तो म्हणजे ॲक्च्युली अवतीभोवती सगळीकडे विज्ञानच आहे. आणि का शिकलो की कारण जर समजून घ्यायचं झालं तर विज्ञानच आहे त्याच्यामुळे. आणि मला मानसशास्त्र या विषयाचं पण विज्ञान शिकवत असताना खूप उपयोग होतो. त्यामुळे मुलं आनंदाने शिकतात असं म्हणजे बर्डन घेऊन गणित आणि विज्ञान विषय काही शिकत नाहीत असं मला तरी वाटतं.
0: मॅडम, एक शिक्षिका म्हणून किंवा एक काउन्सिलर म्हणून तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण कोणता असतो?
1: एक शिक्षक आणि काउन्सिलर म्हणून, आता मी पहिले शिक्षक म्हणून सांगते की माझा विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर जो मोठा होत असलेला मी बघितलाय आणि माझ्यासमोरच अगदी टॉप लेव्हललाही गेलेला मी बघितलाय आणि तो शाळेत येऊन ज्यावेळेस मॅडम मला ओळखलं का असं विचारतो त्यावेळेस त्यावेळेस मला त्याचं नाव पण आठवणार नाही कारण तो शरीराने वाढलेला आहे, इतका चेहऱ्यामध्ये बदल झालेला आहे. पण तो ज्यावेळेस म्हणतो मॅडम मला ओळखलं का, त्यावेळेस म्हणजे इतकी समाधानाची भावना असते मनामध्ये की अरे हा एवढा मोठा झाला तरी तो मला म्हणतोय मॅडम मला ओळखलं का, ही मला माझ्यासाठी खूप खूप मोठी म्हणजे माझ्या शिक्षक या पदाची पावती आहे, कामाची पावती आहे मला असं वाटतं. आणि दुसरं काउन्सिलर, आता खूप क्रिटिकल केसेस माझ्याकडे आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि ते जेव्हा येतात आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन निश्चितच मी कॅप्चर केलेले असतात आणि ज्यावेळेस त्यांची जी काही फेज आहे त्या फेजमधून ते बाहेर पडतात, ते बाहेर पडल्यानंतरच्या एक्सप्रेशन या दोन्हीही माझ्याकडे माझ्या या डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये मी बंद करून ठेवत असते आणि त्या मला सांगतात की नाही आता हा खूप ओके झालेला आहे, म्हणजे डिप्रेस मूड जो होता आता तो खूप हॅपी मूडवर आलेला आहे. म्हणजे ह्या दोन्हीही गोष्टी मला खरोखर खूप म्हणजे माझ्या कामाचं सॅटिस्फॅक्शन देऊन जातात. म्हणजे मला असं वाटतं की खरोखर आज आपण समाजामध्ये एक छोटा का होईना खारीचा वाटा आपण उचलू शकतोय आणि याचा मला निश्चित अभिमान होतो.
0: नक्कीच नक्कीच, की एक शिक्षक म्हणून आपला विद्यार्थी पुढे जातोय ही गोष्ट आणि एक काउन्सलर म्हणून माझा पेशंट एकदम बरा होतोय आणि पूर्वीसारखं जगायला लागतोय, आनंदी आहे, त्याची लाईफ एन्जॉय करतोय. खरंच मॅडम ह्या दोन्हीही गोष्टी खूप छान आहेत आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की डॉक्टर होता नाही आलं, पण या दोन गोष्टी तुम्ही इतक्या छान प्रकारे सांभाळत आहेत की डॉक्टर काउन्सलर म्हणजे डॉक्टर मनाचा तुम्ही आजार नीट करताय आणि मुलांना घडवतायत, अशा दोन गोष्टी घेऊन तुम्ही पुढे चालताय. तर डॉक्टर जर झाला असतात फक्त एकच गोष्ट काहीतरी केली असतील, पण आता दोन गोष्टी करता आहात असं तर खरंच आम्हाला पण अभिमान वाटतं. पण मॅडम या सगळ्यात येतं सगळ्यात महत्वाचं असतं ती म्हणजे फॅमिली, घर. तर ते कसं मॅनेज करता?
1: आता फॅमिली आणि नोकरी हे मॅनेज करणं म्हणजे तारेवरची कसरत असते, पण माझ्या मते असं वाटतं की नोकरी आणि घर सांभाळत असताना ही काही माझ्या एकटीची जबाबदारी किंवा त्या एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून ती संपूर्ण कुटुंबाची सामूहिक जबाबदारी असते हे लक्षात घे. दोन्ही जर मॅनेज करायचं असेल तर ती काय होते, मग सामूहिक जबाबदारी होते. आता माझ्या कुटुंबामध्ये ह्या सगळ्या म्हणजे सगळ्यांचं तेवढं सहकार्य असल्यामुळेच मी ह्या दोन्ही ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते. नोकरी आणि घर यांचं मॅनेजमेंट करताना मग माझे पती, माझी मुलं, तसेच माझ्या सासूबाई यांचं मला वेळोवेळी खूप मोलाचं मार्गदर्शन होतं, सहकार्य मिळत असतं आणि म्हणूनच मी दोन्ही ठिकाणी काय खूप आनंदाने काम करते हे पण लक्षात घे. मला नेहमी असं वाटतं की नोकरी आणि घर यामध्ये आपण काही स्पर्धा करू नये. नोकरी नोकरीच्या जागी आहे, घर घराच्या जागी आहे. म्हणजे नोकरीच्या ठिकाणी तुम्ही घर नेऊ शकत नाही आणि घराच्या ठिकाणी नोकरीला आणू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा करूच नाही, तर त्यांच्यामध्ये नेहमी बॅलन्स ठेवला पाहिजे. तो बॅलन्स ठेवला तर तुम्ही दोन्ही कडे चांगल्या पद्धतीने काम करू शकता. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मला मुद्दा वाटतो हा की तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट मिळतो. का मिळतो? तर तुम्ही परस्पर आदर ठेवता एकमेकांचा, तुम्ही संवाद आणि सहकार्याची भावना ठेवता एकमेकांना. आणि कोणतीही स्त्री असेल ना, तिला ह्या दोन्हीही क्षेत्रामध्ये काम करत असताना

0: खर्चला होतात.
1: आता मोठी अडचण केव्हा आली असं आत्तापर्यंत तर अडचण नाही आली. फक्त मी सुरुवातीला अगदी मी 12वीला होते आणि 12वीला माझा निकाल लागल्याबरोबर वडील हार्टअटॅकनी एक्सपायर झाले. त्यावेळेस मला सगळीकडे अंधार वाटत होता की आणि माझं आणि माझ्या बाबांचं बॉन्डिंग खूप होतं. इतकं बॉन्डिंग होतं की आम्ही ॲडमिशन मेडिकलचं ॲडमिशन करायचं याबद्दल खूप चर्चा असायची आमची. पण तो काळाचा असा काही घात होता की त्यामध्ये बाबा एक्सपायर झाले. त्यावेळेस मला अगदी इतकं खूप डोंगर कोसळल्यासारखं वाटलं की काय करणार. पण आईने हिंमत नाही हरली. आईने मला बी एस सीला ॲडमिशन घेऊन दिले. त्याच्यानंतर एम एस सी केलं मी, बी एड केलं आणि ह्या प्रवाहात शिक्षक या म्हणजे प्रवाहामध्ये माझा प्रवास सुरू झाला.
0: त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असणार आहे आणि अजूनही आहे आणि पुढेही असणार आहे. त्यामुळे तुम्ही एवढं छान काम करता आहात मॅडम. त्यांची आठवण तर नेहमी येत राहील पण त्यांचे आशीर्वादही सोबत आहेत आणि ते आपल्यासोबतच आहेत. तुम्हाला बघताय तुमचं प्रगती पाहून त्यांना खूप छान वाटत असेल आता.
1: नक्कीच कोमल.
0: आणि मॅडम खरं म्हणजे एक महिला जी असते जी घरासाठी फॅमिलीसाठी राबत असते, कष्ट करते, बाहेरही कष्ट करते, घरातही कधी म्हणत नाही की हे घर माझं नाही मी एकटीच का करू, ती करते. तर एका महिलेला काय हवं असतं या सगळ्या बदल्यामध्ये किंवा एक महिला म्हणून तिचं मन काय म्हणत असतं?
1: हे पा, तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असताल, तुम्ही घरी असताल, तुम्ही समाजात वावरत असताल, तर स्त्री म्हणून तिला फक्त प्रत्येक ठिकाणी आदराची भावना या आदराच्या भावनेने वागवणं फार गरजेचं आहे. ती किती शिकली आहे स्त्रीलाच नाही तर तुमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आदराने वागवलं तर नक्कीच तो व्यक्ती तुम्हाला शेवटी ही काय की तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं.
0: बरोबर.
1: तुम्ही आदर द्या तुम्हाला म्हणजे तुम्हालाही तोच मिळेल आदर. त्यामुळे आदराची भावना फार असणं गरजेचं आहे. म्हणजे स्त्री ही दुय्यम आहे आणि मेल डॉमिनेटिंग आहे असं नसावं.
0: बरोबर. पण आता सध्या समाजात या गोष्टी खूप घडत आहेत तर या कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महिलेने देखील स्वतःसाठी आवाज उठवणं खूप महत्वाचं आहे. तर आज या निमित्त महिलांना काय सांगाल?
1: आता महिलांना सांगायचं तर माझ्या सगळ्या मैत्रिणी या महिला म्हणजे, आणि महिलांना मी एवढंच सांगू शकते की आज आपण या डिजिटल युगात जगतोय वागतोय. मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे आणि खूप जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपण अनेकदा स्वतःलाच विसरतो.
0: बरोबर.
1: स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो आपण. तर प्रत्येक महिलेने इतरांची काळजी घेतानाच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व देणं गरजेचं आहे असे मला वाटते.
0: नक्कीच.
1: दररोज स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. नवनवीन स्किल काही कौशल्य शिकत राहा. तंत्रज्ञानाचा विवेकाने वापर करा. म्हणजे खूप अतिरेक पण करू नका. आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वात सातत्याने गुंतवणूक करत राहा. ती या काळाची गरज पण आहे. कारण आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम स्त्री हीच कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचं खरं काय आहे, एक बळ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. याकरिता इतरांसाठी जगणं ही आपली संस्कृती आहे. म्हणजे भारतीय संस्कृती हेच सांगते. म्हणजे विवाहित स्त्री सगळे पहिले इतरांसाठीच जगतात. इतरांसाठी जगणं ही आपली संस्कृती सांगते. ही आपली संस्कृती जपताना म्हणजे जपलीच पाहिजे ती. ही आपली संस्कृती जपताना स्वतःला जपत जगणं ही आजच्या काळाची गरज देखील आहे हे स्त्रीने लक्षात घेतलं पाहिजे. हा खूप महत्वाचा संदेश मला आजच्या सगळ्या महिलांना द्यायचा आहे.
0: नक्कीच. आणि मॅडम जेव्हा आपण स्वतः हॅपी असतो, आनंदी असतो, तेव्हा आपण समोरच्याला आनंदी ठेवू शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे हे खूप महत्वाचं होतं आणि खूप छान तुम्ही सांगितलेलं आहे. आणि मॅडम खरं म्हणजे आता येऊयात तुमच्याकडे, कारण जसं तुम्ही सांगता की स्वतःसाठी जगा, आता तुम्ही स्वतःसाठी काय करता हे बघूयात. तर आवडणाऱ्या गोष्टी काय काय आहेत?
1: मला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे मला प्रवास आवडतो.
0: आत्तापर्यंत कुठे कुठे फिरलात?
1: आत्तापर्यंत भारतातील बरेच ठिकाणं झाले माझे. राजस्थान झालंय, काश्मीर

0: झालं आहे, गोवा आहे, त्यानंतर इकडे केरळ झालं आहे. आत्ता कदाचित काही आठवणार पण नाही मला, पण भरपूर भटकून आलेले आहे मी. प्रवास खूप आवडतो, गाणे ऐकायला खूप आवडतात
1: अरे वा.
0: मला, प्रेरणादायी व्यक्तिमत्व वाचायला खूप आवडतात मला, त्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात भरपूर चालायला आवडतं मला, ह्या गोष्टी खूप आवडतात. त्यानंतर बागकामही आवडतं,
1: अरे
0: म्हणजे
1: वा.
0: ह्या गोष्टी, कुकिंग आवडतं पण नेहमीच आवडतं असं नाही, पण आवडतं, कुकिंग पण आवडतं
1: हाँ.
0: वेळप्रसंगी, म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आवडतात.
1: आणि मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की वाचायला आवडतं, वाचायला आवडलं, वाचलं की लिखाण सुचतं, तर तुम्ही लेख देखील लिहिता, तर ते कसं सुचतं?
0: आत्तापर्यंत विद्यार्थ्यांकरताच लेख लिहिले गेले, आणि ते सुद्धा मानसशास्त्र या विषयावरच लिहिलेले आहे मी. म्हणजे परीक्षेला जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना भरपूर ताणतणाव असतो, तर ते कशा पद्धतीने हाताळले पाहिजे, पालकांनी देखील विद्यार्थ्यांनी देखील, त्यावर काही लेख लिहिले मी. त्यानंतर तुम्ही आनंदी स्वतःला कसं ठेवू शकता याकरिता देखील मी काही वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत.
1: अरे वा मॅडम, आतापर्यंत काय कोणाकोणाला वाचलत?
0: प्रेरणादायी व्यक्तिमत्व का? अच्छा, तर त्यामध्ये सुधा मूर्ती आहेत, मला आनंद नाडकर्णी पण खूप आवडतात, म्हणजे
1: अरे वा.
0: त्यांचे सायकोलॉजीचे स्पीच बऱ्याचदा मी ऐकते, आणि त्यांची पुस्तकं भरपूर वाचून झालेली आहे. आता वाचण्यात आलेली भरपूर अशी पुस्तकं आहेत की प्रत्येक, म्हणजे आता ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी ज्ञानेश्वरीमधून सुद्धा त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी एवढ्या कमी वयामध्ये, आता हे त्यांचं संचित होतं त्यामुळे त्यांना हे सगळं परमेश्वराकडून आलेली सगळी प्रेरणा होती, पण इतकं काही शिकण्यासारखं आहे, आपल्या भगवद्गीतेतूनही शिकण्यासारखं आहे. म्हणजे असं जे जे आवडतील पुस्तकं ते प्रत्येक मी वाचत गेले, जे आवडलं ते स्वतःमध्ये म्हणजे आत्मसात करण्याचा प्रयत्न करत गेले.
1: आवडते लेखक कोण आहेत?
0: आवडते लेखक सुधा मूर्ती पण आवडतात मला,
1: आणि
0: आणि वपू काळे पण
1: अरे
0: आवडतात.
1: वा, वपू काळे म्हणजे त्यांचं लेखन म्हणजे विचारच नका. आणि मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की जुनी गाणी ऐकायला आवडतात, तर आवडत्या गायिका?
0: आवडत्या गायिका मला लता मंगेशकरही आवडतात, त्यानंतर आशा भोसलेंचे सुद्धा काही ठराविक गाणे आहेत की ते, आणि असे जुनेच आवडतात असं नाही, नवीन गाण्यांना सुद्धा मी भरपूर मनापासून ऐकते. अरिजित सिंगचे पण गाणे मला
1: अरे
0: भरपूर
1: वा.
0: आवडतात.
1: फक्त ऐकता की कधी गुणगुणता देखील?
0: हो, ऐकत असताना गुणगुणतो. आत्ता मी इथे
1: एक
0: कुठेही बाथरूम सिंगर होणार नाहीये.
1: चालेल, आम्हाला आवडेल तुमचा आवाज
0: नको नको.
1: ऐकायला, कारण बोलतानाच एवढा छान आवाज आहे मॅडम. खरं म्हणजे आपली एक बकेट लिस्ट ठरलेली असते, आत्ता सध्या बकेट लिस्ट मध्ये काय काय आहे?
0: म्हणजे माझे पुढचे प्लॅन्स थोडक्यात,
1: बरोबर.
0: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, माझ्यासाठी शिकणे आणि शिकवणे ह्या सतत चालणाऱ्या प्रवासातील घटना आहे माझ्या, शिकणे आणि शिकवणे. तर पुढील काळामध्ये सुद्धा मला असं वाटतंय की मानसशास्त्र आणि समुपदेशन या माध्यमातून मी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांपर्यंत निश्चित पोचावं, म्हणजे हा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे. आणि यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक बुद्धिमत्ता, सकारात्मक पालकत्व कसे असावे, आणि या डिजिटल युगामध्ये काय काय आव्हानं आहेत या विषयांवर काम करण्याची माझी ही सुद्धा मनापासून तयारी आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या शाळेंमध्ये समुपदेशनाची खूप गरज असते, पण तिथपर्यंत त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचणे, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देणे हे पण माझं स्वप्न आहे, की जेणेकरून ते मुलंसुद्धा त्या बाबतीत जास्तीत जास्त अवेअर होतील. किंवा मग यासाठी कार्यशाळा घेणे, त्यावर काही व्याख्याने देणे, लेखन करणे, हे अगदी जनजागृतीचे उपक्रम करावेत असंही मला मनोमन, म्हणजे बकेट लिस्टमध्ये ठेवलेलं असते मी माझ्या. म्हणजे हा जो काही प्लॅन आहे, की या प्रत्येक प्लॅनमध्ये मला असं वाटतं की जिथे शिकण्याची संधी मिळेल तिथे मी विद्यार्थी होणार,
1: नक्कीच नक्कीच,
0: आणि जिथे शिकवण्याची संधी मिळेल ना तिथे मी शिक्षक होणार आहे.
1: अरे वा.
0: ह्या गोष्टी मी अगदी मनामध्ये म्हणजे ठेवूनच पाऊल पुढे टाकलेले, की मला विद्यार्थी पण होता आलं पाहिजे, मला शिक्षक पण होता आलं पाहिजे.
1: आणि मॅडम तुम्ही जेवढ्या आत्मविश्वासाने काम करता आहात, जेवढं स्वतःला सांभाळून इतर सगळं सांभाळून काम करता आहात, नक्कीच तुम्ही लवकरात लवकर तुमचे हे प्लॅन्स पूर्ण कराल हा आमचा विश्वास आहे. आणि आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी खूप छान मन मोकळ्या गप्पा मारलात आणि सगळंच सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू कोमल, थँक्यू सो मच.
1: मॅडम जाता जाता कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: सध्या रिसेंट नवीन एक मूव्ही आली आहे हक पिक्चर मधलं, कबूल है गाणं.
1: अरे वा, चालेल चालेल, नक्की तुमच्यासाठी नवीन गाणं हे गाणं प्ले करतोय. तर मॅडम पुन्हा एकदा खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याकडे ना अजूनही बोलण्यासारखं खूप काही आहे, पण वेळोअभावी आपण इथेच थांबतोय. पुन्हा कधीतरी भेटूयात आणि या गप्पा मारूयात.
0: शुअर, नक्की. थँक्यू, थँक्यू सो मच.
1: मैत्रिणींनो, आज आपण संवाद सखींशी या कार्यक्रमामध्ये, या शोमध्ये शुभांगी जोशी यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात. आणि मॅडमनी इतकं छान सांगितलं की ऐकतच राहावं असं वाटत होतं. त्या एक शिक्षिका आहेत, काउन्सिलर आहेत आणि अनेक गोष्टी करत असतात. आणि त्यांचा हा संवाद खरंच खूप छान होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संवाद सखींशी या शोमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: हाय हॅलो नमस्कार शुभ संध्या काय मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला संडे स्पेशल कॉलेज कट्टा हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपण आपल्या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला अनेक विद्यार्थ्यांसोबत, शिक्षकांसोबत आणि अशाच व्यक्तिमत्वांसोबत गप्पा मारत असतो, खूप साऱ्या त्यांच्या आयुष्यातील गोष्टींवरती चर्चा करत असतो. आणि मंडळी, आज अशीच एक मुलगी आपल्यासोबत आहे. आज आपल्यासोबत आहे पोलीस भरतीची तयारी करणारी राजमुद्रा अकॅडमी मधील श्रुतिका ठुंबरे. आज आपण हिच्याशी भरपूर साऱ्या गप्पा मारत आहोत आणि जाणून घेत आहोत की ती इथे कशी आली आणि त्यासोबत तिचे पुढचे स्वप्न काय, ते संपूर्ण जाणून घेऊयात. श्रुतिका, तुझा आपल्या रेडिओ नगर मध्ये सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: तुझी इथपर्यंत येण्याची सुरुवात कशी झाली, फॅमिली बद्दल वगैरे सांग तुझ्या.
2: तसं तर म्हणायचं म्हणलं तर माझी फॅमिली म्हणजे माझे पप्पा मम्मी फार्मरच येतात, शेतीच करतात आणि शेतीतूनच म्हणजे दूध व्यवसाय पण आहे, तिथूनच आमचं हे होतं. आणि म्हणजे तसं म्हटलं तर माझं 10वीपासून स्वप्न होतं की पोलीस भरतीच करायची, पण कोणत्या अकॅडमीत जावं हे काही मला माहीत नव्हतं. 12वीत असताना म्हणजे मॅडम आल्या होत्या आमच्या कॉलेजला, मी रुई 36 होते कॉलेजला, मॅडम आल्या आणि मॅडमनी सेमिनार घेतलं. मग मॅडमने सांगितलं असं आहे, अशी पोलीस भरती असते, असं करावं लागतं. ते ऐकलं, म्हटलं जायचं तर ह्याच अकॅडमीत जायचं. म्हणजे तिथून माझी जर्नी सुरू झाली. नंतर मी 12वी झाल्यावर रिझल्ट लागला आणि मी इकडे आले होते. इथं आल्यावर मला काहीच माहीत नव्हतं आणि म्हणजे घरच्यापासून कधी लांब नव्हते राहिले. मॅडमने मला इतकं समजून घेतलं, मुलीप्रमाणे असं सांभाळलं पण आणि सांगितलं पण मॅडमने काही असं ग्राउंडला असतं, ग्राउंडचा पेपर असा असतो, टेस्ट वगैरे किती मार्क कसं, तेव्हा पण म्हणजे मॅडमने सांगितलं. इथं आल्यावर म्हणजे पेपरचं पण माहीत नव्हतं काही कसं काय असतं अभ्यास वगैरे, पण मॅडमने खूप सपोर्ट केला आणि शिक्षक पण खूप चांगले येत, सगळं समजून घेतात आम्हाला.
1: वा वा. आणि त्यासोबत मग आता तू म्हणालीस की आई वडील तुझे फार्मर आहेत, तर मग त्यांची अशी काही स्पेसिफिक इच्छा होती का की माझ्या मुलीने पुढे जाऊन हे बनावं किंवा या फील्डमध्ये जावं, असं काही होतं का त्यांची व्यक्तिगत इच्छा?
2: तसं तर आधी तर बोलत होते नको करू म्हणून, पण म्हटलं नाही माझं स्वप्न आहे, मला करायचं. बरं म्हटलं ठीक आहे, मग आमचं ऐकावं लागेल. मग दुसरीकडे ऍडमिशन घेतलं आणि ते करता करता मी म्हटलं नाही मला हेच पण करायचंय. मग मी इकडे पण आले आणि तिकडे पण ऍडमिशन चालू आहे माझं. म्हणजे मी आता बी फार्मसी सेकंड इयरला आहे एनडीका सर वाळकी कॉलेजला.
1: वा वा. आता तू म्हणतेस की तू बी फार्मसीला आहेस, म्हणजे तू सायन्स मधून शिक्षण घेतलं असणार आहे. आता मोस्टली सायन्स म्हणलं की लोकांचा कल असतो डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग वगैरे, आयटी सेक्टर वगैरे इथे असतो. मग तुला असं कधी वाटलं नाही का की अरे यार मी सायन्स घेतले, मी फार्मसी करते, तर मग आपण त्याच क्षेत्रामध्ये काहीतरी करावं?
2: फार्मसी मधून पण इकडे आहे ना चान्स आहे, तर जसं की एम फार्म झालं, म्हणजे आर्मीत पण आहे, आर्मीत पण नर्सिंग फार्मसिस्टला आहे जागा, आणि पोलीसमध्ये पण करू शकतो ना आपण, असं आहे. म्हणून ते पण चालू असताना इकडे पण चान्स आहे ना, त्या ह्याच्यातून करता येईल मला, म्हणून मी इकडे आली.
1: अच्छा. आता त्याचसोबत जेव्हा पण आपण एका नवीन फील्डमध्ये पाऊल टाकतो, आपली सुरुवात असते, तेव्हा ते जे क्षण असतात ते खूप छान असतात. जेव्हा तू राजमुद्रा अकॅडमीमध्ये आलीस तर तुझा पहिला दिवस कसा होता?
2: पहिला दिवस म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर आले ना त्याच दिवशी टेस्ट होती आणि टेस्टबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. रूममेंटने सांगितलं होतं आदल्या दिवशी की असं असतं, अशी टेस्ट असते. तेव्हा पूर्ण घाबरले, म्हटलं पहिलाच आपला पहिलाच दिवस आपण लगेच टेस्टला. आणि ज्या सिनियर मुली होत्या तू ते म्हटलं तू आली लगेच टेस्टला, कसं टाईम निघन का होईल का, म्हटलं जाऊ द्या जसं होईल तसं. पण तसा एवढा चांगला नव्हता टाईम आला, पण बरा आला होता. आणि तेव्हा गोळा कसा फेकायचा काय ते काहीच माहीत नव्हतं, पण इथं आल्यावर त्या दिवसापासून मला कळायला लागलं की नेमकं काय असतं पोलीस भरतीत, नेमकं कसं असतं, कसा गोळा फेकायचा, रनिंग कशी करायची, ते मग तेव्हापासून मला शिकायला भेटलं.
1: ओके. आता आपण पोलीस भरतीचं म्हणतो तर तेव्हा तुम्हाला थेअरीसोबतच तिथे फिजिकल स्ट्रेंथ असणं पण फार गरजेचं असतं. मग ते तुझं शेड्यूल कसं आहे?
2: म्हणजे तसं शेड्यूल म्हटलं तर सकाळी साडेचार किंवा 4:45 उठायचं, आपलं फ्रेश व्हायचं आणि 5:30 ग्राउंड सुरू होतं. 5:30 ग्राउंड सुरू झाल्यावर 7:30 ग्राउंड होतं, रनिंग, गोळाफेक, सगळं व्यायाम ते सगळं होतं. आणि 7:30 नंतर आलं की 9:30 आवरायचं, म्हणजे तसं म्हटलं तर 8:30 आपण सगळं आवरायचं, परत फ्रेश व्हायचं, नंतर अर्धा तास नाश्ता करायचा, 9:30 लेक्चर सुरू होते. लेक्चर सुरू झाल्यावर 1:00 लेक्चर, नंतर 2:00 झालं की 2:00 जेवण, आणि नंतर आराम करायचा 1 तास. तर आराम झाल्यावर परत अभ्यास करायचा 1 तास. 5:00 परत गोळा फेकायची प्रॅक्टिस असते रोज. आणि तिथून आलं की परत आपल्या आत्ता रिव्हिजन लेक्चर घेतात मॅडम, भरती जवळ आली म्हणून रिव्हिजन लेक्चर असतात. रिव्हिजन लेक्चर झाले की म्हणजे 10:30 कधी कधी ना मॅडम 11:30 पण रिव्हिजन लेक्चर घेतात.
3: अरे वा.
2: मग जेवण झाल्यावर पण लेक्चर, जेवण जेवणाच्या आधी पण काही सेल्फ स्टडी करायचा आणि परत आहे तसंच रेग्युलर.
3: खरंच खूप कष्ट असतात, कारण जेव्हा आपण कोणतीही प्रशासकीय आपण जे परीक्षा देतो किंवा आपण कोणतीही परीक्षा असो, प्रशासकीयच असं नाही पण त्याला मेहनत फार असते. म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ वाढवणं असेल किंवा तुमचं पूर्ण जे पाठ करणं असेल, तुमचं स्टडी करणं असेल, कसं कव्हर करतेस, तुझं स्टडीचं कसं लक्षात ठेवतेस तू?
2: स्टडीचं म्हटलं तर मॅडम तसं सांगतात, तर मॅडम जे शिकवतात त्या रोजची रोज रिव्हिजन केली ना मग लक्षात येतं मॅडमने हे शिकवलं होतं, सरांनी हे शिकवलं होतं. मग ट्रिक त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की असं मॅडमने असं असं उदाहरण दिलं होतं, सरांनी असं समजून सांगितलं होतं, मग ते राहतं लक्षात, होतं कॅप्चर लगेच.
3: वा वा, खूप छान गोष्ट. आता तू इथपर्यंत आलीस म्हणजे राजमुद्रा अकॅडमीमध्ये तू आलीस आणि तुझं करिअर करायच्या प्रयत्नात तू आहेस, पण इथपर्यंत येताना तुला अशामध्ये अडचणी काही काय आल्या?
2: म्हणजे तसं म्हटलं तर मी बोलत होते 12वी झालं मला यायचं, पण फॅमिली मेंबर म्हटले नको की चांगलं नसतं, मुलींसाठी जरा कॉम्पिटिटिव्ह असतं पोलीस भरती. म्हणजे म्हटलं नाही करायचं तर तेच करायचं, नको मला म्हटलंच म्हणजे करायचंच आहे, पण नंतर म्हटले नको. मग जरा दिलं होतं हे करून मग फार्मसीला ऍडमिशन घेतलं, पण नंतर म्हटलं नाही आपल्याला करायचं होतं, आपण असं सोडून नाही जमणार. तरी पप्पांना एकदा दोनदा बोलले, म्हटले नको जाऊ दे, सगळे बोलते तर नको, पण म्हटले नाही मला करायचं आहे, माझी इच्छा आहे, मला जायचं आहे. म्हटले बरं ठीक आहे. म्हटले मग मॅडमचा माझ्याकडे सेमिनारला आल्या होत्या, त्यामुळे मॅडमची माझी ओळख होती. मॅडमला नंतर कॉल केला आणि मी त्याच्या आधी पाहून पण गेले होते अकॅडमी. म्हटलं जायचं तर मॅडमकडेच जायचं, राजमुद्रालाच जायचं. मग आले इथे, पप्पा म्हटले मग दुसरीकडे नको, पण पप्पा ते पण बोलले दुसरीकडे नको, मॅडम सारखं कोणी गायडन्स करायला पण नाही.
3: बरोबर.
2: मग इथे आले तेव्हा काय नाही म्हटलं, आल्यावर पण बोलले काही फॅमिली मेंबर कशाला पाठवलं काय, पण बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या तेवढ्याच जिद्दीने प्रयत्न करायचा,
3: शेवटी आपलं स्वप्न पूर्ण करणं गरजेचं असतं. आता त्याचसोबत तू म्हणालीस की तू एक ग्रामीण भागातून येतेस आणि तुझे आई वडील फार्मर आहेत. आता मोस्टली आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये मुलींना तितकं सपोर्ट मिळत नाही अनेक ठिकाणी, पण तुझ्या ग्रामीण भागातील मुलींची कशी स्थिती आहे, कशा पद्धतीने त्यांचं करिअर होतं, किंवा बालविवाहासारख्या गोष्टी ग्रामीण भागात तुमच्या होत आहेत का?
2: नाही, आमच्या ग्रामीण भागात तर एवढं तर नाही होते, 99% नाही होते. पण आणि आमच्या भागात असं आहे की मुलींना शिकून पण देत आहेत, मोस्टली 12वीपर्यंत तरी शिकून देत आहेत. आणि काही काही मुली ना इंजिनियर, आरटीओ वगैरे भरपूर आहेत आमच्या गावात, प्रत्येक फील्डमध्ये कोणी ना कोणी मुलगी आहेच आमच्या गावातून. म्हणजे मुलींना शिकायला सपोर्ट पण आहे गावातून असा.
3: नाही, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आता सगळ्यात आपण म्हणतो की जेव्हा कुठेही तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील किंवा कुठल्याही तुमच्या करिअर ऑप्शनला तुम्हाला निवडायचं असेल किंवा आपल्याला आई वडील आपले वाढवतात कष्टाने वगैरे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आर्थिक स्थिती. तर मग आर्थिक स्थिती कशी आहे घराची आणि कशा पद्धतीने मॅनेज होतं सर्व?
2: तसं तर आर्थिक स्थिती एवढी पण वाईट नाही, चांगली. आणि पप्पा आधी ह्याच्यात होते, कारखान्यात कामाला होते, मग त्यातून होत होतं. आता नाही जाते, पण शेतीतून होतं, मॅनेज होतं की फी मी म्हणजे रूममेट्स ते सगळं होतं मॅनेज. एवढं काय होत नाही, म्हणजे त्यात शेतीसोबत दूध उत्पादन पण आहे ना, म्हणून होतं मॅनेज होतं.
3: खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आता त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पोलीस भरतीला जाता किंवा तिथे जेव्हा तुमची फिजिकल स्ट्रेंथचा वेळ असते तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे डाएट. तर डाएट तुझा कसा आहे?
2: म्हणजे डाएटमध्ये मूग, हरभरे, उडीद डाळ, शेंगादाणे आणि गूळ. ते डाएट म्हणजे एवढं प्रॉपर घेतलं की आपला रनिंगचा स्टॅमिना ते सुद्धा वाढतं आणि दम पण नाही लागत, असं स्ट्रेंथ पण वाढतं.
3: ओके, खूप छान गोष्ट आहे. आता असं काही आहे का की तुझ्या आई वडिलांचं ते स्वप्न आहे ते तुला पूर्ण करायचं असं कोणतं स्वप्न?
2: म्हणजे माझं स्वप्न आहे ना ते त्यांचं पण स्वप्न आहे. मम्मीला पप्पाला वाटतं तू आता हे निवडलंय ना ते म्हणजे करायचं म्हणजे करायचं, तू ते झालंच पाहिजे असं निश्चय करूनच ठेव तू.
3: बरोबर बरोबर.
2: कारण की ते बोलले की तुझ्या स्वप्नासोबत ते आमचं पण स्वप्न झालंय, आता ते तुला पूर्ण करावंच लागेल.
3: नक्कीच आहे. आता आई वडिलांचं हे स्वप्न म्हटल्यानंतर तुला सुद्धा इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासोबत तू तुझ्या अकॅडमी मधल्या मित्रमैत्रिणींबद्दल काय सांगशील?
2: तसं तर आमची अकॅडमी म्हणण्यापेक्षा आमचा परिवारच आहे.
3: परिवार
2: आणि परिवार म्हटलं की सगळे घरच्यांसारखंच येतं, कोणीच असं हे नाहीच आहे. सगळे एकमेकाला समजून घेतात आणि जे आमच्यापेक्षा सिनियर आहेत ना ते आम्हाला म्हणजे त्या मुली छोट्या बहिणीसारखं, मुलं म्हणजे आम्हाला भावासारखेच आहेत. म्हणून काही वाटतच नाही असं मला एक दोन दिवस नाही करमलं, पण नंतर असं सगळं मी जसं परिवारमध्येच आले असं मला वाटायला लागलं. मॅडम खूप समजून घेतात.
3: नक्कीच. आता त्याचसोबत जेव्हा तुला घरच्यांना भेटायचं असतं किंवा घरच्यांबाबतीत कसं आहे म्हणजे कधी कधी जातेस तू भेटायला?
2: म्हणजे तसं म्हटलं तर दिवाळीला याला सुट्ट्या देतातच मॅडम, पण जायचं म्हटलं तरी पण जाता येतं महिन्यातून दोन महिन्यातून घरच्यांना एक दोन दिवस भेटायला किंवा घरचे येतात भेटायला. आणि तसं कॉलवर तर बोलत होतच आम्ही.
3: ओके ओके ओके. म्हणजे घरच्यांशी तसं नॉर्मली कॉन्टॅक्ट आहेच?
2: हा नॉर्मली म्हणजे शनिवार रविवारच कॉन्टॅक्ट असतं, आठवड्याभर मोबाईल जमा असतो मुलींचा.
3: ओके. आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे कारण आजकाल सोशल मीडियाचं युग आहे आणि आपल्याला माहितच आहे की जेव्हा आपण एखाद्या सोशल मीडियावरती एखादी रील बघायची म्हणलं तर एका मिनिटासाठी बघतो आणि एका मिनिटाचा तास कसा निघून जातो खरंच कळत नाही या बाबतीत. आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर त्याचसोबत आता पोलीस भरतीमध्ये म्हटलं तर तुला कोणत्या पदापर्यंत जाण्याची इच्छा आहे?
2: सध्या तर पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल पर्यंतच आहे, पण तिथून परत एक्झाम देऊन पुढे जाण्याची पण इच्छा आहे.
3: नक्कीच. आणि तुझं स्वप्न हे तू नक्कीच पूर्ण करणार आहेस आणि करशीलच कारण एवढ्या कष्टातून जेव्हा मुली येतात तर खूप चांगली गोष्ट असते आणि ते साध्य होतात त्या गोष्टी. तर मला परत एकदा हे विचारायचं आहे की आता तुझ्यासारख्याच अनेक मुलींचं स्वप्न असतं पोलीस भरतीमध्ये जाण्याचं किंवा असं एखादं करिअर निवडायचं, तर तू त्यांना आणि इवन त्यांच्या पालकांना सुद्धा तुझा संदेश काय असेल?
2: म्हणजे त्यांनी तर आहेत ना आधी पाहायला पाहिजे आपण आपल्या मुलीची इच्छा काय आहे, तिने पाहायला पाहिजे आपलं स्वप्न आहे मग आपण कसं ते पूर्ण करायचं. ते स्वप्न म्हणजे जरी तुला दुसरीकडे ऍडमिशन घ्यायचं असलं कशा दुसऱ्या फील्डमध्ये तर ते कॉलेज कसं, त्या कॉलेजची माहिती, ते कॉलेज होईल का, तिथले टीचिंग वगैरे ते पाहायला पाहिजे. आणि जरी तिला अकॅडमीत जायचं म्हटलं तर तिथला रिझल्ट, तिथली काय आहे म्हणजे तिथले शिक्षक लोक, तिथले संचालक ते कसे आहेत, तिथलं वातावरण पाहून म्हणजे मोस्टली रिझल्ट पाहूनच जातात. पण आमच्या अकॅडमीत आहेत ना रिझल्ट पण आहे आणि तेवढं हे पण आहे. अकॅडमी म्हणजे अकॅडमी नाहीच आहे, परिवार येतो आमचा. आणि त्या म्हणजे बाकीच्या मुलींना पण हे सांगणं आहे की त्यांनी माझ्यासारखं पाहावं की इतना आपलं जिथं आपण कम्फर्टेबल आहोत. मुलींसाठी तर जास्त हे आहे कॉम्पिटेटिव्ह कारण की आपण जिथं कम्फर्टेबल आहोत तिथं आपण ऍडमिशन घेतलं पाहिजे.
3: नक्कीच नक्कीच. आणि खरंच खूप छान माहिती देतीयस तू, खूप छान बोलतीयस. त्याचसोबत मला एक विचारायचंय की जेव्हा आता एक मुलगी म्हणलं तर मुलीला तिचं सेल्फ डिफेन्स करणं आलं पाहिजे आत्ताच्या काळामध्ये, तर सेल्फ डिफेन्ससाठी तू काय सांगशील?
2: सेल्फ डिफेन्स म्हणजे तिला तर आधी हे समजलं पाहिजे गुड टच बॅड टच ते तर कळलं पाहिजे. ते कळतच मुलींना, पण काही असं आलं तर तिला हे करा आपलं सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे. त्यासाठी पण ती तेवढी हे पाहिजे.
3: हा बरोबर, कॅपेबल.
2: हा
3: म्हणजे मुलींनी कुठेतरी धाडस दाखवलं पाहिजे. परिस्थिती काही असो घाबरून न जाता जे होईल ते होईल. आपण बाबा एक निडर राहणं गरजेचं आणि आत्ताच्या काळामध्ये हे होणं खरंच खूप गरजेचं आहे. श्रोते हो, आपण आत्ताच श्रुतिकाशी खूप साऱ्या गप्पा मारत आहोत. तिने खूप छान पद्धतीने माहिती सांगितली तिच्या अकॅडमीची, म्हणजे तिच्या परिवाराची माहिती सांगितली आणि खूप साऱ्या गोष्टींवरती सुद्धा आपण चर्चा केली. तर मंडळी आपण असंच भेटत राहणार आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत एक महिला शेतकरी आणि त्यांच्याकडं शेतीतले प्रचंड असे अनुभव आहेत, नवनवीन करतात. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून ही सगळी माहिती. तर सर्वप्रथम ताई आपला परिचय या ठिकाणी आपल्या श्रोत्यांना द्या.
1: नमस्कार, माझे नाव वैशाली दिलीप वाळके. मी विळद या ठिकाणी राहते आणि शेतीमध्ये गेले 4-5 वर्ष झाले. नवनवीन प्रयोग करत असते.
0: बर, शेती किती आहे तुमची?
1: आम्हाला 2 एकर शेती.
0: बर, आणि कुठे आहे?
1: विळद या ठिकाणी.
0: बर, विळदमध्ये आहे. बरं, शेतीत कोणत्या प्रकारची पिकं घेता तुम्ही?
1: शेतीमध्ये आम्ही खरीप हंगामामध्ये ना सोयाबीन आणि तूर, तर तूर हे मुख्य पीक असतं आणि सोयाबीन हे आंतरपीक, अशा प्रकारे आम्ही लागवड करतो. आणि बऱ्यापैकी आम्ही 2 एकरामध्ये सोयाबीन आणि तूर अशी लागवड करतो. आम्ही दुसरे शक्यतो पिकं घेणं टाळतो, कारण हे पीक म्हणजे परवडणारं पीक आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने, म्हणून आम्ही हे पीक घेतो.
0: आणि मागणी पण वाढलेली आहे.
1: हा, मागणी पण वाढली.
0: आता सोयाबीन तर अनेक ठिकाणी वापरतात.
1: हो,
0: आपण त्या पिझ्झा मध्ये किंवा इतर ज्या फास्ट फूड मध्ये पण सोयाबीनचा वापर करतात.
1: पनीर सुद्धा सोयाबीन
0: पनीर पासून. बरोबर आहे. त्यानंतर तेल आहे.
1: तेल आहे,
0: त्याला आपण तेलबियाचा पण सारखा वापर करू शकतो. तर तुम्ही सोयाबीन आणि तूर हे 2 पिकच घेतात, मग त्याविषयी थोडीशी सविस्तर माहिती सांगा. मग
1: हो, सोयाबीन आणि तूर हे पीक असं आहे. तूर खूप दाट पेरून जमत नाही, ती 4.5-5 फुटावर पेरावं लागती. तर मग मध्ये जे रिकाम हे राहतं त्याच्यामध्ये आम्ही 3 ओळी सोयाबीन आणि 2 ओळी तुरीच्या अशा पद्धतीने बीबीएफ यंत्राने पेरतो. तर मग त्याच्यामध्ये काय होतं, बीबीएफ यंत्राने पेरल्यामुळे बी पण कमी लागतं सगळ्यात महत्वाचं, आणि पीक पण चांगले येतं कारण ते बेडवर असतं त्याच्यामुळं. आणि जास्त पाऊस जरी झाला तरी ते पीक वाचतं, आणि कमी पाऊस जरी झाला तरी पण ते पीक वाचतं. म्हणून बीबीएफ यंत्र बेस्ट आहे, त्यामुळे आम्ही बीबीएफ यंत्राने पेरणी करतो.
0: अच्छा, मग ते यंत्र कसं आहे?
1: ते यंत्र पेरणी यंत्रासारखंच असतं बऱ्यापैकी, पण त्याला थोडस हे राहते, थोड्या साईडनी दंड पाडले जाते आणि मध्ये बेड तयार केला जातो. जास्त पाऊस आला तर पाणी दंडा साचून राहतं, पिकाला त्रास होत नाही
0: त्याच्यापासून.
1: गेल्या वर्षी ओला दुष्काळ होता, यंदा कोरडा दुष्काळ
0: आहे,
1: तरी हे आमचं पीक चांगले आहे. आणि गेल्या वर्षी ओल्या दुष्काळातही सोयाबीनला जास्त पाणी जमत नाही, तर ते दंडात पाणी साचून राहतं, बेडवर सोयाबीन राहतं.
0: अच्छा अच्छा.
1: हा, तर मग ओल्या दुष्काळातही पीक वायला गेलं नाही. आणि कोरड्या दुष्काळात असं झालं, पाऊस कमी, पण मग ते बेडवर पीक जे आमचं पीके म्हणजे तुरा सन सोयाबीन असं, तर ते पाणी धरून राहतं. थोडा पाऊस झाला तरी ते 15-20 दिवस, एकदा पाऊस येऊन गेल्यावर जरी खंड पडला पाऊस तरी ते पीक टिकून राहतं. बीबीएफ यंत्राचा असा फायदा आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे अजून आपल्या नगर तालुक्यातील जे शेतकरी त्यांना सांगेल, तुम्ही जर साध्या पद्धतीने पेरणी करत असाल तर 1 वर्ष का वायना बीबीएफ यंत्राने पेरणी करून घ्या. आणि मला तर गेले 4-5 वर्षापासून मी बीबीएफ यंत्राने पेरणी करते ना, तर मला असं जाणवलंय शेजाऱ्याच्या पिकात आणि आपल्या पिकात खूप बदल आहे. आणि माझं बघून आमच्या गावामध्ये खूप शेतकरी बीबीएफ यंत्राने पेरणी करायला लागले. ज्यावेळेस नाही का आम्ही पहिल्यांदा गेली त्यावेळेस कदाचित 15-20 दिवस बीबीएफ यंत्राचं पीक मनातच बसत नाही, महिनाभर तरी. तर लोक हसायचे आम्हाला, नाही हे काहीतरी चुकीचं आहे. ज्यावेळेस आता गेल्या वर्षी ओला दुष्काळ झाला आणि यंदा कोरडा दुष्काळ झाला, तिथं पावत कळली शेतकऱ्यांना आणि त्याचा फायदाही जाणवलाय. त्याच्यामुळे बाकीच्या आपल्या तालुक्यातील शेतकरी त्यांना सांगेल का तुम्ही नक्की बीबीएफ यंत्राने पेरणी करून,
0: कारण की पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं.
1: नुकसान होऊ शकतं. याच्यात 2 फायदे वाटतात बीबीएफ मुळे. एक तर बियाणं कमी लागतं, आणि दुसरी गोष्ट कोणत्याही अवस्थेत असू द्या, म्हणजे दुष्काळाची जरी स्थिती निर्माण झाली तरी पीक वाचतं, आणि जास्त पाऊस जरी आला तरी पीक वाचतं.
0: बरोबर आहे. दोन्ही समस्या आल्या तरी त्या आपण त्याच्यामध्ये आपलं पीक वाचवू शकतो. आता तुम्ही जे बीबीएफ यंत्र सांगितलेलं आहे, मग ते यंत्राची म्हणजे कॉस्ट वगैरे कशी असते, महाग असतं खूप का कसं असतं?
1: नाही, आपलं जे यंत्र आहे ना त्या यंत्रा इतकीच त्याची प्राइस असते, खूप खूप एक 10-5 हजार रुपये ज्यादा लागत असतील कदाचित, ते एवढं नाही सांगता यायचं. आम्ही पण शेजारच्या गावातून आणायचो.
0: बरोबर, मग ते तुम्ही एकदा आणल्याच्या नंतर कंटिन्यू
1: यायला लागलं ते आमच्याकडे. मग आम्ही त्यांना कंटिन्यू फोन करायला लागलो का, मग माझं पाहून अजून गावातले आम्ही गट तयार केला होता. मग गटातल्या सगळ्या महिला म्हणायच्या आपण सगळेच फिरू देणे. मग आम्ही सगळे एकत्रित पेरायला लागलो त्याच यंत्राने.
0: हा, एकत्रित शेती ही सुद्धा संकल्पना आता नवीन आलेली आहे. जे छोटे छोटे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली कल्पना आहे. अच्छा, तुम्ही पण तो प्रयोग केलेला आहे म्हणजे करतायत?
1: करतो.
0: छान. मग आता साधारण शेतीमध्ये आता सोयाबीनच सांगितलं तुम्ही आणि तूर जे आहे, तूर कशा पद्धतीने करता? मग
1: ज्यावेळेस आम्ही सोयाबीनच्या 3 ओळी पेरतो ना, त्यावेळेस 2 ओळी तुरीच्या असतात. सोयाबीनच्या 2 ओळीमध्ये 1 फुटाचं अंतर असतं. आणि तुरीच्या पण नाही ना, 2 ओळीमध्ये मध्ये जर 3 फुटावर समजा 3 फूट सोयाबीन मध्ये गेले तरी पण 2 फूट शिल्लक राहतात. म्हणजे जवळजवळ 5 फुटाच्या अंतरावर तुरीचं झाड असतं. आणि 2 रोपांमधलं अंतर जर म्हणतात तर 1 फूट असतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीने त्याची पेरणी असते.
0: बरोबर. आणि मग आता हे उत्पन्न जे आहे हे दोन्ही सोबत येतात का, कसं मागे पुढे होतं?
1: तुरीचा कालावधी जवळजवळ 160 दिवसाचा असतो.
0: बर,
1: ओके. आणि सोयाबीन 100 ते 105 दिवसात काढायला येतं.
0: बर बर.
1: तर मग ज्यावेळेस तुरीला फुलं लागण्याच्या आधीच 95 दिवसात किंवा 100 दिवसात यंदा थोडा पाऊस कमी असल्यामुळे तरी 95 ते 100 दिवसात सोयाबीन काढायला येण्याची शक्यता आहे. तरी पण मग ते म्हणतात ना पाऊस नसल्या ते ओढून येतं पीक, तशी अवस्था आहे थोडीशी. पण बऱ्यापैकी तोपर्यंत तुरीला फुलंही लागत नाही, काहीच नाही, तोपर्यंत सोयाबीन निघून जात.
0: अच्छा, छान.
1: आणि मग तूर तिथून पुढे जास्त ढपळती, मग ती जागा परत तूर कव्हर करते ना.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करून, त्याचं पूर्ण नॉलेज घेऊन तुम्ही तो छान प्रयोग सुरू केलेला आहे, तूर आणि सोयाबीन एकत्रित. तर खूप छान. आणि त्याच्यातून तुम्हाला मग आता उत्पन्न किती मिळतं आणि आतापर्यंत तुम्ही किती म्हणजे उत्पन्न घेतलेलं आहे?
1: याच्या आधी आम्ही ना ऊस पिकावर जास्त भर देत होतो. तर ऊस पिकामध्ये आम्हाला 9 महिने जर ऊस ठेवला तर आम्हाला 40-45 हजार रुपये 1 एकरामध्ये मिळायचे.
0: बर.
1: तर तुरीचं असं झालं, आम्ही ज्यावेळेस हे करायला सुरुवात केली आंतरपीक पण घ्यायला लागलो आणि मुख्य पीक तूर असायचं, म्हणजे ज्यावेळेस करायला लागलो त्यावेळेस असं जाणवलं तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्न जर मिळून आम्हाला 8 ते 9 क्विंटल सोयाबीन होतं. सोयाबीनला इथून मागं एवढा भाव नसायचा पण यंदा बरा आहे, तरी पण 4.5-5 हजारांनी जरी गेला तर आम्ही काय करायचं, एकत्रित विक्री करायचं त्याची. तर मग आणि त्यातली त्यात आम्ही बऱ्यापैकी सेंद्रिय शेतीवर जास्त भर दिला, रासायनिक खताचा वापर नाही केला. रासायनिक खताचा वापर नसल्यामुळे एक असं जाणवलं का मग व्यापारी पण नाही हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. आम्ही शेतीशाळेची मदत घ्यायचो, शेतीशाळेच्या मदतीमुळे म्हणा शास्त्रज्ञ आमचे प्रश्न सोडवायचे, त्याच्यामुळे आमचा खर्च कमी व्हायचा त्या सोयाबीनवर तुरीवर. खर्च कमी झाल्यामुळं काय व्हायचं आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतल्यामुळं काय व्हायचं, आमचं पीक चांगलं यायचं. जसं तुम्हाला सांगितलं बी पद्धतीचा काय फायदा, प्रत्येक गोष्टीवर आम्ही त्याच्यावर म्हणजे शास्त्रज्ञांच्या मदतीने म्हणा किंवा कृषी विभागाच्या मदतीने म्हणा, तर तसं करत गेल्यामुळं पीक चांगलं यायचं. पीक चांगलं असल्यामुळं कोणते व्यापारी घरी येऊन आम्हाला ती पिकाची मागणी करायची का ह्या या भावानी द्या, तुम्ही मार्केटला नेऊ नका, आम्ही चांगल्या भावाने तुमचं खरेदी करतो. आणि शासनाला पण द्यायची, म्हणजे ज्यावेळेस शासनाचा पण भाव वाढूनच राहायचा एकत्रित ज्यावेळेस आपण विक्री करतो, तर मग आम्हाला 4.5-5 हजार रुपये सोयाबीनला जाग्यावर भाव भेटायचा. मग आम्ही एकत्रित 15-16 जणींचा आमचा महिलांचा जो गट आहे तर आम्ही एकत्रित विक्री करायचो त्याची. तर मग त्याच्यापासून पण आम्हाला जरी समजा 8 क्विंटल झालं, 5 हजारांनी जरी सोयाबीन गेलं तरी 40 हजार रुपये व्हायचे. 30-35-40 असे व्हायचे, 7 क्विंटल हो 8 क्विंटल हो असं.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यानंतर तुरीचं म्हणतात तर तुरीचंही ह्याच पद्धतीने करायचं, आम्ही एकत्रित विक्री करायचो. आणि बऱ्यापैकी जर आपल्याला व्यापाऱ्यांनी जाग्यावर चांगला भाव दिला तर व्यापाऱ्याला द्यायचो, नाही तर मग शासनाला विकायचं. शासनाचा भाव तसाही मार्केटपेक्षा किंवा व्यापाऱ्यापेक्षा वाढूनच असतो.
0: बर बर बर.
1: मग तूर आणि सोयाबीन मिळून आमचं उत्पन्न 1.5 लाखाच्या घरात गेलं जवळजवळ. तर मग असं आम्हाला म्हणायचं एवढं उत्पन्न आम्हाला ऊसात मिळत नव्हतं आणि वरून त्याचा ताण पण भरपूर राहायचा. हे तसं तुरीला काय पाणी द्यायचा ताण नसायचा, पावसावरलं पीक राहायचं. कधीतरी समजा लईच ताण पाडला तर एखादं दोन पाणी, फुलावर अवस्थेत एखादं पाणी आणि दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे, कांदा पाणी जर दिलं तर दोन पाण्यावरती येऊन जायचं. तसं ऊस पिकाला सगळा कष्ट घेऊन पण पाणी द्यायचं म्हणा, खत व्यवस्थापन पण रासायनिक खताचा पण खूप वापर करावा लागतो ऊसाला, त्यामध्ये ऊस येतं. तसं तुरीला काय आम्हाला कोणतं रासायनिक खताची एवढी काही गरज पडायची नाही, त्याच्यामुळं आम्हाला ऊसापेक्षा तूर आणि सोयाबीनचं पीक चांगलं. आणि 8 ते 8 महिन्यामध्ये आम्हाला काही नाही म्हटलं तरी 1 एकरामध्ये 1.5 लाख रुपये नफा राहायचा. 20-1 हजार खर्च जरी वाजा केला तरी पण 1,30,000 रुपये नफा आम्हाला राहायचा.
0: छान. मग आता हे शेतीशी खूप तूर आणि सोयाबीन, मग याच्यासोबत शेतीशी निगडीत एखादा मग जोड व्यवसाय वगैरे करता का तुम्ही?
1: हो, बऱ्यापैकी ना आम्ही काय केलंय म्हणजे ठरवलंय सगळ्या महिलांनी जेवढ्यांना समजतं का नाही आपण सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे, तर त्या महिलांना मी एकत्रित करून सेंद्रिय निर्विष्टा घरच्या घरी तयार करणं. मग त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क असल, जीवामृत असल, अंडा अर्क असल, मग याचा प्रयोग आम्ही आमच्या शेतावरही करतोय. आणि आमचं पुढं म्हणजे भविष्यात आम्हाला गाव पातळीवर जेवढं विकता येईल तेवढं आम्ही विकतोय, पण आम्हाला सेंद्रिय निर्विष्ट केंद्र एक चालू करायचं सगळ्यांना.
0: अच्छा, म्हणजे रासायनिक पेक्षा तुम्ही सेंद्रिय शेतीकडे जास्त.
1: दुसरी एक गोष्ट अशी आहे, आपण हे पिकवतोय पण शेवटी व्यापाऱ्यांनी ज्या भावाला मागितलं आपल्याला त्याच भावाला द्यावा लागतंय, भाव ते ठरवतात. जरी आपला माल असला तरी आपल्याला भाव ठरवण्याचा अधिकार नाहीये, तर मग आम्हाला याच्यावर प्रक्रिया उद्योग करून मग ते आम्हाला विकायचे. म्हणजे तेल गाणं असेल, सोयाबीन पासून आपण तेल काढणार,
0: तेल करतो बरोबर.
1: त्याच्यानंतर दाळ मिल असेल, असं आम्हाला खरेदी करायचं असा आमचा प्लॅन आहे सगळ्या महिलांनी, गटातील महिलांनी ठरवून. ते एक आम्ही हे करणार आहे. दुसरा जोडधंदा म्हणजे मग आमच्याकडं शेळी पालन आहे.
0: आम्ही
1: शेळी पालन, कुकुट पालन, गाई पालन हे सगळं आहे. गाया पण आहेत आमच्याकडे, शेळ्या पण आहेत आणि कोंबड्या पण आहेत.
0: बरं बरं बरं, छान. म्हणजे शेतीला पूरक असे जे आहेत हे पशुपालन समजा तुमचं एक चांगला व्यवसाय.
1: खत मिळतं तर मग आम्ही गांडूळ खताचा पण प्रकल्प उभारलेला आहे.
0: बर बर, अरे वा, म्हणजे नवनवीन प्रयोग देखील तुम्ही करता.
1: आणि मग ते डायरेक्टली शेतात तसं खत टाकण्यापेक्षा मग गांडूळ खत तयार करूनच टाकतो.
0: बर बर. आणि मग आता खत किंवा बी बियाणं कीटकनाशक हे तुम्हाला मग कसं वापरता तुम्ही?
1: खतांचं जर म्हणताल तर मग आम्ही काय करतो, गांडूळ खत तयार करून ते म्हणजे नांगरणी झाली का नांगरटीमध्ये टाकून पेरणीच्या आधी माती ऍड करतो. त्याच्यामुळे गांडूळ खताचा वापर आमच्याकडे जास्त आहे, कोंबडी खताचा वापर जास्त आहे. रासायनिकवर आम्ही थोडं प्रमाण कमी केलंय, गरजच असेल तर जमिनीच्या आवश्यकतेनुसार एखादा बेसल रोज देतो, नाहीतर रासायनिक खताचा आम्ही देतच नाही. आम्ही तूर आणि सोयाबीन गेल्या वर्षी पुण्याला पाठवलं होतं तपासणीला, तर आमच्या तुरीचा पण आणि सोयाबीनचा पण विषमुक्त रिपोर्ट आला. त्याच्यामुळे थोडस खताकड रासायनिक खताकड दुर्लक्ष. सेंद्रिय निर्विष्टा म्हणजे मग जीवामृत असल हे आम्ही घरी बनवतो, ते आम्ही शेतीला सोडतो. तुरीला असल, सोयाबीनला असल किंवा कांदा गहू सगळ्या पिकांना आम्ही हे करतो, ते एक टॉनिकच आहे शेतीसाठी. अंडा अर्क असेल याचा पण वापर आम्ही करतो. आणि अजून म्हणजे नाही का ते ह्युमिक ऍसिड हे पण आम्ही घरी बनवतो.
0: बर बर, छान. आणि मग बी बियाणांची काही अडचण येते का?
1: हो, बी बियाण्याची अडचण येते ना. मग बी बियाणं आम्ही काय करतो, शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार आमच्या जमिनीनुसार मग आम्ही कोणतं बियाणं घ्यायचं, विद्यापीठच्या शास्त्रज्ञ आमच्या बरेच वेळा आपल्या प्लॉटला व्हिजिट करून गेलेले, त्यांच्या सल्ल्यानुसार मग आम्ही 2-3 वर्षापासून आहे ना तुरीची गोदावरी जातीचं बियाणं निवडले. मग ते घेतो, त्याला आवरेज पण चांगले आणि तूर पण चांगली, तर मग ते बियाणं मग आम्ही एकत्रित खरेदी करतो. मग आम्हाला विद्यापीठ मधून पण भेटतं, नाही तर मग गावातले कृषी सेवा केंद्रावाले पण आम्ही एकत्रित असल्यामुळं ते पण आम्हाला बी बियाणं घरपोच म्हटलं तरी देतात, कारण मग एकत्रित खरेदी असते 15-16 लोकांची.
0: बरोबर, पूर्ण लॉटच्या लॉट तुम्ही खरेदी करता तिथे. बर. आणि मग कीटकनाशकांचा वापर करावा लागतो का?
1: हो,
0: कोणते रोग वगैरे पडले तर.
1: हा, कीटकनाशकांचा वापर पण करावा लागतो. तर आम्ही काय करतोय सध्या म्हणजे निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क ज्यावेळेस आपण पीक म्हणजे कोणतंही पीक पेरलंय आपण म्हटलं ठीक आहे रोग पडल्यावरच त्याला औषध देऊ म्हटलं, तर ते काय जैविक आणि
0: खरंय
1: म्हणजे ह्या जैविक कीटकनाशकांनी रोग आगत नाही, मग त्याच्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा लागतो. पण आम्ही सुरुवातीपासून 7 दिवसाचं पीक झालं का तसं मग आम्ही त्याला हे करतो, पहिली फवारणी दशपर्णी आर्कची घेतली, 14व्या दिवशी निंबोळी आर्कची घ्यायची, अशा पद्धतीने आम्ही त्याला 2 महिने सांभाळतो. मग लगेच ते एक रोगप्रतिकारक्षम होतं, जसं बाळाला लसीकरण केलं जातं त्याप्रमाणे. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याला पेरायच्या आधी आम्ही बीज प्रक्रिया करतो, ते मुळातच सुदृढ होतं.
0: बरोबर,
1: ज्यावेळेस म्हणजे ते बियाण्याचं पहिलं लसीकरण, आपण जसं बाळाला बीसीजीचा डोस दिला जातो झाल्याबरोबर, तसं बियाण्याचं पहिलं लसीकरण आम्ही बीज प्रक्रिया करूनच ते बियाणं पेरलं जातं. म्हणजे मुळातच रोग प्रतिकारक्षम असतं. मग तसं रोगाचं प्रमाणही आम्ही म्हणजे पहिल्या वर्षी कदाचित आमच्याकडे जास्त होतं, जसं आम्ही हे करायला लागलो सेंद्रिय शेती, पण नंतर थोडं थोडं कमी होत गेले. आणि बऱ्यापैकी आम्ही म्हणजे रासायनिक कीटकनाशकावर मातच केली. आणि जर गरजच पडली तर मग आमच्या शुक्रवारी तुरीची शेती शाळा असती, मंगळवारी सोयाबीनची शेती शाळा असती, त्याच्या लिंक आम्हाला कृषी विभागाकडून, उमेद कोण आणि पाणी फाउंडेशन कडून मिळतात गट असल्यामुळे. मग आम्ही त्या जॉईन करतो, शास्त्रज्ञांना प्रश्न विचारतो, मग शास्त्रज्ञ आम्हाला त्यांच्या याच्यानुसार आम्ही पिकाचा फोटो टाकतो, त्यानुसार आम्हाला माहिती देतात, मग आम्ही ती फवारणी करतो.
0: छान छान, खूप छान तुमचं नियोजन पण असतं, म्हणजे बी बियाणं असो, खतं असो, कीटकनाशक असो.
1: आणि त्याच्या व्यतिरिक्त परभणी विद्यापीठाने गेल्या 2-3 वर्षापासून बायोमिक्स हे कीटकनाशक म्हणून किंवा टॉनिक म्हणून एक औषध उपलब्ध केलंय. ते इतकं प्रभावी काम करतं ना, म्हणजे कोणताही रोग असो किंवा त्या पिकाची वाढ होत नसेल तरी ते बायोमिक्सची जर फवारणी केली ना तर म्हणजे एक स्वस्त आहे ते, अगदी 200 रुपये किलो, पण अगदी स्वस्तातलं औषध आहे. 1 एकराची 1 किलो मध्ये फवारणी होती. पण कोणताही रोग असो किंवा काही त्या पिकाला अडचण असो ती दूर होती. आणि आपल्या रावरी कृषी विद्यापीठामध्ये ते आता उपलब्ध झालेले आहे. तर मग आम्ही तिथून एकत्रित खरेदी केलंय, गरज पडेल तसं आम्ही त्याचाही वापर करतो.
0: अरे वा, छान. आणि कुटुंबातले जे तुमचे सदस्य आहेत त्यांचा हातभार लागतो का शेतीमध्ये?
1: हो, लागतो ना.
0: अच्छा.
1: शेतीमध्ये म्हणजे नाही का आता जे पुरुषांचे काम आहेत ते तर करतात, आणि त्या व्यतिरिक्त जरी नाही करता आले तर आम्ही महिला मिळून गट असल्यामुळे एकत्रित येऊन आवड सावड पद्धतीने म्हणा हिरजिकीने म्हणा एकमेकीचे काम करतो. आणि ते सगळ्यांना सहकार्य करून आम्ही ते काम कोणतंही काम असू त्याच्यावर मात करतो. महिला ट्रॅक्टर चालवण्यापासून म्हणतात तर कोळपणी यंत्र आहे आमच्याकडं पेट्रोलवर, ते चालवण्यापर्यंत पेट्रोल पंप चालवण्यापर्यंत सुद्धा महिला काम करतात.
0: कारण मजुराची समस्या आहे ना,
1: मजुराची खूप मोठी समस्या आहे. तर मजुरासाठी आम्ही पाणी फाउंडेशनचं 2023 आम्हाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस भेटलं होतं गटाला. तर मग आम्ही त्या माध्यमातून एक कोळपणी यंत्र खरेदी केलं त्या पैशाच्या माध्यमातून. कारण म्हटलं पैसे काय आपल्याकडून उडून जाते. पण ते कोळपणी यंत्र आम्हाला आमचा थोडा पाण्याचा भाग असल्यामुळे गवत खूप राहतं. तर म्हटलं मग आपल्याला मजूर भेटत नाही ऐन टायमाला. आणि तर त्याच्यासाठी आम्ही कोळपणी यंत्र खरेदी केलंय. तर आमच्या महिला ते कोळपणी यंत्र खूप चांगल्या पद्धतीने चालवतात. एका दिवसात 2-3 एकर कोळपताही येतं. आणि त्याच्यामुळं मग महिलाही चालवतात, पुरुषही चालवतात. त्याच्यामुळं म्हणजे मजुरांचं थोडं समस्या आमची हलकी झाली त्याच्यामुळं. छान झालंय ते.
0: छान छान. म्हणजे तुम्ही यंत्र सामुग्री आता सांगितलीच आहे कोळपणी वगैरे, आणि आधुनिक यंत्र सामुग्रीचा पण वापर करता का तुम्ही?
1: हो, आधुनिक यंत्र सामुग्रीचा पण वापर करतोय. आता पंप आणि फवारणी मारित होतो तर समजा आता तूर वाढली, आता बिबट्यांचं प्रमाण तूर वाढली म्हणजे हे आहेच ऊस आहे आमच्या इकडे शेजारी पाजारी असल्यामुळे बिबट्यांचं प्रमाण खूप आहे. तुरीत घुसता येत नाही फुलोऱ्या अवस्थेत, शेंगा आलेल्या अवस्थेत. तर मग आम्ही ड्रोनचा पण उपयोग करतो फवारणीसाठी शेवटच्या.
0: बर बर, छान. मग ते ड्रोन कसं एकत्र एक सर्व मिळून एकत्र घेतात का?
1: नाही, आमच्याकडे सध्या नाहीये ते. पण मग शेजारी गावात एक जणाकडे आहे किंवा शेजारच्या गावात पण आहे, त्यांना बोलून घेतो. मग सगळ्यांची एकत्रित फवारणी करतो. मग ते समजा तसं 800 रुपये एकर जर फवारणी करत असेल तर सगळ्यांनी एकत्र केलं तर आम्हाला तिथं पण डिस्काउंट मिळून जातो, 650 ते 700 रुपये करून जातात.
0: शेतीमध्ये पण सहकार्य हे तत्व तुम्ही अवलंबता थोडक्यात. तर आपण आता एक महिला शेतकरी आहात, तर आपल्याला शेती करताना आणखीन कोणकोणत्या समस्या आहेत किंवा अडचणी येतात?
1: अडचणी खूप येतात. आता यंदा पाऊस नाहीये, ही सगळ्यात मोठी अडचण आहे ना. मग शेतीला पाणी द्यायची गरज पडली, आता पाणी होतं म्हणून पाणी दिलं. ज्या महिलांना पाणी नव्हतं आम्ही एकमेकींना पाणी शेअर केलं. मग ते पीक वाचवलं. सगळ्यात महत्वाचं काय होतं? पीक वाचवणं. पीक वाचवलं, त्याच्या पुढे जाऊन दुसरी समस्या अशी बिबट्यांचा खूप त्रास वाढलाय, ती एक समस्या आहे. एकटी लेडीज शेतात जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर रानडुक्कर हे पण खूप त्रास देतात शेतकऱ्याला. अशा खूप समस्या आहेत शेतकऱ्यांपुढे, पण आता त्याच्यावर मात करावंच लागते.
0: बरोबर आहे, त्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाययोजना करावंच लागते.
1: उपाययोजना करावी.
0: बरोबर आहे. बरं, यावर्षीचा जो आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केले, तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल?
1: यंदा जे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केलंय, तर कृषी विभागानं
0: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष
1: महाराष्ट्र शासनाने देशात पुढाकार घेऊन यंदा आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केलंय. आणि त्याच महिला शेतकऱ्यांना त्यांचं एक अधिकृत ओळखपत्र ओळखपत्र देण्याचं ठरवलंय, म्हणजे प्रमाणपत्र. हे शासनाचा खूप छान असा निर्णय आहे. त्यामुळं ज्या महिलाच्या नावावर शेती नाही, तिला ते प्रमाणपत्र मिळणार आहे. मग ती शेतमंजूर असू किंवा समजा भाड्याने शेती करती वाटे अशी असू, पण तिला शेतीचा अनुभव आहे अशा त्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि त्यापासून तिला सगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. सगळ्यात महत्वाचं, शासनाने हे खूप छान असं केलंय तर सगळ्या महिलांना त्याचा फायदा होईल. कारण प्रत्येक महिला शेतात काम करते, पण म्हणजे घरच्यांनाही त्याचं काही एवढं हे नाहीये, पण शासनाने ते महिलाला अधिकृत ओळखपत्र द्यायचं ठरवलंय.
0: बरोबर,
1: आनंदाची गोष्ट आहे आमच्या महिलांसाठी.
0: आणि महिलांना प्राधान्य देणं किंवा महिलांना पण पुढाकार देणं हेच या बहुतेक शासनाचं धोरण असणार आहे.
1: हो,
0: की महिलांनी पण याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
1: हो,
0: कारण महिलांच्या सहकार्याशिवाय शेती जी आहे ती आता आधुनिक पद्धतीने जास्त करू शकत
1: नाही. त्याच्यामुळे शासनाने ठरवलं असावं असं.
0: हा बरोबर आहे. आता आणखीन काय महिलांसाठी शासनाच्या कोणकोणत्या समस्या योजना आहेत, किंवा शासनाकडे आणखीन काय काय तुम्हाला सांगता येईल की महिलांसाठी काय काय आणखीन शासन करते? जे पीक विमा वगैरे आहे त्याच्यामध्ये महिलांना वेगळी सवलत आहे का?
1: नाही, त्याच्यामध्ये नाही महिलांना वेगळी.
0: तुम्ही पीक विमा वगैरे काढता का?
1: हो काढतो ना, पीक विमा काढतो.
0: बरं,
1: पण त्यात असं काही नाही का महिलांनी जरी काढला तर त्यांना काही वेगळी सवलत आहे असं काही नाही. पण एक असं आहे, जर महिलेच्या नावावर 7-12 असेल, तिच्या नावावर जर आपण एखादा समजा आपल्याला कांदा चाळ घ्यायची आहे, मग आपण त्याच्यासाठी अर्ज केलाय, तर ज्यावेळेस लकी ड्रॉ काढला जातो त्यावेळेस महिलेला प्राधान्य दिलं जातं.
0: अच्छा,
1: ही एक शासनाची योजना छान आहे. पण मग तिच्या नावावर 7-12 असणं गरजेचं होतं इथून माग. आता इथून पुढे काय असेल आता हे प्रमाणपत्र मिळालं ते नाही सांगता येणार काय शासनाचं धोरण आहे, पण इथून माग असं होतं ज्या महिलेच्या नाव 7-12 असेल ना तर तिला ते प्राधान्य दिलं जायचं. कोणती म्हणजे कृषी विभागाची योजना असू, समजा बीवीएफ यंत्र जरी महिलेच्या नावावर घ्यायचं ठरलं आपल्याला, तरी पण मग लकी ड्रॉ काढताना महिलेच्या नावाचा पटकन निघायचा, पुरुषाच्या नावाचा नोंदणी करायची.
0: अच्छा बरं, आता वैशाली दाई तुम्ही आहे ना, कोणकोणते पुरस्कार किंवा बक्षिस सन्मान मिळवलेले आहेत, किंवा ते शेतीमध्ये तुम्हाला काय काय बक्षिस आहेत?
1: गेल्या 2023 मध्ये ना पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा 2023 सत्यमेव जयते आमिर खान सरांची, त्यामध्ये आमचा खोपेश्वर महिला शेतकरी गट आहे त्या गटाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस भेटलं होतं बालेवाडी या ठिकाणी पुण्याला. त्याच्यानंतर तर त्या गटाचे मी अध्यक्ष होते आणि अजून पण आहे. त्याच्यानंतर 2024 उत्कृष्ट संमित्र शेतकरी संमित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून आहे त्या कंपनीने दिला होता उत्कृष्ट संमित्र शेतकरी पुरस्कार, तो 2024 भेटला. आणि आता 2026 यंदा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित झाले, तर तो तालुक्यातला आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार तो पण मलाच भेटला आपल्या नगर.
0: आणखीन एक मला असं विचारावं असं वाटते की जे अभ्यास दौरे असतात, तर त्या अभ्यास दौऱ्यामध्ये तुम्ही कुठे सहभागी झाला होतात का?
1: नाही, अभ्यास दौऱ्यामध्ये तसे खूप अभ्यास दौरे केले मी पाणी फाउंडेशनच्या गटांतर्गत म्हणा खूप केले, पण कृषी विभागाचा नाही अजून कोणते मी सहभागी झाले. म्हणजे ते असतात दरवर्षी, परदेशात पण असतात, पण त्याच्यामध्ये नाही झाले. पण पाणी फाउंडेशनचे मी आपल्या रावरी कृषी विद्यापीठाला 2-3 वेळा अभ्यास दौरा केला. त्याच्यानंतर सह्याद्री म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक जिल्हा दिंडोरी तालुका मोवाडी या ठिकाणी, तर त्या कंपनीलाही अभ्यास दौरा आम्ही संपूर्ण गटासोबत केला होता.
0: अरे वा, छान.
1: 2024
0: बरं, आता आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे, त्या कृषी विद्यापीठाचा तुम्हाला काही फायदा वाटतो का?
1: नक्कीच.
0: बरं, कशा प्रकारे फायदा झालाय?
1: कृषी विद्यापीठामध्ये कोणतेही आपण बायोमिक्स असण ट्रायकोडर्मा असेल आता बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आपल्याला नेहमीच लागतं. आपण दुकानात जर घ्यायला गेलो तर ते आपल्याला तरी बी 200-250 रुपये किलो प्रमाणे मिळतं. तसं कृषी विद्यापीठामध्ये बायोमिक्स पण म्हणजे कमी पैशामध्ये भेटतं आपल्याला शेतकऱ्यांना.
0: दर्जेदार असेल
1: हा दर्जेदार हा 180-150 रुपयामध्ये ट्रायकोडर्मा 150 रुपये किलोनी 180 रुपये किलोनी बायोमिक्स अशा पद्धतीने. आणि दुसरे कोणतेही औषध घ्या तिथं आपल्याला ते शेतकऱ्यांना 5-10% डिस्काउंट देतात म्हणजे कृषी सेवा केंद्रापेक्षा.
0: बर शिवाय आपल्या
1: आणि जवळ असल्यामुळे शास्त्रज्ञांनी खूप वेळा विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी खूप वेळा म्हणजे नाही का 2-3 वेळा आमच्या क्षेत्राला व्हिजिट केलेली आहे आणि आता पण पुढच्या 8 दिवसात ते येणार आहेत.
0: बरोबर आहे. म्हणजे कृषी विद्यापीठामध्ये हे बी बियाणं वगैरे आहेत कीटकनाशक आहेत त्याबरोबरच तुम्हाला त्यांचं गायडन्स मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे.
1: स्वतः बांधावर येऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. याचे तूर शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर चांगदेव आहे. म्हणजे आता जे पहिल्या वर्षी ज्यावेळेस ते आले होते ना 2022 तर त्या वर्षीपेक्षा आणि आजची आमची परिस्थिती पूर्ण बदलवली त्यांनी गेले 5 वर्षात त्यांच्या म्हणजे सल्ल्यानुसारच आम्ही पिकांमध्ये बदल केला. त्याआधी आम्हालाही माहित नव्हतं शेती कशी करायची. आम्ही अगदी आपली पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आता स्मार्ट शेती करतोय.
0: खरंय माणूस स्मार्ट झाला मोबाईल स्मार्ट झाला मग शेती देखील स्मार्ट व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही.
1: आणि त्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं. ते म्हणत असते विद्यापीठा शेजारचा गट आहे विद्यापीठा शेजारचं गाव आहे तर शेतकऱ्यांना नेहमी ते मार्गदर्शन करतात आणि आपण कधीही त्यांना फोन करा ते आमच्या प्रश्नाचं निरसन.
0: बरं तुम्हाला किती अंतरावर आहे विद्यापीठ कृषी विद्यापीठ?
1: 20 किलोमीटर असं.
0: अच्छा खूपच जवळ आहे. अच्छा आपण महिला शेतकरी आहात तर महिला शेतकऱ्यांना तुम्ही आता काय संदेश द्याल की आधुनिक काळामध्ये शेतीकडे फारसं कोणी वळत नाही पण तुम्ही मात्र एकदम इंटरेस्ट ते शेतीचं काम करता.
1: महिला शेतकऱ्यांना मी हे सांगेल कुठेही खाजगी नोकरी करण्यापेक्षा जर आपली स्वतःची शेती असेल ना 1 एकर का असाना पण तुम्ही शेतीत काम करा आणि आधुनिक पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करा तंत्रशुद्ध. आता हे पाणी फाउंडेशन पूर्ण जग म्हणजे महाराष्ट्रामध्ये काम करते. नाही आपल्याला गट तयार करता आला तरी चालेल पण त्याच्या शेती शाळा असतील त्यांच्याकडून जे नॉलेज घेता येईल ते घ्या. मी असं म्हणेल तुम्ही गटानेच काम करा. समजा नाही शक्य झालं कधी कधी नाही होत ते शक्य तर मग तुम्ही ते नॉलेज घेऊन शेती करा नक्कीच आपल्या शेतीमध्ये सुधारणा होईल. आणि गटानं जर केलं तर अतिउत्तम कारण ज्यावेळेस आपण एकटं एखाद्या संकटाला तोंड देणं देतो त्यावेळेस ते शक्य नसतं. ज्यावेळेस आपण 10-15 जण एकत्र असेल ना कोणतंही संकट येऊ द्या आपण त्याच्यावर मात करतो. त्याच्यामुळे गटानं शेती केलेली कधी उत्तम राहती. पण तरी बी नाही आपल्याला शक्य झालं तर ज्ञान घ्यायचा प्रयत्न करा. त्यांच्या शेती शाळा सगळ्या पिकांवर असतात म्हणजे जे आपल्याकडे मूग तूर सोयाबीन उडीद जे आपल्याकडे पिकं घेतले जातात खरीप हंगामात रब्बी हंगामात कांदा गहू ह्या सगळ्या पिकांवर शेती शाळा असतात. शेती शाळा ऐका किंवा शास्त्रज्ञांना विचारा आपले प्रश्न किंवा आपल्या कृषी सहाय्यक असतील उमेद अभियानही त्यांच्याबरोबर काम करतंय आणि पाणी फाउंडेशन आहे ती एकत्र काम करतात. त्याच्यामुळे कोणी आपल्या गावचे कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी सखी असतील यांना विचारून तुम्ही त्या पाणी फाउंडेशनची शेती शाळेची लिंक घ्या द्या ऐका आणि त्या ज्ञानाबरोबर आपण आपली शेती सुधरा. आणि खरोखर शेती काही वाईट नाही किंवा तोट्यात कधीच नसती शेती. शेती फायद्यात असती फक्त ती मनापासून केली पाहिजे
0: नियोजनबद्ध
1: केली पाहिजे.
0: कष्ट त्यामध्ये पण घ्यावेच लागतो. बरोबर आहे.
1: सगळ्यात महत्वाचं आम्ही सेंद्रिय शेती केली पण याच्यामध्ये खर्च कमी करून उत्पादन वाढवलं म्हणजे सेंद्रिय निर्वेष्टांचा वापर रासायनिक खताचा अगदी कमी तंत्रशुद्ध शेती म्हणजे यंत्राच्या साह्याने कुरपणी असेल शेंडा खुडणी असेल ह्या अशा गोष्टी यंत्राच्या साह्याने केल्या म्हणजे इथं खर्च कमी केलाय. बीज प्रक्रिया केल्यामुळं उगवण क्षमता चांगली झाली. ह्या अशा सगळ्या गोष्टी कमी करून म्हणजे खर्च कमी करून उत्पन्न वाढवलंय तर अशा पद्धतीने तुम्ही शेती करा का खर्च कमी कसा होईल म्हणजे अगदी रासायनिक फवारणी देऊनच पीक चांगले येतं असं काही नसतं. त्यातलं सेंद्रिय खतांचा वापर म्हणजे गांडूळ खत असेल कुंडी खत असेल ह्या किंवा आपलं शेण खत असेल याचा वापर करा, रासायनिक खतांच्या मागं काही लय पळू नका, ते खूप टाकल्याने शेती चांगली होती असं काही नाही आणि खूप आजार वाढले त्याच्यामुळे. मी इतर महिलांना म्हणा हे सांगेल, कारण महिला ही रोज स्वयंपाक करत असते घरामध्ये, त्याच्यामुळे तिला माहितीये आपण काय खातोय, आपण हे सगळं विष खातोय, त्याच्यामुळे सेंद्रिय शेती करा.
0: बरोबर,
1: आणि सेंद्रिय शेतीकडे महिलांनी वाढा, आपला खर्चही कमी होतो, उत्पादनही वाढतं आणि थोडं निवेदनबद्ध करा.
0: बरोबर आहे. आत्ताच बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी देखील त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये ते हाच सांगतात की सेंद्रिय शेती करा, रासायनिक शेतीकडं अजिबात वळू नका, कारण ते खरोखरच विष आहे आणि ते आपल्यासोबत इतर समाजातल्या सर्व मानवांनाच ते हानिकारक आहे.
1: हो, आणि आपल्या स्वतःपुरती एक परसबाग लावा, भाजीपाला त्यात लावा, बाहेरून भाजीपाला आणू नका, घरच्या पुरता का वाईना विषमुक्त का, थोडा येईल पण चांगला येईल. आणि सगळं महिलांनी तरी, मला तरी असं वाटतंय सर्व महिलांना मी हाच संदेश देईल का, विषमुक्त भाजीपाला खा.
0: खरंय खरंय. तर वैशाली दिलीप वाळके या महिला शेतकरी भगिनी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती दिली. तर वैशालीताई आपण या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल रेडिओ नगरतर्फे मी आपला खूप खूप आभार मानतो आणि आपल्याला भविष्यात आपल्या शेतीतलं उत्पन्न वाढो आणि आपल्यासोबत जे गट शेती करणाऱ्या महिला भगिनी आहेत त्यांचं पण उत्पन्न वाढो अशाच शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आणि मग येईन तुझ्याकडं.

स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. श्रोते हो, लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि आज अशा लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमात आपल्यासोबत श्री बाबासाहेब कोंडीराम पवार आहेत, जे मुक्काम पोस्ट वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगरचे आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ते आहेत. सांज नावाचा कविता संग्रह, ती नावाचा कविता संग्रह त्यांचा आतापर्यंत प्रकाशित झाला आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी सीडी प्रकाशित होत असायच्या किंवा सीडी येत असायच्या, आणि सप्तशृंगी माता जी आहे तर त्या मातेच्या देवीची जी काही गीतं आहेत ती सुद्धा त्यांनी लिहिलेली प्रकाशित झालेली आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी तुमचं या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत.
2: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
1: नमस्कार सर. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा आपण किती मोठे झालो तरी लक्षात राहतो, स्मरणात असतो. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: माझं बालपण वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर वडाळा महादेव या खेडेगावात गेलं. आणि अतिशय छानपणे मस्तीत माझं बालपण गेलं. प्राथमिक शिक्षण माझं वडाळा महादेव या प्राथमिक शाळेमध्ये झालं. आणि महाविद्यालयीन शिक्षण श्रीरामपूर कॉलेजमध्ये झालं.
1: नक्कीच नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये सर शाळेचा वाटा नक्कीच खूप मोठा आणि महत्त्वाचा असतो. जसं तुम्ही आता सांगितलं की प्राथमिक शिक्षण वडाळा महादेवच्याच शाळेमध्ये झालं, आजही तुमच्या प्राथमिक शाळेतले किंवा माध्यमिक शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का? आजही शाळेच्या आठवणी ताज्या आहेत का?
2: हो हो, आहेत ना. शाळेचं जीवन म्हणजे ते एक बालपणाचं जीवन एक वेगळंच असतं. आणि बालपणाचं बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या म्हणीप्रमाणे बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, म्हणजे प्रत्येकाला लाभलेलं असतं. आणि बालपणाचं एक स्मरण, बालिके बालपणाची आठवण एक वेगळीच आठवण असते. म्हणजे आम्हाला त्यावेळेस मी पहिली दुसरी चौथी पर्यंत माझं शिक्षण वडाळा महादेव या प्राथमिक शाळेमध्ये झालं. वडाळा महादेवच्या तिथे आम्हाला ससाने गुरुजी होते आणि मॅडम खलाटे मॅडम होत्या. तर ते आम्ही शाळेमध्ये खूप म्हणजे धिंगाणा करायचो. तर आम्हाला ते म्हणजे अंगठे धरायला लावायचे, अशा बरेचशा शिक्षा करायचे ते.
1: नक्कीच. दहावी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो, किंवा एक दहावी नंतर पुढे काय करायचं हा एक टर्निंग पॉईंट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातही येत असतो. दहावी नंतर पुढे उच्च शिक्षण घ्यायचं का, किंवा कॉलेजचं शिक्षण घ्यायचं का, किंवा कुठल्या फॅकल्टीमध्ये जायचं, हे कसं ठरवलं?
2: दहावीनंतर शिक्षण घ्यायचं म्हणजे माझे मी दहावीला असतानाच म्हणजे हायस्कूलमध्ये असतानाच माझ्या मनामध्ये कवितेचं बीज निर्माण झालं थोडक्यामध्ये मनामध्ये. आणि मग मी कवितेकडे साहित्याकडे वळालो. मला या साहित्याची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या कवींच्या कविता आपल्या हायस्कूलमध्ये मला शिकायला मिळाल्या, म्हणजे शिक्षक शिकवत होते तर त्याची आवड निर्माण झाली. आणि मला वाटलं की आपण एक म्हणजे कवी असावं, पुढे चित्रपटासाठी गीत लेखन करावं आणि गीतकार व्हावं हे माझं स्वप्न होतं.
1: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की कॉलेजमध्ये असताना तुम्ही साहित्याकडे वळायला लागलात, किंवा कॉलेजमध्ये असताना कविताच पुरायला लागल्यात, तर तुम्ही केलेल्या कविता किंवा सुरुवातीचं लेखन आजही आठवतं का?
2: हा, मी हायस्कूलमध्ये असतानाच त्यावेळेस खेडेगावावरची कविता लिहिली. माझं खेडेगाव आणि काही गावं तिथं कॉर्पोरेशनच आहे आमच्या बाजूला, हरेगाव मळा म्हणून आहे. तिथल्या वाड्या वस्त्या जेव्हा उद्ध्वस्त झाल्या त्या वाड्या वस्त्यांचं वर्णन मी माझ्या कवितेत मांडलं. उद्ध्वस्तचं गाव म्हणून त्या कवितेतून मी मांडलं.
1: नक्कीच. याचसोबत वाचनाचा लेखनाचा सुद्धा तुम्हाला छंद आहे. गाणी म्हणणं किंवा गाणी वाचणं लिहिणं, त्याचबरोबर डोंगर दऱ्या किल्ले फिरणं हे सुद्धा तुमचे छंद आहेत. एखादी कविता लिहित असताना किंवा एखादं गाणं लिहित असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं?
2: कविता ही स्वयंपूर्तीने येते, म्हणजे आपल्या मनातील भाव ओठावरती जेव्हा येतात तेव्हा ती कागदावर उतरते. कवितेचं कविता स्वयंपूर्तीने स्फुरलेली असते आणि ती आपण कागदावरती मांडतो तसं गीताचं नसतं. एखादं चित्रपट गीत असेल, एखादं गीत असेल तर त्या अनुषंगाने, त्या प्रसंगाच्या अनुषंगाने ते गीत लिहावं
3: लागतं.
2: हा कविते आणि गीतातला फरक आहे.
3: नक्कीच नक्कीच. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या दैनिकासाठी, मासिकासाठी, दिवाळी अंकासाठी तुम्ही लिखाण केलेलं आहे, तर हा अनुभव कसा होता, किंवा एखाद्या दैनिकासाठी लिहित असताना किंवा दिवाळी अंकासाठी लिहित असतानाचा फरक नेमका काय आहे?
2: आता मी आपले नगरमधील जो दैनिक प्रकाशित होतं, दैनिक लोकवेद आणि दैनिक लोकमंथन, दैनिक लोकमंथन त्या दैनिकासाठी मी लिहित असताना त्यावेळेस मी लवंगी मिरची म्हणून एक दैनिक, सॉरी लवंगी मिरची म्हणून मी एक सदर चालवलं. सोनवणे सर त्याचे संपादक आहेत त्या दैनिकाचे. तर त्याच्यामध्ये ज्या रोजच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीच्या अनुषंगाने, म्हणजे जसे की शेतकऱ्यांच्या बाबतीत संदर्भ, शेतकऱ्यांच्या बाबतीत जे समस्या असतील, कांद्याचे भाव असतील, त्यांच्या पिकांना ज्या बाजार भाव असतील, तर त्या अनुषंगाने आम्ही ते प्रासंगिक जे असेल तर त्या लवंगी मिरचीमध्ये मांडत होतो. रोजच्या समाजातील जे काय प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही लवंगी मिरची या सदरातून मांडत होतो.
3: नक्कीच. त्याचबरोबर तडका सदर सुद्धा एक असायचं, त्या सदरामध्ये काय असायचं?
2: तडकामध्ये सुद्धा आम्ही काय करायचो, चारोळे म्हणजे वात्रट टीकेचा प्रकार येतो, ते वात्रट टीका आम्ही त्याच्यामध्ये ते मांडायचो. म्हणजे काय असते समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतात त्या घटनेचं आम्ही त्याच्यामध्ये मांडत होतो.
3: नक्कीच. या सगळ्या दरम्यान तुमचा जो पहिला कविता संग्रह होता सांज नावाचा, तो कधी प्रकाशित झाला?
2: सांज माझा 2007 मध्ये प्रकाशित झाला. प्रसिद्ध लेखक, साहित्यिक आणि वगसम्राट जे नाथा मास्तर घोडेगावकर आहेत, जे घोडेगावचे आहेत, ज्याने अनेक तमाशांना वग लिहिलीत, नाथा मास्तर घोडेगावकर त्यांच्या हस्ते, या प्रसिद्ध साहित्यिकाच्या हस्ते माझा सांज हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यामध्ये एकूण 50 कविता होत्या.
3: नक्कीच. सांज हा कविता संग्रह काय सांगतो लेखकांना किंवा वाचकांना?
2: सांज हा कविता संग्रह, त्यामध्ये मी अनेक विषयाच्या कविता मांडल्या. त्याच्यामध्ये मग प्रेम कविता असतील, सामाजिक कविता असतील, कौटुंबिक कविता असतील, अशा वेगवेगळ्या विषयावरच्या कविता मांडल्या. ऊस तोडणी, कामगारावरच्या कविता असतील, तर अशा वेगवेगळ्या विषयावरच्या कविता सांज या कविता संग्रहात आहेत.
3: नक्कीच. त्यानंतर ती नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झाला, तर हा कविता संग्रह आपल्याला काय सांगतो?
2: हा कविता संग्रह माझा जे युगल आहेत, जे प्रेमाने युगलांसाठी हा लिहिलेला मी कविता संग्रह आहे. त्याच्यामध्ये सर्व 100 कविता आहेत, ज्या सगळ्या फक्त प्रेम या विषयावरच्या त्या कविता आहेत. म्हणजे प्रियकराने, प्रियकरणीसाठी, प्रियासाठी लिहिलेल्या त्या कविता आहेत.
3: नक्कीच. त्याचबरोबर सप्तशृंगी मातेचे किंवा देवीची गाणी सुद्धा तुम्ही लिहिली, तर ही कधी लिहिली किंवा हे लिहिण्याचा योग कधी आला?
2: सप्तशृंगी मातेचं, आमच्या गावामध्ये रेणुका माता देवीचं मंदिर आहे, तर तिथं आम्ही दर्शनाला वगैरे नेहमी जात असायचो आणि याच्यामध्ये नवरात्रात वगैरे जायचो. तर तिथं जात असताना मला म्हणजे जी गाणी कानावरती पडली, तर मलाही वाटलं की आपण एक सप्तशृंगीच्या याच्यावरती एक सी डी करावी. तर मी ते 7 गाणी त्याच्यावरती, देवीच्या याच्यावरती केली ती.
3: नक्कीच. त्याचबरोबर काव्य सरिता दिवाळी अंक गेल्या 25 वर्षांपासून हा दिवाळी अंक जो आहे तो प्रकाशित होतोय आणि याचे संपादन तुम्ही केलं आहे किंवा संपादन तुम्ही करत आहात, कार्यकारी संपादक देखील आहात, तर ही जबाबदारी कधीपासून घेतलीत, कशी होती ही जबाबदारी?
2: आज गेली जवळजवळ 25 वर्षापासून, 2001 पासून आम्ही हा कविता दिवाळी अंकाचं संपादन करतो. काव्य सरिता दिवाळी अंक नावाने हा काव्य दिवाळी अंक आम्ही प्रकाशित करतो. याच्यामध्ये ग्रामीण भागातील जे कवी लेखक असतील, खास त्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशाने आम्ही हा या कविता काव्य सरिताची निर्मिती केलेली आहे. की ग्रामीण भागातील कवी लेखकांना संधी मिळावी, त्यांच्या कविता त्यात प्रकाशित व्हाव्या या उद्देशाने काव्य सरिता हा दिवाळी अंक आम्ही प्रकाशित करण्याचं काम केलं आहे.
3: नक्कीच. या दिवाळी अंकामध्ये अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील जे काही नवोदित लेखक आहेत किंवा लेखिका आहेत किंवा जे लिहू पाहतात या दिवाळी अंकासाठी लिहित असतील तर नवोदित लेखकांचा कवींचा यामध्ये कसा प्रतिसाद आहे?
2: दिवाळी अंक जेव्हा काव्यसरिता आम्ही सुरुवात केली तर त्यातमध्ये जुनी लेखक असतील नवी लेखक असतील तर सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. आम्ही दिवाळी अंक करत असताना हा याच्यामध्ये जुनी आणि नवी या दोघांचा समीप घडून आणला आणि दोन्ही लेखक कवींना संधी देण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्याने जे ग्रामीण भागातील नवोदित कवी आहेत नवोदित लेखक आहेत त्यांना समाविष्ट करून हा अंक जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न केला.
3: नक्कीच. त्याचबरोबर वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचं आयोजन सुद्धा सर तुम्ही करता. अनेक संमेलन असेल, अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मग कवी संमेलन असतील, अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम असेल किंवा पुस्तक प्रकाशन असेल, अनेक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा तुम्ही करता. हे कार्यक्रम आज समाजामध्ये होणं हे किती गरजेचं आहे?
2: ज्या पद्धतीनं आपण बघतो की संत सद्गुरु गंगागिरी महाराजांचा सप्ताह, ज्ञानेश्वरीची पारायण, ज्या पद्धतीने प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात शहरात म्हणा ज्ञानेश्वरी पारायण होत असतील, तसे या साहित्याची पारायण म्हणजे कवी संमेलन, साहित्य संमेलन प्रत्येक ग्रामीण भागात शहरी भागात छोट्या छोट्या स्वरूपात का होईना ती व्हायला हवीत. त्याने नवोदितांना व्यासपीठ निर्माण होतं आणि नवीन लेखक नवीन कवी त्यातून घडतात निर्माण होतात.
3: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की सोशल मीडिया हे सुद्धा एक खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, हे खूप मोठं व्यासपीठ आहे लेखकांसाठी, कवीसाठी, कवयित्रींसाठी किंवा नवोदित लेखकांसाठी. तर आज याचा किती चांगल्या पद्धतीने उपयोग होतोय का?
2: जास्तीत जास्त मी तर म्हणालो की म्हणतो की जे सोशल मीडिया वगैरे आहेत, समजा मोबाईल असेल तुमचा, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यामार्फत जे काही नवीन साहित्यिक आहेत हे या समाजापर्यंत त्यांच्या समाजातील घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.
3: नक्कीच. आपल्याला मिळणारे आयुष्यामधले जे काही पुरस्कार आहेत ते पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतात किंवा एक जबाबदारी सुद्धा देत असतात. तर आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत वेगवेगळ्या प्रतिष्ठांतर्फे तुमच्या साहित्यिक योगदानाबद्दल. तर हे सगळे पुरस्कार तुम्हाला काय देतात किंवा सगळ्यात लक्षात राहण्यासारखा पुरस्कार कुठला होता?
2: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुरस्कार मला प्रेरणा देतात आणि पुढे लिहिण्याचं बळ देतात. आणि प्रत्येक कुठलाही पुरस्कार मला मिळतो पुरस्कार माझ्यासाठी मोठाच आहे. म्हणजे मी काय त्यामध्ये भेदभाव करत नाही हा छोटा पुरस्कार की मोठा पुरस्कार. माझा जिथे सन्मान होतो, माझ्या साहित्याचा जिथे सन्मान होतो तो पुरस्कार, म्हणजे एखाद्याने आदराने मला साहित्याबद्दल साहित्य योगदानाबद्दल फुल जरी दिलं तो माझा सत्कार सन्मान आहे. तर कुठलाही पुरस्कार माझ्यासाठी छोटा नाही आणि मोठा नाही, सगळेच पुरस्कार माझ्यासाठी समान आहेत आणि मोठे आहेत.
3: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये. जे नवोदित लेखक आहेत किंवा जे लिहू पाहतात व्यक्त होऊ पाहतात अशा नवोदित लेखकांना किंवा कवींना तुम्ही काय सांगाल या माध्यमातून?
2: मी नवोदित लेखकांना एवढं सांगू इच्छितो की आपल्याला जे करायचं आहे ते मनापासून करा, त्यात तुम्हाला 100% निश्चितच यश मिळेल. जी धुरा आपण घेतली हातात ती शेवटपर्यंत घेऊन चाला आणि समाजासाठी आपल्या साहित्यातून लोकांना उपयोग होईल, लोकांचं प्रबोधन होईल असं साहित्य निर्माण करा. आणि आपलं साहित्य केवळ आपल्यासाठी नसावं तर ते जनसामान्यांसाठी सर्वांसाठी असावं, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छेल.
3: नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात, या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
2: मला खूप आनंद झाला आपण स्नेहालयाच्या वतीने मला प्रसारणाची संधी दिली, आपली मुलाखत माझी मुलाखत घेतली त्याबद्दल स्नेहालयाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
3: नक्कीच सर. आज तुम्ही रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा बालपणी तुम्ही सुद्धा रेडिओ ऐकलेला आहे का?
2: रेडिओची मला पहिल्यापासून म्हणजे आवड आहे का, मी म्हणजे बालपणापासून रेडिओ ऐकत आलो आहे. त्यावरती अनेक मराठी गाणी असायची, कवी मंगेश पाडगावकरांची असतील, आरती प्रभूंची असतील, नाधू महानोरांचे असतील, या सर्वांची गाणी मला प्रेरणा देतात, मला आनंद देतात. मग त्यात गायिका आशा भोसले असतील, लता मंगेशकर असतील, अण्णाभाऊंची लावणी असेल, माझी मैना गावाकडे राहिली, या अशा सर्व गीतांनी मला विकसित केलं आहे आणि प्रेरणा देऊन मला इथपर्यंत आणलं आहे.
3: नक्कीच. सांज हा तुमचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. या कविता संग्रहातील एखादी कविता आज इथल्या अनेक श्रोत्यांना ऐकवाल का?
2: हो नक्कीच. एक ऊसतोडीवरील कविता आहे, जे आपलं संबंध आयुष्य कष्टकर कष्टात घालवतात आणि पहाटे उठून ऊसतोडीसाठी जातात आणि तोच ऊस घेऊन कारखान्यावरती जातात. त्या अशा या शेतकऱ्यांच्या सॉरी ऊसतोडणी कामगारांच्या जीवनावरील ही कविता. कवितेचं शीर्षक आहे पहाटेला. पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग, जगण्याची रीत न्यारी हातावर भाकरी, जगऱ्याची रीत न्यारी हातावर भाकरी, कोय त्याला धार लागे तोडताना बाई ग, कोय त्याला धार लागे ऊस तोडताना बाई ग, पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग, दवरलेल रान सार उभं देई आग ग, दवरलेल रान सार उभं देई आग ग, लिहलेल कष्ट देन आमच्या भाळावरी ग, लिहलेल कष्ट देन आमच्या भाळावरी ग, पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, सोडलं हे घरदार पोटा पाण्यासाठी ग, सोडलं हे घरदार पोटा पाण्यासाठी ग, जगण्याची वन वन आमची रात दिस बाई ग, जगण्याची वन वन आमची रात दिस बाई ग, पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग. मनाचा मोर कवितेचं शीर्षक आहे. तिच्या मनाचा ग मोर आला नाचत नाचत, माहेराचं गाणं गात माहेराचं गाणं गात, तिच्या मनाचा ग मोर आला नाचत नाचत, माहेराचं गाणं गात माहेराचं गाणं गात, रानवन धुंडाळलं मन अधीर ग झालं, रानवन धुंडाळलं मन अधीर ग झालं, पाणी दाटलं दाटलं पाणी डोळ्यात दाटलं, तिच्या मनाचा ग मोर आला नाचत नाचत, माहेराचं गाणं गात माहेराचं गाणं गात, माय माझी ग मायेची तिची माया काय सांगू, माय माझी ग मायेची तिची माया काय सांगू, नाही येणार ग सर माझ्या मायेच्या मायेची, नाही येणार ग सर माझ्या मायेच्या मायेची, तिच्या मनाचा ग मोर आला नाचत नाचत, माहेराचं गाणं गात माहेराचं गाणं गात.
3: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकावंसं वाटतं?
2: माझ्या आवडीचं गीत, मला सर्वात आवडणारे आणि प्रिय असणारे कवी कवी नाधू मानोर. त्यांचं बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग हे गीत मला फार जास्त आवडतं.
3: नक्कीच. या निमित्तानं हे तुमच्या नाधो महानोर यांचं असणारं हे गीत जे आहे ते नक्कीच आवडीचं गीत मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज वेळात वेळ काढून लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात, अनेक लोकांपर्यंत अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: श्रोते हो, आज आपल्यासोबत लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये लेखक आणि कवी बाबासाहेब पवार होते. आज आपण त्यांच्यासोबत लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये संवाद साधलात. पुढच्या रविवारी भेटूयात याच कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव स्मिता काळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोत्यांनो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. क्रीडा झेप ही आपली मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रदीप जाधव यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रदीप जाधव सर आपल्या समवेत आहेत. त्यांनी विभागीय स्पर्धांमध्ये चमक दाखवलेली आहे, राज्य स्पर्धांमध्येही चमक दाखवलेली आहे. त्याचबरोबरीनंतर त्यांनी जिल्हा फुटबॉल संघटनेचे सहसचिव म्हणून गेले 7-8 वर्ष ते काम करीत आहेत. तर विविध स्पर्धांचे आयोजन नियोजन त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर प्रदीप सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद
2: सर. मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही क्रीडा क्षेत्राकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: धन्यवाद. माझं बालपण, माझा जन्म भिंगार येथे झालं.
2: बर.
3: आणि आम्ही सगळे भावंड, 6 भावंड.
2: बर.
3: आणि मी भावांमध्ये मोठा.
2: हा हा.
3: तर एक कॉन्व्हेंट स्कूलचं त्यावेळेस क्रेज होतं.
2: हा.
3: आणि घरात मोठा मुलगा म्हणून मला कॉन्व्हेंटमध्ये टाकलं त्यांनी.
2: बर.
3: शाळेमध्ये. तर त्या निमित्ताने माझे कॉन्व्हेंटमध्ये म्हणजे सगळे हाय क्लासचे मुलं.
2: हो.
3: म्हणजे सगळे पैशावाले म्हणा.
2: बर.
3: किंवा मोठे शिक्षित लोक, डॉक्टर्स, इंजिनियर्स यांची मुलं जास्त करून त्यावेळेस शाळेत होते त्या कॉन्व्हेंटला. आणि त्यांच्यामध्ये मी, माझं नशीबच म्हणायचं की मी त्या शाळेमध्ये दाखल झालो. नंतर मी 78 10वी झालो. आणि 78 झाल्यानंतर नगर कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं. आणि 55% मार्क त्यावेळेस म्हणजे खूपच होते.
2: हो, हो.
3: आणि आताच्या काळात गोळ्या वाटल्यासारखे मार्क दिले जातात, पण त्यावेळेस माझे 55% मार्क त्या मानाने बरे होते.
2: हो.
3: आणि माझ्या बरोबरीचे मित्र माझे आज डॉक्टर आहेत, अभय साळवे म्हणून, किंवा CA मोहन बर्मीच्या, CA गिरीश घैसास. आणि मला खेळाची आवड होती म्हणून मी काय सायन्सला गेलो नाही, मी कॉमर्स निवडलं. आणि मग त्याचबरोबर माझं शिक्षण 11वी आणि खेळ, खेळ म्हणजे फुटबॉल, हॉकी.
2: कधीपासून खेळायला लागलात फुटबॉल?
3: मी फुटबॉल लहानपणी शाळेतूनच खेळलो. मी
2: म्हणजे
3: आमचे फिजिकल डायरेक्टर शाळेमध्ये गॉडविन सर होते,
2: गॉडविन डिक
3: सर होते. तर त्यांनी शाळेमधून आमच्या बऱ्याचशा स्पर्धा जिल्हा पातळीवर त्यांनी खेळवल्या.
2: शाळेतर्फे खेळलात का?
3: शाळेतर्फे मी खेळलो सुरुवातीला.
2: बर बर.
3: आंतरशालीय आमच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्यातून बजेकल ट्रॉफी म्हणून एक प्रामुख्याने एक ट्रॉफी असायची, बजेकल ट्रॉफी मध्ये मी खेळलेलो आहे. आणि आम्ही कॉन्व्हेंट शाळा आमची विनर आहे ती बजेकल ट्रॉफीची.
2: अरे बापरे. म्हणजे तुम्ही जिंकले होता त्यावेळेस? खेळाडू आठवतात का तुम्हाला?
3: खेळाडू आमचे, माझ्या बरोबरचा आमचा कॅप्टन किशोर पाटोळे, आणि फार अतिशय उत्कृष्ट खेळाडू होता तोही भिंगरचा. आणि खरोखर एकदम छान खेळाडू होता. पण त्यांनी पुढे 10वी नंतर तो नेव्ही मध्ये भरती झाला, त्याच्यामुळे त्याचा खेळ इथं काय प्रामुख्याने लोकांना पाहायला मिळाला नाही, पण अतिशय उत्कृष्ट खेळाडू.
2: बर बर. अजून कोण प्लेअर होते का आठवतं? तुमची एक विनरची टीम झाली तुमची. बर बर. कुठल्या टीमला आठवत का तुम्ही फायनलला?
3: फायनल आम्ही आहे ना ते भाऊसाहेब फिरोदिया स्कूलला आम्ही हरवलं होतं.
2: अरे बापरे. बर बर बर.
3: आणि
2: अंडर 17 का काय?
3: नाही नाही नाही, आम्ही अंडर 14 मध्ये त्यावेळेस होतो.
2: 8वीच्या आतच?
3: हो.
2: बर बर बर.
3: अंडर 14 आमचा संघ होता. आणि 78 आम्ही.
2: तुमचं काय स्वतःची कामगिरी आठवते का त्या स्पर्धेत?
3: मी डिफेंडर होतो, मला काय गोल करता आला नाही, पण एक डिफेन्स म्हणून मी चांगला खेळलो.
2: अरे बापरे. वा वा वा. म्हणजे तुम्ही भाऊसाहेब फिरोदियाला फायनलला
3: हरवलं,
2: मग विभागाच्या वगैरे खेळला का?
3: मग विभाग नाही, शाळेतून तेवढं आंतरशालीय
2: स्पर्धा
3: तेवढीच होती.
2: बर बर.
3: आणि मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात तिथं स्पर्धा होता
2: आंतर महाविद्यालय,
3: तर त्याच्यामध्ये आम्ही
2: नगर कॉलेजचं
3: म्हणजे इतकं जवळजवळ आम्ही 78 असताना तेव्हा 30-35 वर्ष सलग फुटबॉल जिंकत होतो नगर कॉलेज.
2: अरे बापरे. बर. बलाढ्य टीम होती.
3: बलाढ्य. आणि त्या टीम मध्ये मी होतो. तर ग्रुप्स मध्ये GPS मध्ये आम्ही प्रवरानगर, कोपरगाव वगैरे इथं 2 मी खेळायला गेलो.
2: अरे वा.
3: आणि त्यावेळेसचे माझ्या बरोबरचे प्लेयर्स मला आठवतात, जे एक सरदारजी होता, बलविंदर नाव त्याचं होतं. तो आता आयातीत नाहीये म्हणा, पण तो एक चांगला प्लेअर होता.
4: बर.
3: आणि बबन मुनोत म्हणून आमचे बेंगारचेच होते, ते आमचे कॅप्टन होते.
4: बर.
3: आणि बरेचसे युजेन पॉल म्हणून एक प्लेअर होता, एक पारसी प्लेअर होता, आणि एक अतिशय सुंदर टीम होती आमची.
4: बर बर.
3: समन्वय चांगला असायचा आणि ग्रुप सुद्धा आम्ही जिंकलेला होते.
4: नगर विभागात,
3: नगर विभागातून आम्ही जिंकलेलो आहे. आणि त्यातून आमचे तीन प्लेअर आमच्या युनिव्हर्सिटीला गेले.
4: बर.
3: आणि त्यामध्ये माझा काही नंबर लागला नाही.
4: आठवते का नाव त्यांचे?
3: जवळजवळ 80-81 ची गोष्ट आहे, तर नाव मला आठवत नाहीये. पण युनिव्हर्सिटी ते तीन पोरं खेळले होते आमचे नगर
4: कॉलेज.
3: आणि आमचे फिजिकल डायरेक्टर डागवाले सर होते, नुकतेच मंगलसिंग ठाकूर रिटायर होऊन 2-3 वर्ष झाली होती.
4: बर.
3: आणि डागवाले सर आमचे फिजिकल डायरेक्टर.
4: फिजिकल डायरेक्टर. हो. मग तीन तुमचे आपले
3: पुणे युनिव्हर्सिटी खेळले
4: का? हो. वा वा वा. मग अजून कुठल्या स्पर्धा आठवत आहेत का तुम्हाला त्यावेळेसच्या?
3: हा, आम्ही म्हणजे महाविद्यालयीन स्पर्धा भरपूर खेळलो. आणि फुटबॉल एक प्रामुख्याने माझा गेम होता, पण त्यानंतर मला त्या शेजारी क्रिकेटचं ग्राउंड असायचं आमच्या नगर कॉलेजला, तर मला त्याचं पण अट्रॅक्शन झालं क्रिकेटचं. आणि मी क्रिकेटही खेळलो. आणि ते पण म्हणजे युनिव्हर्सिटी नाही, महाविद्यालयीन स्पर्धा मी खेळलो.
4: टीम मध्ये होता?
3: हो, टीम मध्ये होतो.
4: फुटबॉलच्या टीम मध्ये होता आणि
3: क्रिकेटच्या टीम मध्ये पण.
4: बॉलिंग काय करायचं?
3: मी ऑलराऊंडर होतो, बॉलिंग पण करायचो, बॅटिंग पण करायचो. आणि आमची मला एक चांगला स्पर्धा आठवतीये, म्हणजे इंटर स्कूल्स म्हणतात ना, जे म्हणजे आपले कॉलेजच्या कॉलेज मधले जे हे असतात डिव्हिजन्स, इंटर डिव्हिजनची आमची स्पर्धा होती. तर ती स्पर्धा मध्ये आम्ही टीवायला असताना आमचा कॅप्टन किरण वोरा, जो मधुराचं जे दुकान आहे आज एम जी रोडला, तर तो कॅप्टन म्हणून होता
4: क्रिकेटच्या टीमचा.
3: तर आमची वर्गाची टीम होती, त्याच्यामध्ये 4-5 प्लेअर चांगले अतिशय उत्कृष्ट होते आमचे. आणि आम्ही अशी एक टीम बनवली की सगळ्या वर्गाची टीम होती, तर आपली पण टीम, तर आम्ही जिंकत फायनल मध्ये आलो. फायनल मध्ये आमचं स्पर्धा होती, डीबीएमची टीम होती, जी सीएसआरडी मध्ये त्यांचे क्लासेस भरायचे, तर त्याचा कॅप्टन होता अरुण राठोड.
4: बर.
3: हो. तर आमची स्पर्धा फायनल मध्ये लागली आणि त्यांच्या टीम मध्ये तो आपला परवेज, परवेज माहित आहे तुम्हाला?
4: परवेज अहमद.
3: अहमद. तर तो त्यांच्या टीम मध्ये होता. खास तो म्हणजे एकदम नावाजलेला प्लेअर होता.
4: नगर इलेव्हन खेळायचा.
3: हा, नगर इलेव्हन कडून तो खेळायचा. मिरकर बंडू खेळायचा.
4: बर बर.
3: रावडे वगैरे,
4: डेव्हिड रावडे.
3: ओपन मध्ये आम्ही
4: खेळायचो.
3: ओपन मध्ये मी त्यांच्याकडनं खेळलेलो आहे. आमची भिंगारची एमसीसी ची टीम होती, तर आम्ही क्रिकेटचा त्यांच्या बरोबर पण खेळलेलो आहे. तर तो मुद्दा सांगायचा म्हणजे ज्यावेळेस आमची स्पर्धा झाली डीबीएम बरोबर टीवाय बीकॉमची, तर फार म्हणजे चुरशीचा सामना त्यांच्यामध्ये. प्लेअर परवेज अहमद, अरुण राठोड हे युनिव्हर्सिटी खेळलेले पोरं, आणि आम्ही काय म्हणजे असे हौशी क्रिकेट खेळणारे. तर त्या फायनलमध्ये त्यांची बॅटिंग झाली पूर्ण, बरेचसे रन त्यांनी केले, म्हणजे जवळजवळ 150-200 रन त्यांनी केले असतील 30 ओव्हरची मॅच. मग त्यानंतर सला आम्हाला ते स्कोअर एवढा कसा म्हणजे कव्हर होईल आपला, तर मला त्यांनी ओपनरला पाठवलं. ओपनिंगला आमची चर्चा झाली किरणची. ओपनिंगला मी गेलो ना, आउट झालो. खेळाचा काय भरोसा नाहीये. आणि तर मग माग करणार नाही ना म्हणे, तू जा, मला विश्वास आहे तुझ्यावर. तर तुम्हाला सर मी खोटच नाही सांगत, मी 99 पर्यंत नाबाद राहिलो. सेंचुरी व्हायची राहिली ना, आम्ही ती मॅच जिंकली होती. अरुण राठोड आणि डागवाले सर तिथं मॅच पाहत होते. अरे म्हणे, हा पोरगा कुठं लपवून ठेवला तुम्ही, ह्याला कॉलेजच्या टीम मध्ये का नाही खेळवत? म्हणे
4: 99 रन काढले का? हा. अरे बापरे.
3: तर ह्याला कॉलेजच्या टीम मध्ये का नाही खेळवलं तुम्ही? म्हणे तू येतच नाही सर प्रॅक्टिसला, तू तिकडे फुटबॉल खेळत असतो. अरे हे आवशी म्हणून आम्ही क्रिकेट खेळलो. आणि मला त्यावेळी एक क्रिकेटची आवड लागली. त्याच्यानंतर मी आम्ही नगर भिंगारचे आमची एमसीसी म्हणून क्लब होता, क्रिकेट क्लब, त्याच्यामध्ये आपलं श्याम चौधरी, दीपक चौधरी, परमा, आपले दलजीत सिंग परमार. दलजीत सिंग परमार म्हणजे ते पोलीस इन्स्पेक्टर होते मुंबईला, आणि त्यांच्या ऍक्सिडेंट मध्ये ते गेले. तर असे मोठमोठे प्लेअर आमच्या टीम मध्ये होते, नावाजलेले जिल्हाभर. आणि आम्ही टेनिस बॉल मध्ये माहिर होतो. टेनिस बॉल मध्ये जिल्हाभर आमच्या बरोबर कोणी जिंकू शकलं नाही
4: क्रिकेट मध्ये.
3: हा.
4: अरे वा.
3: माझं म्हणजे पेस बॉलर होतो मी ओपनरला, माझ्या बरोबर माझे मित्र सादिक सय्यद. आणि त्याचे आणि माझे 5-5 ओव्हर जर सुरुवातीला टाकले तर मला म्हणजे कोणीच बॅट लावायची हिंमत नव्हती, एवढं बॉल असं स्पीडने निघून जायचा, MRF चा बॉल, टेनिसचा असं जड असायचा तो, इतका स्पीडनी बॉल जायचा. आणि त्याच्या जोरावर आम्ही जिल्हाभर कुठलीही टीम असू याची टेनिस बॉलची क्रिकेटची आम्ही त्यांना पराभूत केलं.
4: अरे बापरे,
3: म्हणजे अव्हेंजर्सची टीम तुम्ही नाव ऐकून असाल, अव्हेंजर्स आपला श्याम आनंद जो रामचंद्र कोंटर होता त्याची टीम एक चांगली होती. आणि त्याला एक अशी आवड होती की प्रत्येक टीम विभाग म्हणजे गल्लीमधून जो चांगला खेळणारा प्लेअर आहे त्याला गोळा करून तो टीम बनवायचा अशी चांगली. आणि मग आमच्या बरोबर नेहमी त्यांची फायनल असायची, अव्हेंजर्स त्याच्या टीमचं नाव होतं. आणि प्रत्येक वेळी आम्ही त्यांना पराभूत केलेलं.
4: टेनिस बॉल मध्ये,
3: टेनिस बॉल मध्ये
4: तुम्ही लेदरवर म्हणजे फारसे खेळले नाहीत?
3: लेदरवर जास्त नाही खेळलो, पण खेळलो मी, जास्त नाही खेळलो.
4: पण मेन ती स्पर्धा तुम्हाला आठवते?
3: कॉलेजची ती स्पर्धा मला माझ्या आयुष्यात म्हणजे फार महत्वाची. मी जखमी होऊन सुद्धा म्हणजे बॉल छातीला लाग, पोटाला लाग, पॅडवर लागला तरी म्हटलं निर्धार केला की आउट नाही व्हायचं, जिंकायची ही मॅच आपल्याला.
4: आणि चमत्कार करून
3: दाखवला.
4: वा वा वा, म्हणजे चांगली आठवडा आहे
3: एकदम भारी.
4: बर बर बर. मग नंतर तुमची वाटचाल कशी सुरू झाली पुढे?
3: बारावी नंतर घरची परिस्थिती एक म्हणजे साधारण परिस्थिती, तर म्हणजे नोकरीच्या शोधात होतो काहीतरी करायचं म्हणून, तर कायनेटिक मध्ये मी कामाला जायचो.
4: बर.
3: आणि त्याप्रमाणे कॉलेज पण करत होतो. आणि एक पेपरला ऍड आली होती, शिक्षक भरती होती, आणि मी ती ऍड वाचली तर त्याच्यामध्ये मला आश्चर्य असं वाटलं की त्याच्यामध्ये डीएड बीएडचं काही उल्लेख केला नव्हता त्यांनी. बारावी पास म्हणून तुम्हाला शिक्षक म्हणून म्हणजे घेणार आम्ही, तर मी अर्ज केला त्याच्यामध्ये, इंटरव्ह्यू घेतली. मला आठवतं त्यावेळेचे सीईओ होते शिंदे साहेब, म्हणजे जवळजवळ हे 80-81 ची गोष्ट असेल. आणि मी इंटरव्ह्यूला गेलो, माझे त्यांना सर्टिफिकेट दाखवले, 10-12 लोक असे इंटरव्ह्यूला होते. त्यांनी माझं सर्टिफिकेट पाहिलं, म्हणे अरे तू तर कॉन्व्हेंट मधून शिकलेला आहे. म्हटलं हो सर. मग आता काय? म्हणलं मी FY ला आहे, कायनेटिकला कामाला जातो. तर इंग्लिशमध्ये मी बोललो त्यांच्याबरोबर. अरे म्हणे हा विद्यार्थी चांगला आहे, याला घ्या तुम्ही, याचं नाव टिक मार्क करा.
4: भिंगार कॅन्टोनमेंटच्या ह्याच्यात
3: ZP
4: जिल्हा परिषद.
3: तर मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. आणि मग त्यांनी त्यांच्या सहकार्याला सांगितलं की ह्याच्या नावावर तुम्ही लाल पेनाने मार्क करा.
4: बर.
3: आणि ह्याला कॉल लेटर तुम्ही पाठवा. आणि मी येऊन माझ्या मित्रांना सांगितलं, पैकी एक माझा मित्र दातरंगे म्हणून, गौतम दातरंगे, तो पण म्हणजे असं टेम्पररी बेसवर पोस्टामध्ये पोस्टचे पत्र वाटवायचे काम करायचं. तर मी त्याला येऊन सांगितलं, म्हणलं बघ रे माझं लेटर येईल बरं का, मला असं असंच येत. तर तो त्यांनी पण माझी त्याला गंमत वाटली की बाबा हा काहीतरी सांगतो. आणि खरोखर मला 8-15 दिवसांनी पत्र आलं मला की तुम्ही सहशिक्षक म्हणून माहेगाव देशमुख हे शंकरराव काळ्यांचं गाव आहे, वस्ती आहे, त्या शाळेवर ZP ची शाळा आहे, पहिली ते चौथी शाळा आहे, तिथं तुमची नेमणूक करण्यात आलेली आहे. मला आनंद झाला. मी गेलो, पण ती वस्तीवरची शाळा त्या गावामध्ये त्यावेळेस त्या पाण्यातून जावं लागायचं, म्हणजे बोट वगैरे नव्हती, असं एक भोपळा वगैरे असे त्याच्यावरून बसून तिथं जायचं त्या गावाला. नाराज झालं, म्हणलं सर इथं आपण एवढे कॉन्व्हेंट मधून शिकलो, शहरात राहिलो ना, तर खेड्यामध्ये मास्तर म्हणून पण आता जगण्यासाठी तर काहीतरी आपल्याला उत्पन्न व्हायलाच पाहिजे ना. आणि शिक्षक म्हणून मला काही ते पटलं नाही खरं, म्हणजे माझी आवड नव्हती ती. पण केली मी ती नोकरी महिनाभर. त्याच्यामध्ये मला आवडत नव्हतं. आणि मीनवाईल इकडे एक ऍड होती PNT ची, पोस्ट अँड टेलिग्राफची, तर तिथं पण मी अर्ज केलेला होता. आणि एक दिवस सुट्टीला आलो मी महिन्याच्या त्या मध्यंतर, आणि आईला म्हणलं यार मला काही पटत नाही. पण आई म्हणली यार आता करावंच लागेल तुला, हे शिक्षक काही साधी नोकरी आहे का? माझी आई म्हणली. तर मी असं पडलो होतो बाहेर दुपारच्या वेळेला, पोस्टमनने आवाज दिला जाधव म्हणून, मी पाहिलो. तर मला इतका आनंद झाला ते उघडून पाहिल्यावर, मला PNT चा ऍज अ टेलिग्राफिस्ट म्हणजे दूरसंचारचं एक टेलिग्राफी असायची, तार म्हणतो ना आपण, तर त्या खात्यामध्ये मला म्हणजे सिलेक्ट झाले, तर ट्रेनिंगला ऑर्डर आली.
4: अरे
3: अरे, म्हणलं आता आपलं सुटलं हो शिक्षकी पेशा, म्हणलं बरं झालं, आनंद झाला. मग मी पुण्याला जॉईन झालो ट्रेनिंगला. मग त्यावेळेस पासून मी पुण्याला जवळजवळ 83-87 माझं ट्रेनिंग, मोर्सचं ट्रेनिंग असं, त्याला इंग्लिश मोर्स, हिंदी मोर्स आणि टेलिप्रिंटरचं, टेलिग्राफी करायला. म्हणजे इथं टाईप आपण केलं तर समजा मुंबईला टेलिप्रिंटर असेल तर तिथं ते टाईप व्हायचं, असं ऑनलाईन टेलिग्राफी असायची.
4: तर
3: त्या
4: तारेची
3: हो ट्रेनिंग होते.
4: पूर्वी तारेची जी हे होती त्याच्यात तुम्ही सुरुवातीचे होते
3: हो टेलिग्राफिस्ट म्हणून.
4: अरे
3: तर ती नोकरी मी घेतली, स्वीकारली आणि 87 पर्यंत पुण्यामध्ये होतो. नंतर पुण्यामधून माझी बदली मग बीड मध्ये झाली आणि तिथं मग वर्षभर काम केलं. बीड मधून मग मी रिक्वेस्ट अर्ज केलं की माझा जिल्हा नगरचा आहे तर मला नगर मिळावं. तर मग त्यावेळेस आमचे सुपरिंटेंडेंट होते तिकडं पुण्याला, तर पुण्यावाल्यांनी नगर म्हणजे त्यांनी मला नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला बदली दिली. मग श्रीरामपूरला मी 6 केलं. मग पुन्हा त्या साहेबांना रिक्वेस्ट केली की भाऊ श्रीरामपूर माझ्या घरापासून जवळजवळ 100 आहे, तर मला थोडी अडचण होती आणि माझं नवीन लग्न झालेलं आहे, दर रविवारी शनिवारी जायला मला त्रास होतो. तर मग त्यांनी महिनाभरात माझी बदली नगरला केली. 87-88 मी नगरला आलो आणि नगरला आल्यानंतर आज तागायत मी 2022 पर्यंत मी ॲज अ ऑफिस सुपरिंटेंडंट म्हणून निवृत्त झाले.
4: मग खेळाशी
3: खेळाशी नोकरीला असताना आमचे ज्येष्ठ गुरु समजा राणाशेट परमार यांचं ऑफिस भिंगार मध्ये आहे, तर ऑफिसला जाताना येताना मी तिथं माझी बैठक असायची आणि घरी आल्यानंतर पण मग येऊन तिथं गप्पा मारणे वगैरे हे चालू असायचं. मग तिथं अलेक्स फर्नांडिस पण येऊन बसत होते, गप्पा होत होते.
4: ते सेक्रेटरी होते जिल्हा फुटबॉल,
3: ते संस्थापक सेक्रेटरी होते जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे. तर आमच्या असे पारिवारिक चर्चा, फुटबॉलच्या चर्चा अशा रंगत असायच्या. तर मग त्यांनी मला म्हणे अरे तो लडका अच्छा आहे म्हणे, इसको आपण आपण लाईफ मेंबर बनायंगे. तर आम्ही त्यांनी मला फुटबॉलच्या संघटनेमध्ये लाईफ मेंबर बनवलं त्यांना. मग मी इनवाईल ते नंतर आजारी पडले, आजारीनंतर ते मग निवर्तले ते. मग त्याच्यानंतर गॉडविन डिक सर आमचे सेक्रेटरी झाले फुटबॉल असोसिएशनचे. नगर क्लबला मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना आम्ही सेक्रेटरी केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला त्या मीटिंगमध्ये मला जॉईंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी पद मला दिलं.
4: बरं बरं. आता तुमची फुटबॉल संघटनेचे सहसचिव म्हणून वाटचाल सुरू झाली.
3: सुरू.
4: बरं बरं. मग आता कुठले काय कार्यक्रम उपक्रम काय काय राबवले?
3: उपक्रम आमचे जिल्ह्यामध्ये आम्ही प्रामुख्याने प्रेसिडेंट कप भरवतो. प्रेसिडेंट कप म्हणजे अहमदनगरचा छावणी जी आहे कॅन्टोनमेंट बोर्ड, तिथलचं जे प्रेसिडेंट आहे म्हणजे ब्रिगेडियर असतो त्याच्या नावाने आम्ही प्रेसिडेंट कप भरवायचो दरवर्षी. पण आता हल्ली फंड्सची कमतरता, ते आम्हाला द्यायची 40-50 हजार रुपये देत होते. मग त्याच्यातून इतर आम्ही मग जे प्रायोजिक तत्वावर बाकी बँकांकडून जे जवळचे आमचे आहेत त्यांच्याकडून असे 2-4 हजार घेऊन स्पर्धा आम्ही पार पाडत होतो. नंतर मग आता
4: ते किती वर्ष तरी प्रेसिडेंट कप,
3: प्रेसिडेंट कप बऱ्याच वर्ष चालला तो. माझ्या म्हणजे मी संघटनेत येण्यापूर्वीपासून तो प्रेसिडेंट कप चालू
4: होता
3: आणि नंतर आता 1-2-3 झाला त्याला खंड पडला. पण आता एक नवीन प्रेसिडेंट कप आम्ही सुरू करतोय. म्हणजे आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे जे प्रेसिडेंट आहेत नरेंद्र सर फिरोदिया, तर त्यांच्या नावाने आम्ही एक प्रेसिडेंट कप या वर्षीपासून सुरू करत आहोत आणि 1 दिवाळीनंतर तो प्रेसिडेंट कप सुरू होणार आहे.
4: अरे वा.
3: आणि असे बरेचसे म्हणजे आमचे जे क्लब्स आहेत जे आमच्या बरोबर 14 क्लब आहेत आमच्या भिंगार नगरमध्ये, एक कराळे क्लब आहे, फ्रेंड्स क्लब आहे, सिटी क्लब आहे, परत बरं शिवाजीन्स, फिरोदिया शिवाजीन्स क्लब आहे आमचा. फिरोदिया शिवाजीन्स म्हणजे नरेंद्र सर आणि मनोज वाळवेकर आमचे ज्येष्ठ हे आहेत, अध्यक्ष आहेत ते मनोज वाळवेकर. ते आणि नरेंद्र सर मिळून एक त्यांचा क्लब आहे फिरोदिया शिवाजीन्स. क्लब मध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत, 100-150 विद्यार्थी आहेत. तर त्यांचे 4-5 आहेत त्याच्यात, मुलींची पण टीम आहे, मुलांचे पण टीम आहे, ज्युनियर आहे, सिनियर आहेत. तर त्यांचा आम्हाला चांगला सहयोग होतो आणि फुटबॉल त्याप्रमाणे आमची चांगली वाटचाल चालू आहे. आणि इतर क्लब जे नगरमध्ये आहेत त्यांचे पण चांगलं आम्हाला, गुलमोर क्लब आहे आणि भिंगारमध्ये आमचं बरेचसे क्लब
4: आहेत. पहिल्याच भिंगार म्हणजे फुटबॉल एक नाव रूपच आलेलं आहे
3: आणि त्याच्या सगळ्यात जुना क्लब आमचा युनिटी क्लब आहे. त्याच्यामध्ये चांगले प्लेयर आहेत सगळे, त्याच्यामध्ये डेडिकेटेड आहेत, पॅशन आहे त्यांना म्हणजे फुटबॉल प्रती. आणि ते सुद्धा एक एक स्पर्धा आमच्या संलग्न म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनला संलग्न असं ते आमच्या स्पर्धा घेतात. म्हणजे फुटबॉल असोसिएशनची परवानगीशिवाय कुठली स्पर्धा होऊ शकत नाही आणि ती म्हणजे ऍथलेटिक स्पर्धा होऊ शकत नाही आमची जर परवानगी नाही घेतली तर.
4: तुमचं काय ह्याच्याशी संलग्न आहे ना पश्चिम विभाग?
3: आमचं वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनशी संलग्न आहे आणि वेस्टर्न इंडिया तिकडे ऑल इंडिया फेडरेशनशी संलग्न आहे.
4: बर बर बर.
3: AIFFC ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन जे
4: बर
3: नॅशनल वर आहे.
4: कुठल्या वयोगटात साधारणतः स्पर्धा खेळ?
3: स्पर्धा Under-12 Under-14 Under-17 Under-19
4: बर
3: हे शालेय विद्यार्थी यांच्या स्पर्धा असतात. स्कूल गेम्स फेडरेशन म्हणून त्याच्यामध्ये शेवटची जी स्पर्धा असते तर त्याच्यामध्ये नॅशनल म्हणजे राज्याकडून जो खेळला मग तिकडचे जे सिलेक्टर्स असतात स्कूल गेम फेडरेशनचे त्याला ते सिलेक्ट करून मग तो नॅशनल्स खेळतो. म्हणजे राज्याला जो प्रतिनिधित्व करतो तो राज्य म्हणजे देश पातळीवर खेळला जातो.
4: अरे बापरे.
3: आणि मग त्याला जे सर्टिफिकेट मिळतं तर त्या सर्टिफिकेटवर त्याला आरक्षण असतं की त्याला 5% नोकरीमध्ये आरक्षण, त्याला समजा मेडिकलला जायचं असेल तिथं आरक्षण, इंजिनिअरिंगला जायचं तिथं आरक्षण असतं. पण एक खंत असा वाटतो म्हणजे एक फार दुःखाची बात आहे की 14 आणि 17 वयोगटामध्ये हल्ली एक राज्य सरकार एक GR काढण्याच्या प्रयत्नात आहे की 14 आणि 17 गटातल्या पोरांना आरक्षण ते रद्द करत आहेत.
4: बर.
3: तर ते आमच्यापर्यंत बातमी आली आणि नगरमध्ये एक शैलेश गवळी म्हणून आमचे ज्येष्ठ क्रीडाप्रेमी आहेत त्यांनी आमचे सगळे जे क्लब आहेत किंवा जेवढे सगळे खेळाचे प्रकार आहेत असे 102 खेळाचे प्रकार त्यांनी संघटित करून एक ऑलिम्पिक संघटना नगरमध्ये तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी खोरांगे साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की याच्या विरोधात आमचा निषेध आहे की 14 आणि 17 मध्ये तुम्ही जे आरक्षण रद्द करू इच्छिता ते चांगलं नाहीये. आरक्षण म्हणजे खेळाडू जे राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर जे खेळतात तर त्यांना ते सर्टिफिकेट मिळतं विनर्स म्हणून किंवा रनर्स अप, तर त्यांना 5% आरक्षण असतं नोकरीची जाहिरात
4: नोकरीसाठी.
3: हो हो. तर 14-17 मध्ये त्यांना ती संधी उपलब्ध होणार नाही तर मग ग्राउंड मध्ये मुलं येणार कशी? 14 आणि 17 मध्ये जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर ग्राउंड वरची संख्या कमी होईल अशा पद्धतीने आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. तर ते आता पुढे काय होतं ते बघू. आता त्यांनी फक्त Under-19 ला ते आरक्षण ठेवलेलं आहे.
4: बर बर. तुम्ही निवड समिती नेमताना
3: आम्हाला म्हणजे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन कडून त्यांच्या ज्या स्पर्धांचे टाइम टेबल ठरल्या जातो त्याप्रमाणे वयोगटात आम्हाला ते पत्र पाठवतात की अमुक गटाची स्पर्धा आहे तर तुम्ही तुमचा संघ तयार ठेवा, अमुक जिल्ह्यामध्ये एवढ्या एवढ्या दिवसासाठी स्पर्धा आहे तर 17 वयोगटातली असेल तर आम्ही पेपरच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्या क्लब मॅनेजर्स आणि प्रशिक्षक यांना आम्ही निमंत्रण देतो. मग त्यांचे क्लब्सची मुलं ते आमच्याकडे पाठवतात. जवळजवळ 100-125 मुलं त्या गटातले येतात म्हणजे सगळ्यात लहान गट जो असतो.
4: निवड चाचणी स्पर्धा?
3: हा चाचणी स्पर्धा म्हणजे आम्ही त्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्म्स असतात. मग त्या मुलाचं शूटिंग पाहतो आम्ही, त्याचे शॉर्ट पासेस पाहतो, त्याचं ड्रिबलिंग पाहतो, मग त्याचं माइंड ऑफ टेम्पर कसं आहे म्हणजे खेळताना कूल आहे का, आणि सगळ्यात वर त्याचं डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळी आम्ही टाइम देतो 3 वाजता तू बरोबर ग्राउंडवर असला पाहिजे तर त्या डिसिप्लिनला फार महत्व आहे. मग तो कुठलाही स्पर्धा मोठी स्पर्धा खेळलेला प्लेअर जरी असला तर आम्ही डिसिप्लिनला सगळ्यात अगोदर महत्व देतो आणि त्या मुलाला आम्ही स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतो किंवा जी निवड होती ती टीम मध्ये त्याला प्राथमिक म्हणून आम्ही त्या मुलाला टीम मध्ये घेतो.
4: मुलींमध्ये पण आले
3: मुलींमध्ये नगर जिल्ह्याची फुटबॉल टीम आहे आमची मुलींची. त्याच्यामध्ये सुरुवातीला एक मी तुम्हाला किस्सा सांगू इच्छितो की दोन मुली एक आवारे म्हणून आणि एक दोसानी म्हणून दोन मुलींचे आम्हाला वायफाकडून एक पत्र आलं की मुलींची टीम आपल्याला किंवा मुली आम्हाला दोन तुमच्या जिल्ह्यातून पाठवा ज्याने आम्हाला इथं त्यांची एक टीम तयार करायची आहे म्हणजे राज्य स्पर्धेमध्ये राज्य स्पर्धेसाठी. तर तुमच्याकडून आम्हाला दोन मुलींची अपेक्षा आहे. तर दोन मुली आमच्या इथे खेळत होत्या तर आम्ही त्यांना सांगितलं की अमुक स्पर्धा आहेत तर पालघरमध्ये तुम्हाला प्रशिक्षणासाठी तुम्हाला जावं लागेल, जेणेकरून तुमचा नंबर महाराष्ट्राच्या टीम मध्ये लागू शकतो, म्हणजे नक्की नाही पण लागू शकतो. तर त्यांना चिंता वाटली, ते म्हणे आम्ही आमच्या आई वडिलांना घेऊन येतो आणि मग ते तुमच्याशी बोलतील. ठीक आहे म्हणलं, घेऊन या. तर मग किल्ल्या मैदानामध्ये मी, राणा शेठ परमार, आमचे खालिद सय्यद जे आमचे उपाध्यक्ष आहेत, तर आम्ही तिघ चौघ तिथं गेलो. आता तिच्या दोघी पण त्या मुली आल्या आणि दोघींच्या आया त्यांच्या बरोबर होत्या. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आमच्या मुली आता ह्या म्हणजे वयात आलेल्या मुली आहेत, तर अंडर 19 मध्ये ते खेळणार, तर त्यांची म्हणजे सुरक्षा काय सगळ्यात प्रथम. म्हटलं सुरक्षा, ज्या वेळेस मुली तुम्ही आमच्याकडे सोपवल्या तर पूर्णपणे जबाबदारी ही आमची राहणार सुरक्षेची. आणि आम्ही त्यांना इन्व्हाइट का करतो की आम्हाला त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये खेळ दिसून आला आणि तुम्ही यांना जर पाठवलं तर यांचं पुढचं भविष्य अगदी चांगलं राहणार, खेळामध्ये यांना आरक्षण मिळेल, नोकरीमध्ये यांना संधी मिळू शकते आणि सर्टिफिकेट्स मिळेल तुम्हाला. यांचे इथून पुढची वाटचाल म्हणजे यांना आम्ही प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षण देणार आहेत. तुम्ही एक वेगळं तुमचं संघटना स्थापन करून तुम्ही क्लब उघडू शकता. तर मग त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्या दोन मुली पाठवल्या त्यांनी. आणि आज तुम्हाला म्हणजे आनंद वाटतो सांगायला की या दोन्ही मुली आमच्या जिल्ह्याचे रेफरी आहेत, प्रशिक्षित रेफरी आहेत आणि प्रशिक्षित त्या प्रशिक्षक पण आहेत.
4: अरे बाबा,
3: हो. आणि त्या राज्य पातळीवर खेळलेल्या आहेत.
4: अरे बाबा,
3: हो. महाराष्ट्राला त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आज त्यांचे पालक अगदी त्यांना म्हणजे ज्यावेळेस गावाला जायचं असतं त्यावेळेस सोडवायला येतात, हसत आणि आभार मानतात ADFA चे की खरोखर तुम्ही आम्हाला चांगली संधी दिली.
4: अरे वा, बरोबर. अजून कुठल्या स्पर्धांमध्ये विषयी सांगा ना, काय काय कुठल्या कुठल्या तुमच्या?
3: आणि खास करून लेडीजच्या स्पर्धाचं मी सांगल, मागच्या वर्षी म्हणजे 24-25 ला जिल्ह्याची आमची टीम त्यांनी मागवली वायफाने, तर आंतर जिल्हा स्पर्धा आहे, तर मुंबईमध्ये स्पर्धा होती. तर आम्ही आमची ज्या क्लब्स आहेत नगरमध्ये सगळ्या प्रशिक्षण आणि मॅनेजर्सला मालकांना आम्ही कळवलं की तुमच्याकडे मुले असतील तर आम्हाला तुम्ही स्पर्धेसाठी द्या. तर असं गोळा करता करता आमच्याकडं 11 मुली झाल्या सर. आणि एक्स्ट्रा मध्ये खरोखर टीम म्हणजे 11 प्लस आणखी तिथं एक्स्ट्रा मध्ये मुली पाहिजे असतात खेळायला. कोणी म्हणजे आतमध्ये दुखलं, तिला काही म्हणजे इंजुरी झाली तर एक सबस्टिट्यूट म्हणून असायला असावं. पण आम्ही एक डेअरिंग केली की चला बा आपण 11 तर 11 आपण 11 मुली पाठवूया. तर आम्ही त्या 11 मुली पाठवल्या आणि त्यामध्ये आमचा राज्यामध्ये 3रा नंबर आला.
4: अरे वा, नगर
3: सेकंड रनअप नगर जिल्हा
4: अंडर 19.
3: हो, आणि ती खुल्या स्पर्धा होत्या त्या. तर त्याच्यामध्ये
4: स्पर्धा झाल्या,
3: ते मुंबईला स्पर्धा झाल्या कोपरेज ग्राउंडला. तर नंतर त्या स्पर्धा एवढ्या गाजल्या साहेब, नगर जिल्ह्याचं नाव इतकं म्हणजे फेमस झालं की बघ नगर जिल्ह्याची टीम कधीच नव्हती आणि या मुलींची टीम
4: आली
3: आणि फर्स्ट टाइम 3रा नंबर मिळवला. आणि तिकडून येताना मुलींना उशीर झाला आमच्या 1:30-2 वाजता. आम्ही गाडी स्पेशल त्यांच्यासाठी केली होती आणि प्रशिक्षक त्यांच्यासाठी एक लेडीज प्रशिक्षक बरोबर होती आणि मॅनेजर म्हणून एक जेंट्स होता. तर आम्ही त्यांना कळवलं की बघ तुम्ही रात्री किती रात्री 2:30-3 जरी वाजल्या तर आम्ही सगळे आमचे अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी आम्ही इथं तुमची वाट पाहतोय, तुमचा आम्ही मोठ्या प्रमाणात सत्कार करणार आहोत. तर त्या 2:30 वाजता त्या आमच्या भिंगारमध्ये आल्या आणि आमच्या ADFAच्या ऑफिस समोर त्यांचा आम्ही भव्य असा सत्कार केला. हो, रात्री 2:30 वाजता. आणि त्यांना म्हणजे ती वेळ ऍक्च्युली रिफ्रेशमेंटची नाही काही नाही, पण आम्ही इतक्या भारावून गेलो आनंदाने की त्यांना मग आम्ही प्रत्येकाला ट्रॉफी दिली. मेन म्हणजे सुमय्या शेख आणि राणी कदम ह्या आमच्या प्रामुख्याने एकदम बेस्ट प्लेयर आहेत आणि ह्या दोघींनी ते टीम जिंकून आणली आमची. आणि राणी कदम त्या टीमची कॅप्टन होती आणि सुमय्या शेख पण व्हाईस कॅप्टन. आणि ते इतक्या जबरदस्त प्लेअर आहेत सर, म्हणजे एखाद्या
4: कुठल्या टीमला हरवलं आपण
3: तिकडे धुळे बरे म्हणजे 14 जिल्हे येतात तिथं, प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी मात केली आणि मग नंतर शेवटी 3रा क्रमांकाला त्यांनी मुंबई बरोबर आम्ही
4: पहिल्यांदाच.
3: आणि आज म्हणजे मला असं म्हणजे आमच्या वायफाकडून असे निरोप आहेत किंवा आमचं एक आमचं नगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे आमचे ज्येष्ठ जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत मनोज वाळवेकरजी, हे तिथं आमच्या वायफामध्ये मेंबर आहेत आमच्या नगर जिल्ह्याच्या असोसिएशनकडून. प्रत्येक असोसिएशनचा एक मेंबर वायफामध्ये तिथं मेंबर असतो. तर त्यांच्या मार्फत आम्हाला असं कळलं की बाबा ह्या दोघींचा चान्स आहे इंडियाच्या टीममध्ये खेळण्याचा.
4: अरे
3: हो, तर आम्हाला तो गर्वाची बाब आहे आमच्या डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनला की या दोन मुली खरोखरच फारच म्हणजे
4: राष्ट्रीय पातळीवर खेळल्या का पुढे.
3: हो, स्टेट खेळल्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच खेळले. पण आता राष्ट्रीय पातळीवर ज्या वेळेस खेळतील त्यावेळेस ते आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक
4: मिळेल.
3: हो हो. आणि आणखी एक नवीन मुलगी आहे साक्षी म्हणून, आणि तिचं मला आडनाव माहित नाहीये, पण ती पण एक अगदी छान प्लेअर आहे साक्षी म्हणून. हो, आणि मुलांमध्ये तर असे अगणित प्लेअर आहेत आमचे की एकदम जबरदस्त प्लेअर आहेत. प्रत्येक क्लब मध्ये एकदम छान प्लेअर आहेत आमचे.
4: भिंगारे फुटबॉलचं माहेरघर समजलं जातं.
3: हो,
4: तुम्हाला जुन्या काळातले काही फुटबॉल,
3: जुन्या काळातले प्लेअर आमचे खास करून म्हणजे सुभाष भिंगार दिवे जो पोलीस कडून खेळायचा, आणि त्याची किक होती सर मी लहानपणापासून पाहिली की असं. आपण आता फुटबॉल टीव्हीवर पाहतो की बॉल असं प्लेअर रोनाल्डो वगैरे जे मात असं बनाना किक जाते असं, तर त्यावेळेस सुभाष भिंगारदेवची किक मी अशी पाहिली की असे मारले पायाने की असं फिरून गोल मध्ये जात होता, म्हणजे चकवा देऊन तो गोल होत होता. तसंच रमाशंकर कनोजिया ज्याला बाटा म्हणतो आम्ही, निकनेम त्याचा बाटा, तर तो रमाशंकर कनोजिया पण अगदी अप्रतिम खेळाडू. असे पोलीस टीमचे बाबूलाल होते, फार म्हणजे चांगले प्लेअर होते एकदम. हो, आणि आता आमचे एक एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत फुटबॉलच्या टीम मधून खेळलेले राजेंद्र पाटोळे म्हणून, ते पण अतिशय उत्कृष्ट प्लेअर होते. ते आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन मध्ये मेंबर आहेत. हो,
4: असे नामांकित खेळाडू आहेत. रमाशंकर कनोजियांचा मुलगा सूरज कनोजिया चांगला खेळाडू होता,
3: चांगला खेळाडू होता, आणि एकदम कमी वयात तो वारला, त्याच्या पायाला इंजुरी झाली, आणि त्या इंजुरी मधून तो फार काळ नाही जागला, तो वारला होता, आणि त्याच्या नावाने मग रमाशंकर कनोजियाने स्पर्धा भरवली. एक चार पाच वर्ष सलग स्पर्धा भरवली अखिल महाराष्ट्र पातळी. मग त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याची टीम होती. मग अहमदनगर फुटबॉल असोसिएशन, त्यावेळेस मी नव्हतो असोसिएशन मध्ये, पण मी जवळून माझे सहभाग असायचा, तर त्यांची प्रत्येक टीमची राहायची सोय, जेवणाची सोय, आणि ती स्पर्धा म्हणजे नॉकआउट पद्धतीची असायची, म्हणजे एकदा खेळला हारला की त्यांनी निघून जायचं, म्हणजे लीग स्पर्धा नव्हती ती.
4: मिलिटरीच्या टीम पण सहभाग,
3: मिलिटरीची टीम असायची, डीएमआर ची टीम असायची, एसी सेंटरची, एमआयआरसी ची,
4: मुंबईच्या टीम,
3: मुंबईची टीम, महिंद्रा अँड महिंद्राची टीम असायची, आणि फार उत्कृष्ट खेळ लोकांना पाहायला मिळायचं.
4: एमआयआरसी ची टीम असायची
3: एकदम मस्त, एकदम एकदम भारी.
4: एसीसी सेंटरची,
3: एसीसी सेंटरची, डीएमआर ची.
4: बरोबर. आता कोण पदाधिकारी आहेत तुमच्या बरोबर?
3: आमचे काम करणाऱ्यांमध्ये खास करून तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे प्रेसिडेंट आहेत नरेंद्र फिरोदिया सर, नंतर आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आहेत मनोज वाळवेकर, हे उद्योगपती आहेत, नरेंद्र फिरोदिया उद्योगपती आहेत. मग आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष खालिद सर आहेत, नंतर एक अमरजीत सिंग साई उपाध्यक्ष आहे, आणि नंतर सहसचिव म्हणून मी स्वतः आहे, आणि विक्टर जोसेफ म्हणून एक सहसचिव आहे, आणि नंतर
4: सचिव कोण आहे,
3: सचिव रोनप फर्नांडिस, जे अलेक्स फर्नांडिस जे संस्थापक आमचे सेक्रेटरी होते त्यांचे चिरंजीव आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते क्लब चालवतात सगळ्यांना विचारात घेऊन, आणि सगळ्यांच्या संमतीने जो निर्णय होईल तो निर्णय तो घेतात, आणि फुटबॉल क्लब आमचा असोसिएशन चालवतात. आणि आमचे सगळ्यात जुने आणि सगळ्यात जाणकार आमचे राणाशेठ परमार, म्हणजे त्यांचं नाव खरं रिशपाल सिंग परमार, हे आमचे ट्रेजरर आहेत, म्हणजे खजिनदार, कोषाध्यक्ष. हो, तर जवळजवळ म्हणजे जेव्हापासून संघटना स्थापन झालेली अलेक्स फर्नांडिस बरोबर ते काम करत होते, त्यावेळेस अॅबट सर अध्यक्ष होते, त्यापासून त्यांनी ही कोषाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेली आहे, आणि आज ताग आहेत ते सांभाळत आहेत. आता त्यांचं वय आज 74-75 वय आहे, पण तरी ते काम करतात. आणि आम्ही त्याला एक असिस्टंट म्हणून, असिस्टंट ट्रेजरर म्हणून त्यांचा मुलगा आहे रणबीर सिंग परमार, त्याला एक त्याला नेमणूक दिलेली आहे.
4: हो, चांगलं चौफेर असं काम चालू,
3: चौफेर काम चालू आहे. आणि जे मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात सर,
4: आता कुठे कुठे तुमचे क्लब चालतात म्हणजे नगर
3: क्लब? नगर मध्ये सावडी मध्ये गुलमोर क्लब आहे, जे गुलमोर प्राईड हॉटेल आहे, त्यांचे मालक जोएब खान त्यांचा तो क्लब आहे, आणि त्यांचा जो प्रशिक्षक आहे तो पाटोळे सर आहे, प्रसाद पाटोळे. अगदी नगरमध्ये म्हणून सगळ्यात टॉपचा क्लब असेल तो, त्याच्याकडे जवळजवळ 150 मुला मुली असतील हो, आणि चांगल्या प्रकारे तो प्रशिक्षण देतो मुलांना अगदी लहान गटापासून, म्हणजे अंडर 12, 14, 17, 19 प्रत्येक गटातला मुलगा मुलगी त्याच्याकडे आहे. आम्ही जर त्याला डिमांड केली प्रसाद आम्हाला 17 वयोगटातली मुलं तू पाठव आमच्या सिलेक्शनला, तो बरोबर 8 ते 10 मुलं आम्हाला पाठवतो. तसंच कराळे फुटबॉल क्लब आहे, मयूर टेमकर म्हणून त्याचं हे आहे, आणि हो परत बरेच क्लब आहेत भिंगारमध्ये,
4: तालुक्याच्या ठिकाणी आहेत का?
3: तालुक्यामध्ये आहे, पाथर्डीला आहे, कोपरगावला आहे, पण पाथर्डीचा क्लब जरा म्हणजे ऍक्टिव्ह आहे.
4: आणि भिंगारमध्ये ऑलरेडी,
3: भिंगारमध्ये तर बरेच क्लब आहेत, युनिटी आहे, आंबेडकर क्लब आहे.
4: कुठे खेळतात साधारणतः
3: हे? बहुतेक सगळे किल्ला मैदान, किल्ला मैदान.
4: आणि त्याला एक परंपरा आहे ना, फार मोठी
3: परंपरा आहे फार. किल्ला मैदानला फुटबॉल आणि किल्ला मैदान हे म्हणजे एक नातं आहे, एक म्हणजे अतूट नातं आहे ते.
4: आणि भिंगारचं त्याचं नातं,
3: भिंगारचं. पण एक आम्हाला खंत वाटते सर, मी आता एक संधी मला रेडिओ 90.4 माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की जवळजवळ 54 झाली अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची स्थापना होऊन, पण जिल्हा फुटबॉल असोसिएशनला एक त्यांच्या मालकीचं मैदान नाही. एक मला फार खंतानी सांगा वाटतं तुम्हाला. आणि हे मैदान आम्ही वापरतो तर हे दर 3 महिन्याला आम्हाला जे मुख्यालय आहे हेडक्वार्टर मिलिटरीचं त्यांच्याकडून आम्हाला परमिशन घ्यावं लागते. आणि आम्ही वर्षाची देतात, ते परमिशन देतात, पण वर्षाची देत नाही. प्रत्येक 3 महिन्याला आम्हाला ती रिन्यू करून घ्यावं लागते. मग त्याच्यामध्ये आम्ही बरेचशा त्यांना म्हणजे त्यांना आम्ही लिहून देतो की इथं आम्ही कचरा करणार नाही, इथं सामाजिक भान आम्ही ठेवणार, असं कुठलंही तुमचं नाव खराब होणार असं वागणार नाही, आणि ग्राउंड अगदी स्वच्छ आणि फक्त फुटबॉलसाठीच आम्ही ते यूज करणार असं त्यांना आम्ही प्रतिज्ञापत्रावर आम्ही लिहून देतो.
4: हो, ते दर महिन्याला तुम्हाला पत्र द्यावं लागतं,
3: द्यावं लागतं. पण एकदा एक
4: तुम्ही ते खेळ त्या मैदानाची जोपासना,
3: हो जोपासना आम्ही करतो, आणि आमची दे त्याच्याकडे एकदम बारीक नजर असते की कोण तिथं. आणि त्याच्याकडे आम्हाला ना हे ड्रायव्हर्स जे असतात ना मोटर ड्रायव्हिंग वाले, यांचा फार त्रास असतो सर, येतात तिथं ड्रायव्हिंग शिकवतात. मग ते आम्ही ग्राउंडला इतका खर्च करतो ना की 70-80 हजार एका वेळेला आमचा खर्च होतो. ते ग्राउंड लेवल पाऊस पडल्यानंतर ग्राउंड खराब होतो, मग त्या म्हशी येतात, त्यांचे पाय ते उमटतात, मग ड्रायव्हिंग स्कूलवाले ते ड्रायव्हिंग शिकवतात, त्यांचे जे चाकांचे तिथं मार्क उमटतात, मग त्यांना ते स्वच्छ करताना ते लेबलिंग करायला फार म्हणजे आम्हाला त्रास होतो,
4: खर्च
3: करावा लागतो. आणि ड्रायव्हिंग करता करता

0: जर पाच ज्याला जसं देईल तसे पैसे घेऊन ते आम्ही खर्च करतो. आणि जे मोठी स्पर्धा जी होती सर, आता जिल्ह्याच्या बाहेर टीम पाठवायची आम्हाला, मग त्याच्याबरोबर आम्हाला गाडी पाठवावी लागते 15 सीटरची, प्रशिक्षक हे ते सगळे जाऊन मग त्यांना नाश्ता जेवण वगैरे त्यांना तिथं मिळतं 2-3 दिवस जो काही मुक्काम असेल. टीम जिंकली की पुढे तिथं तुमचा मुक्काम वाढणार. मग ते तिकडचे जे आयोजक असतात ते त्यांचं जेवणाचा नाश्त्याचा प्रबंध करतात. पण रस्त्यामध्ये नाश्ता जाणं येणं तर आम्हाला करावं लागतं. मग हा मोठा खर्च, मग त्यांना किट देणं, जे सिलेक्टेड टीम आहे त्यांना बनियान म्हणजे वरचं सगळं जे कलर सहित त्यांना ते द्यावं लागतं. प्रत्येक म्हणजे 18 मुलं असतात, 18 च्या 18 मुलांना ते द्यावं लागतं. प्रशिक्षकाला द्यावं लागतं, मॅनेजरला द्यावं लागतं, मग त्यांना रस्त्यात खायला, मग त्यांना पैसे द्यावे लागतात. हा मोठा खर्च जे आमचे जे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष जो आहेत नरेंद्र फिरदे सर आणि मनोज बाळवेकर हे दोघं मिळून हा खर्च उचलतात. एका टीमला पाठवायला जवळ अंदाजे 1 लाख रुपये आम्हाला एका वेळेला खर्च येतो. तर हा मोठाले खर्च ते आमचे जे माननीय जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत यांचे खरोखर अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन आभारी आहे.
1: बरं, आता खेळाचं वातावरण कसं आहे?
0: फुटबॉलला एकदम म्हणजे पोषक वातावरण आहे.
1: बरं,
0: नगरमध्ये लहान मुलं हे फुटबॉल खेळाकडं जास्त वळलेले आहेत. म्हणजे क्रिकेटपेक्षा फुटबॉलला जास्त क्रेज आहे सध्या तरी.
1: तुम्ही काय संदेश काय देऊ इच्छिता खेळाडूंना?
0: नवीन खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पाहायला पाहिजे. आता आपण पाहतो एशियाड गेम्स चालू आहेत जपानमध्ये आयची आयोगामध्ये, तर त्याच्यामध्ये बघा जपानचे प्लेयर्स मी पाहतो इतक्या लहान वयोगटातले मुलं तिथं एशियन गेम्स खेळायला येतात. आणि आपले मुलं 14 अजून जिल्हा पातळीवरच आहेत. तर हे जे लहान मुलांना संदेश देताना मी सरकारला पण असं म्हणू इच्छितो की नगर जिल्ह्यामध्ये म्हणा कुठल्याही जिल्ह्यामध्ये, अजून तर नगर जिल्हा हा मागासलेलाच म्हणावा लागेल, पण आमच्या पण पाठीमागे आणखी बरेच जिल्हे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, हे खेळाच्या बाबतीत फार लांब आहेत सर अजून. कारण की आम्हाला कसं माहीत, फुटबॉलपर्यंत जर विचार केला तर नगरच्या टीमबरोबर उस्मानाबाद, लातूर, बीड ह्या टीम येतच नाहीत. आमचीच टीम पुढे आहे, म्हणजे हे अजून किती माग आहेत. तर ह्याच्याकडे प्रामुख्याने सरकारने खेळाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त अम्युनिटीज यांना पुरवून ग्राउंड आहे का, यांना यांना काय पाहिजे नको ते त्यांचा वारंवार बैठक घेऊन यांच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि खेळावर लक्ष जर दिलं तर नक्कीच ऑलिम्पिकमध्ये आपले प्लेयर्स जातील, काही शंकाच नाही याच्यामध्ये.
1: काय नवीन काही सांगू इच्छिता का? तुम्ही अडचणी आलेल्या जीवनात प्रत्येक माणसाला कुठे अडचणी येतात,
0: अडचणी येते,
1: तुम्ही त्याच्यावर मात केली आहे, असं काही तुम्ही एखादा प्रसंग श्रोत्यांना सांगू इच्छिता का?
0: प्रसंग बघा, प्रत्येकाला वाईट प्रसंग येतो, म्हणजे तो गरिबीतला असो किंवा श्रीमंतातला असो, त्याच्यावर मात करणे हा एकमेव मार्ग आहे.
1: बरोबर आहे,
0: म्हणजे अडचणी कोणाला न सांगता स्वतःच त्या अडचणीवर मात करून पुढे जायचं.
1: शिकवतो तुम्ही कसं अपयशातून यशात कसं जायचं, ते तुम्हाला खेळ शिकवतो.
0: अडचण तुम्ही कुणाला सांगितली तर तो काय तुमची अडचण दूर करणार नाही, फक्त ऐकून घेणार, मार्गदर्शन करणार, पण तुम्हालाच फेस करावं लागणार ना. तर तुम्ही स्ट्रगल करून पुढे कसं जायचं, तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स घ्यायचं.
1: बर, आज आपल्या समवेत ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रदीप जाधव सर होते, त्यांनी अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, धन्यवाद सर.
0: थँक्यू सर.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रदीप जाधव यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचा

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, बॉलिवूडमध्ये हजारो कलाकार येतात आणि जातात, पण काही चेहरे असे असतात जे पडद्यावर आले की प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढून जातात. आजचा आपला हा एपिसोड अशाच एका अभिनेत्रीला समर्पित आहे, जिने आपल्या क्यूट स्माईलने, बोलक्या डोळ्यांनी आणि अफाट नृत्यांनी कोडे दिलांवर राज्य केले. हो, मी बोलते बॉलिवूडची एकमेव धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांच्याबद्दल. 1980 उत्तरार्धात जेव्हा हिंदी सिनेमात पुरुष प्रधान चित्रपटांचा बोलाबाला होता, तेव्हा एका तरुणीने स्वतःच्या बळावर प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं. तेजाब चित्रपटातील तो 1 2 3 डान्स आठवतोय ना, त्या एका गाण्याने संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. माधुरी दीक्षित यांनी फक्त अभिनय केला नाही तर त्यांनी

नृत्याला भारतीय सिनेमात एक वेगळ्याच शिखरावर पोहोचवलं. सरोज खान यांच्या कोरिओग्राफीमध्ये माधुरीजींचे भाव आणि नृत्यकौशल्य पाहून भले थक्क झाले. माधुरीजींचा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला काही चित्रपट अपयशी ठरल्यानंतर त्यांनी हार मानली नाही. आपल्या अपार मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी 80 आणि 90 चे दशक पूर्णपणे स्वतःच्या नावावर केले. आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण माधुरीजींचे आयकॉनिक डान्स नंबर्स, त्यांचे सुपरहिट चित्रपट आणि त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से ऐकणार आहोत. चला तर मग या आठवणींच्या प्रवासाची सुरुवात करूया एका अशा सुपरहिट गाण्याने. सैलाबेनी संगीतकार आहेत बप्पी लहरी. मुख्य अभिनय केला आहे माधुरी दीक्षित यांनी.

ह्या क्रमांकावर. तर मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आपण गप्पा मारतोय मोहिनी म्हणजेच माधुरी दीक्षित यांच्याबद्दल. मंडळी, जर तुम्हाला कोणी विचारलं की बॉलिवूडमध्ये डान्सचा क्लासिक आणि कमर्शियल मेळ सर्वात उत्तम कोणी साधला, तर 99% लोकांच्या जिभेवर एकच नाव येईल, माधुरी दीक्षित. शास्त्रीय नृत्याची उत्तम पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीतील आणि चेहऱ्यावरील भावात एक वेगळीच नजाकत होती. सैलाब चित्रपटातील हमको आजकल हे इंतजार हे कोळी गीत आठवून पहा, किंवा बेटा चित्रपटातील धक धक करणे लगा, डिंपल कपाडिया असोत किंवा इतर दिग्गज, माधुरीजींनी जेव्हा स्क्रीनवर डान्स केला तेव्हा त्यांनी संपूर्ण लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. फक्त गाणीच नाही तर चित्रपटातील गंभीर आणि भावनिक प्रसंगातही त्यांच्या चेहऱ्याचे भाव प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडायचे. त्या काळात अनेक महिलांनी त्यांच्या रूपाची नक्कल केली, पण त्यांच्या याच अद्वितीय नृत्य कौशल्याला आणि मोहिनी घालणाऱ्या रूपाला सलाम करण्यासाठी आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत. हे गाणं ऐकताना तुम्हाला नक्कीच त्या सुवर्ण काळाची आठवण येईल आणि माधुरीजींचा तो डान्सिंग अवतार डोळ्यासमोर उभा राहील. चला तर मग ऐकूया राजा चित्रपटातील अखिया मिलाओ कभी अखिया चुराओ हे गीत. याचे गायक आहेत अलका याज्ञिक आणि उदित नारायण, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि मुख्य अभिनय केला आहे माधुरी दीक्षित व संजय कपूर यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, माधुरी दीक्षित यांना बऱ्याचदा फक्त त्यांच्या डान्ससाठी ओळखलं जातं, पण त्या एक अत्यंत कसदार अभिनेत्री आहेत. त्यांनी हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे. 90s दशकात त्यांनी कौटुंबिक चित्रपटांपासून ते अत्यंत गंभीर आणि आव्हात्मक विषयावरील चित्रपटांपर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. 1994 आलेला हम आपके हे कौन हा चित्रपट तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा मैलाचा दगड ठरला. तो म्हणजे निशा ह्या भूमिकेत त्यांनी जी अवखळपणा आणि कौटुंबिक नात्यांची विना दाखवली, ती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटातील त्यांच्या प्रत्येक साडीची आणि लुकची देशभरात क्रेज निर्माण झाली होती. दुसरीकडे मृत्यूदंड सारख्या चित्रपटातून त्यांनी एक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ग्रामीण स्त्रीची अत्यंत ताकदीची भूमिका साकारून समीक्षकांनाही चकित केले होतं. त्यांनी अनिल कपूर, आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासारख्या सर्व बड्या स्टारसोबत काम केलं, पण प्रत्येक चित्रपटात माधुरी दीक्षित हेच मुख्य आकर्षण असायचे. यांची हीच अभिनयाची विविधता त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते. चला तर मग ऐकूया हम आपके हे कौन चित्रपटातील दीदी तेरा देवर दिवाना हे गीत. याचे गायक आहेत लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम. याचे गीतकार आहेत राम लक्ष्मण आणि मुख्य अभिनय केला आहे माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना एखादा कलाकार काय निर्णय घेईन? बहुधा जास्तीत जास्त चित्रपट करत राहील. पण माधुरी दीक्षित ह्या नेहमीच स्वतःच्या अटींवर जगल्या. 1999 जेव्हा त्या बॉलिवूडच्या नंबर 1 अभिनेत्री होत्या, तेव्हा त्यांनी डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला आणि अचानक ग्लॅमर्स दुनियेला रामराम ठोकून त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य देणं आणि तिथे एक सामान्य गृहिणी म्हणून राहणं यासाठी खूप मोठे मन लागते. अमेरिकेत काही वर्ष राहिल्यानंतर 2 मुलांची आई झाल्यानंतर जेव्हा त्या पुन्हा भारतात परत आल्या, तेव्हा सर्वांना वाटले होते की आता त्यांची जादू कमी झाली असेल. पण जेव्हा त्या रियालिटी शोच्या मंचावर किंवा आजा नचले यासारख्या चित्रपटातून परतल्या, तेव्हा त्यांनी दाखवून दिले की क्वीन ऑलवेज रिमेन्स अ क्वीन. त्यांचे सौंदर्य, त्यांचे हसू आणि त्यांचा आत्मविश्वास जराही कमी झाला नव्हता. आजच्या काळातही त्या सोशल मीडियावरून असो किंवा डान्स शोमध्ये असो, नव्या पिढीला नृत्याची प्रेरणा देत आहेत. वयाचा कोणताही टप्पा असो, स्वतःला कसं जपायचं आणि कामाप्रती निष्ठा कशी ठेवायची, हेच ते एक उत्तम उदाहरण आहेत. चला तर मग ऐकूया खलनायक चित्रपटातील चोली के पीछे क्या है हे गीत. याचे गायक आहे अलका याज्ञिक आणि इला अरुण आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. मुख्य अभिनय केला आहे आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळेचं चक्र कसं वेगाने धावतं ना. गप्पा मारता मारता वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. पण माधुरी दीक्षित यांच्याबद्दल बोलण्यासारखं अजून खूप काही बाकी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आल्या, पण माधुरीजींनी जो ठसा उमटवला आहे तो सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. आजच्या काळात जेव्हा आपण OTT प्लॅटफॉर्मवर त्यांना द फेम गेम किंवा मजामा यासारख्या प्रोजेक्टमध्ये काम करताना पाहतो, तेव्हा त्यांची अभिनयाची भूक अजूनही तीच आहे हे जाणवतं. त्या काळातील प्रेक्षकांपासून ते आजच्या जनरेशन म्हणजेच जेंजीपर्यंत सर्वजण त्यांच्या हास्याचे आणि नृत्याचे चाहते आहेत. माधुरी दीक्षित हे केवळ एक नाव राहिलं नाही, तर ती भारतीय संस्कृतीची आणि बॉलिवूडच्या सुवर्ण काळाची एक ओळख बनली आहे. मंडळी, काळ बदलला, सिनेमा बदलला, अगदी चित्रपट पाहण्याचे माध्यमही बदलले, पण प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याची माधुरीजींची ती खास शैली आजही तशीच आहे. नवीन पिढीतील कितीही ग्लॅमर चेहरे आले तरी माधुरीजींचा त्या मनमोहक हसण्याची, त्यांच्या डोळ्यातील बोलक्या भावनांची आणि नृत्यातील त्या नजाकतींची बरोबरी कोणीच करू शकत नाही. त्यांची हीच मोहिनी कालही होती, आजही आहे आणि येणाऱ्या प्रत्येक युगात तशीच राहील. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण पुन्हा भेटूया याच वेळेत पुढच्या बुधवारी. चला तर मग ऐकूया कलंक चित्रपटातील घर मोरे परदेसिया हे गीत. याचे गायक आहेत श्रेया घोषाल आणि वैशाली मांडे. संगीतकार आहेत प्रीतम. गीतकार आहेत अमिताभ भट्टाचार्य आणि मुख्य अभिनय केला आहे माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट यांनी.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.